सुप्रभात श्रोते हो, एफएम 101 दशांश 7 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी सह छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे। आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 4 आषाढ़ शके 1948, 25 जून 2026। आमच्या आजच्या या प्रसारण सभेत मी रेणुका सुतवणे आपलं मनपूर्वक स्वागत करते। 5:55 आणि 40 सेकंद झाली आहेत।

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग देसकार आपण ऐकला. FM 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते, आता ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: या वचनानुसार ताल म्हणजे काळाची गती मोजण्याचं परिमाण, ताल म्हणजे संगीतातील ह्रस्व दीर्घ यांनी युक्त सशब्द आघातयुक्त किंवा निशब्द अनाघात क्रियेद्वारे संगीत रचनांचा काळ मोजणारा घटक असं म्हणता येईल. मात्रा हे ताल मोजण्याचं परिमाण. मात्रा हे डोळ्याच्या पापणीच्या उघडझाप होण्याचा अवधी असतो असं जाणकार मानतात. अणु, रेणू, परमाणू हे मात्रांचे सूक्ष्म प्रकार आहेत. संगीतात मात्र अणुद्रुत, द्रुत, लघु, गुरु आणि प्लुत या पाच मात्रा आहेत. ताल हा संगीताशी संबंधित असला तरी तो मानवी जीवनाशी, निसर्गाशी, कालचक्राशी, सृष्टीशी जोडला गेलेला आहे. जिथं जिथं लय आहे तिथं तिथं ताल आहे. जीवनातील ताळमेळ हा तालाचीच अवस्था आहे. तालाचा मेळ जमला तरच जीवन सुसह्य छान बनतं. जीवन शिस्तबद्ध, संयमशील आणि वेळेच्या नियोजनासहित जगलं गेलं पाहिजे. जगत असताना सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, नैतिक, आध्यात्मिक बाबींचा मेळ व्यक्तीला घालता आला पाहिजे. जीवनात संगीतातील काल आणि सम मात्रेप्रमाणे सम साधता आली पाहिजे आणि कालवर आघात देता आला पाहिजे. हे आलं की संतुलित जीवन जगता येतं. सृष्टीतील ऋतुचक्र, ग्रहाचं परिवलन, निसर्गातील परिवर्तन ही तालाचीच उदाहरणं आहेत. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे तीन ऋतू एकापाठोपाठ येतात. ही क्रमबद्धता ग्रहांच्या परिवलनामध्ये सुद्धा आढळून येते. आपल्या शरीरातील हृदयाचं कार्य, फुफ्फुसाचं कार्य, इतर इंद्रियांची कार्य सुद्धा तालबद्ध पद्धतीनंच चालतात. ताल नसेल तर लयबद्धता येणार नाही. ही लयबद्धता जीवनाचा आधार आहे. तुम्ही पाहिलं असेल, गीत गाताना आपण ताल धरतो, कधी कधी नृत्यावर ठेका धरतो. नृत्य, वादन, गायन यामधील लय ही ठेका किंवा मात्रांवर अवलंबून असते. संगीतातील लय माणसाच्या लयीसोबत साधर्म्य साधू लागली की आपसुकच माणसाचे हात किंवा पाय ठेका धरायला लागतात. मात्रा गणनेनुसार संगीतामध्ये अनेक ताल आहेत. एक ताल, तीन ताल, झपताल, केहरवा, दीपचंदी असे ताल गायनाची आणि वादनाची सुरावट जोडण्याचं काम करतात. गायनातील आलाप हे तालांची सम आणि कालातील क्रमबद्धता सांधण्याचं कार्य करतात. त्यामुळेच गायन, वादन आणि नृत्य या कला प्रकारात तालबद्ध साधना केली जाते. तालामध्ये चक्रीय काळ, संतुलन आणि आध्यात्मिक प्रवासाचं गहन असं प्रतिकात्मक महत्व आहे. तालाच्या या गहन अर्थाप्रती संवेदनशील असणं आवश्यक असतं. जर आपण तालाचा विचार न करता अपारंपरिक किंवा गुंतागुंतीच्या रचना करू लागलो तर संगीताचा तात्विक आधार नष्ट होऊ शकतो. आत्म्याला संतोष देण्याची, एकाग्रता साधण्याची, निर्विकार करण्याची शक्ती संगीतात आहे आणि संगीतातील क्रमबद्धता तालात आहे. त्यामुळेच ताल महत्वाचा, मग तो संगीतातला असो की जीवनातला.
1: अमृतधारा कार्यक्रमात ताल याविषयी सोमनाथ वाघमारे यांचे विचार आपण ऐकले. वाचन स्वर होता वैजयंती नांदगावकर यांचा. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

एफएम 101.7 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो 6:10 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत स्वरांजली हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, भक्तीमध्ये खूप शक्ती असते कारण ही भक्ती माणसाचा आत्मविश्वास वाढवते आणि कायम त्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करते. म्हणूनच आपण नेहमी भक्तीमार्गाचा अवलंब करावा. याची प्रेरणा आपल्याला मिळते ती ईश्वराच्या सान्निध्यात.

0: लता मंगेशकर यांनी गायलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकला. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं.
1: दहा लाखांची लॉटरी मला. वाव.
2: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
3: आरबीआय सांगते
4: जाणकार बना सतर्क रहा.

नंदू होनब यांनी संगीतबद्ध केलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकला. स्वर अजित कडकडे यांचा होता. श्रोदेव स्वरांजली हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून FM 101.7 MHz. कार्यक्रमात आता ऐकूया उषा मंगेशकर यांनी गायलेली संत कान्होपात्रा यांची भक्तिरचना, संगीतकार मीना खडीकर आणि उषा मंगेशकर.

गुलाब बडोदेकर यांची भक्तिरचना आपण ऐकली. गायक आणि संगीतकार आर एन पराडकर. श्रोते स्वरांजली कार्यक्रमात आता ऐकूया. कृष्णा शिंदे यांनी गायलेली ही गीतरचना, मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना आहे के टी शिंदे यांची.

लक्ष्मी शंकर यांनी गायलेली पारंपरिक हिंदी भक्तिरचना आपण ऐकली. संगीत होतं मुरली मनोहर स्वरूप यांचं. श्रोत्या स्वरांजली कार्यक्रमात शेवटी ऐकूया कुमुद भागवत आणि सहकार्यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांची देशभक्तीपर रचना.

0: श्रोत्यो, या देशभक्तीपर रचनेबरोबरच आजचा स्वरांजली हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत. एफएम 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आता 6:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कृषीवाणी हा शेतकरी बंधूंसाठी कार्यक्रम.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी प्राध्यापक राजेश भालेराव, शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली, आज आपणास सोयाबीन पिकामधील बीज प्रक्रिया आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन याबद्दलची माहिती देत आहे. सोयाबीन पीक हे नत्र युक्त पीक असल्यामुळे याच्यामध्ये नैसर्गिकतः नत्र फिक्सेशन करण्याची कॅपॅसिटी असते, त्यामुळे नत्रयुक्त खतांचा वापर कमीत कमी

करावा आणि हवेतले नत्र जास्तीत जास्त नैसर्गिकरित्या पिकांना कसे मिळवता येईल याबद्दलचा विचार आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि बीज प्रक्रिया यांच्या माध्यमातून करायचा आहे. सोयाबीन पिकाला बीज प्रक्रिया करत असताना सर्वप्रथम आपण रासायनिक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करायची आहे. त्यामध्ये कार्बन डायझिम हे 2 ग्रॅम ते 3 ग्रॅम प्रतिकिलो बियाणे किंवा व्हिटाबॅक्स नावाचं औषध आहे हे 2 ग्रॅम प्रतिकिलो बियाणे किंवा जैविकमध्ये ट्रायकोडर्मा 5 ml प्रतिकिलो बियाण्याला चोळून याची बीज प्रक्रिया करायची आहे. या बुरशीनाशकांच्या बीज प्रक्रियेनंतर आपल्याला रायझोबियम जपॉनिकम या जीवाणू संवर्धनाची सोबतच स्फुरत विरघळणारे जीवाणू म्हणजे PSB याची सुद्धा आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे. त्याकरता रायझोबियम 5 ml आणि PSB 5 ml प्रतिकिलो बियाण्याला घेऊन याची बीज प्रक्रिया आपल्याला बियाण्याला करायची आहे.

प्रति किलो बियाणे किंवा जैविकमध्ये ट्रायकोडर्मा 5 ml प्रति किलो बियाण्याला चोळून याची बीज प्रक्रिया करायची आहे. या बुरशीनाशकांच्या बीज प्रक्रियेनंतर आपल्याला रायझोबियम जपॉनिकम या जीवाणू संवर्धनाची सोबतच स्फुरत विरघळणारे जीवाणू म्हणजे PSB याची सुद्धा आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे. त्याकरता रायझोबियम 5 ml आणि PSB 5 ml प्रति किलो बियाण्याला घेऊन याची बीज प्रक्रिया आपल्याला बियाण्याला करायची आहे. त्यानंतर ज्या ठिकाणी येलोवेन मोझाईकचा प्रादुर्भाव जास्त होतो, ज्या ठिकाणी खोडकिडीचा प्रादुर्भाव जास्त होतो, अशा ठिकाणी आपल्याला रासायनिक बुरशीनाशकाची किंवा जैविक बुरशीनाशकाची प्रक्रिया केल्यानंतर आपण जीवाणू संवर्धनाची बीज प्रक्रिया करणार आहोत. आणि तिसऱ्या स्टेजला आपण रासायनिक कीटकनाशकांची बीज प्रक्रिया सुद्धा याच्यामध्ये करू शकतो. त्यामध्ये इमेडाक्लोप्रिड आपल्याला 1 ml प्रति किलो बियाण्याला चोळून याची बीज प्रक्रिया करू शकतो. आता संयुक्त कीटकनाशक आणि बुरशीनाशक हे सुद्धा बाजारामध्ये अवेलेबल आहेत, याची सुद्धा बीज प्रक्रिया आपल्याला करता येईल. बीज प्रक्रिया करत असताना थंड ठिकाणी सावलीमध्ये बीज प्रक्रिया करावी. बीज प्रक्रिया करत असताना सोयाबीनला हाताने चोळू नये तर हलका झोका द्यावा आणि हलक्या हाताने याची बीज प्रक्रिया करावी. किंवा आता सीड ड्रम्स आपल्याला मिळतात, सीड ट्रीटमेंट ड्रम्स आपल्याला मिळतात, त्या ड्रमचा सुद्धा वापर आपण करू शकतो. बीज प्रक्रिया करत असताना आपण सावलीमध्ये याची बीज प्रक्रिया करायची आहे. बीज प्रक्रिया करत असताना लहान मुलं किंवा शेतामध्ये जर कोंबड्या किंवा मेंढ्या किंवा शेळ्या असतील तर त्यांना थोडंसं दूर ठेवायचं आहे, नाक झाकून घ्यायचं आहे, हाताला हँडग्लोव्ज वापरायचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी करून हे कीटकनाशक आणि हे बुरशीनाशक वापरताना एक काळजी घ्यायची आहे. बीज प्रक्रिया केल्यानंतर त्याला सावलीत वाळून मग आपल्याला त्याची पेरणी करायची आहे. यानंतरचा जो मुद्दा आहे तर तो आहे रासायनिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा. तर सोयाबीन पिकाकरता आपल्याला 60 किलो स्फुरत, 30 किलो पालाश आणि 60 किलो नत्र हे आपल्याला द्यायचं आहे. त्यामध्ये म्हणजे 12 किलो नत्र, 30 किलो स्फुरत, 24 किलो स्फुरत आणि 12 किलो पालाश प्रति एकरी या माध्यमातून आपल्याला द्यायचं आहे. नत्राची मात्रा आपल्याला व्यवस्थित वापरायची आहे. 12 किलो नत्र, 24 किलो स्फुरत आणि 12 किलो पालाश प्रति एकरी आपल्याला पेरताना याचा डोस द्यायचा आहे. सोबतच गंधक याची मात्रा सुद्धा आपल्याला या पिकाकरता द्यायची आहे. त्याकरता 8 किलो गंधक प्रति एकरी आपल्याला पिकाकरता द्यायचा आहे. खत व्यवस्थापन करत असताना त्याच्या मुळावरच्या गाठी आपल्याला किती सशक्त आणि चांगल्या करता येईल याचा विचार आपल्याला शेतकरी बंधूंनी करणं अतिशय आवश्यक आहे. आणि याच्या मुळावरच्या गाठीकरता आपल्याला मॉलिबडिनम नावाचं जे अन्नद्रव्य आहे याची आपल्याला बीज प्रक्रिया सुद्धा याच्यामध्ये करता येईल. त्यानंतर पेरणी करताना रासायनिक खतं सुरुवातीला टाकून द्यायची आहेत आणि मग त्याची बीज प्रक्रिया करून आपल्याला पेरणी या पिकाची करायची आहे. धन्यवाद.

कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकला. एफएम 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आणि प्रभावी जनजागृतीची गरज आहे आणि त्या अनुषंगानेच आज आपण मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेवेकर यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: सर सुरुवातीला सांगा की आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन हा कोणी सुरू केला आणि कधी सुरू केला?
1: युनायटेड नेशनच्या सभेमध्ये असं ठराव पास केला गेलेला तो साधारण 1 डिसेंबर 1987 दरम्यान की हे जे अंमली पदार्थ आहे त्याची व्याप्ती वाढते आणि त्याच्यामध्ये अगदी प्रत्येक वयोगट आणि प्रत्येक समाज हा त्याच्या विळख्यात सापडलेला आहे आणि त्या दृष्टीने जनजागृती व्हावी त्या हेतूने हा दिवस साजरा करावा आणि त्या अनुषंगाने 26 जून 1989 साली पहिल्यांदा हा दिवस साजरा केला गेला आणि तेव्हापासून साजरा होतोय. आता 26 तारीखच का तर यामध्ये साधारण 1839 साली चीनने 26 जूनला ओपियम किंवा अफू निर्मित जे काही व्यापार होते त्याच्यावर एक चांगली प्रतिबंधात्मक कार्यवाही केलेली आणि त्या दिवसाचं स्मरण म्हणून मग हा 26 जून जागतिक अंमल पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो.
0: अच्छा, आता यामागचा नेमका उद्देश काय आहे?
1: यामागे पहिलं म्हणजे जे अवैधरित्या ही प्रॉडक्ट किंवा ही पदार्थ उपलब्ध आहेत त्यावरती त्यांना आळा घालणं, याच्यामध्ये प्रत्येक समाजातील घटक हा जास्तीत जास्त करून तरुण जे आहेत किंवा पौगंडावस्थेतील जे काही युवक आहेत हे त्याच्यामध्ये बाधित होत आहेत. ते अगदी ज्याला आपण ड्रग पेडलर म्हणतो म्हणजे या पदार्थांची ने आण करणं, ती विक्रेता आहे त्याला पोहोचवणं, यामध्ये अडकून चाललेत आणि त्याला कुठेतरी आळा बसावा. त्याचबरोबर जे या विळख्यात सापडलेत म्हणजे ऍक्च्युअल जे कोणी अफेक्टेड आहेत या पदार्थाचं सेवन करतायत आणि त्याचे दुष्परिणाम भोगतायत तर त्यांना सुद्धा एक प्रकारे मदत व्हावी आणि ही जी जनजागृती आहे ही मोहीम एक व्यापक व्हावी म्हणून मग अगदी शाळेच्या स्तरावर त्याच्यानंतर इतर काही जे महत्वाचे स्तर आहे त्या स्तरावर जनजागृती असेल किंवा कोणती प्रतिबंधात्मक कार्यवाही असेल हे करून ड्रग फ्री सोसायटी हे निर्माण करण्याच्या हेतूने त्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आलेले आहेत.
0: अच्छा, श्रोते हो, सर म्हणाले की विद्यार्थी दशेपासूनच या अंमली पदार्थांच्या सेवनाला आजकाल सुरुवात होतीये, ती नेमकी कशी होते, त्याचं प्रमाण काय आहे, याविषयी आपण उद्याच्या भागात जाणून घेणार आहोत. तेव्हा आता थांबूया. नमस्कार.
1: नमस्कार.
2: अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉ कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोतेहो नमस्कार. 26 जून हा आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. अंमली पदार्थांचं व्यसन हे त्या व्यक्तीला त्याच्या कुटुंबियांना केवळ विनाशाकडे नेते, म्हणून समाजासमोर हे एक मोठं गंभीर असं आव्हान आहे. ही जी समस्या आहे ती संपवण्यासाठी आज खूप मोठ्या प्रमाणात समुपदेशनाची

आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित होईल दुपारी 2:05. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍप सहित आपण ही आकाशवाणीची मुंबईची अस्मिता वाहिनी ऐकत आहात. सकाळचे 6:50 होत आहेत. परिसर

0: श्रोते हो, आज आपण पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार श्रोते हो. पाऊस कोकणाचा प्राण, निसर्गाचा श्वास. पाऊस हा शब्द जरी कानावर पडला तरी मनाला गारवा देणारी, ओल्या मातीच्या सुगंधाने भारावून टाकणारी आणि जीवनाला नवसंजीवनी देणारी एक सुंदर अनुभूती जागी होते. कोकणात पाऊस म्हणजे केवळ आकाशातून पडणारं पाणी नव्हे, तो इथली संस्कृती, शेती, जंगल, नद्या, जैवविविधता आणि संपूर्ण जीवनाचा आधार आहे. येथील

0: शेती फळबागा नद्या विहिरी झरे देवराया आणि जंगलं पावसावरच अवलंबून आहेत. भात शेतीसाठी पाऊस अत्यावश्यक आहे. आंबा काजू सुपारी आणि नारळ फळबागांना पावसामुळे जीवन मिळते. कोकणातील जंगलं देवराया ओढे आणि धबधबे पावसामुळे समृद्ध राहतात. भूजल साठे भरून निघतात आणि वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध होते. पक्षी प्राणी सरीसृप कीटक आणि जलचर यांच्या जीवनचक्रासाठी पाऊस आवश्यक असतो. मानव जीवनात पाऊस का आवश्यक आहे तर पाऊस हा पृथ्वीवरील जीवनाचा पाया आहे. पिण्याच्या पाण्याचा मुख्य संसाधन पाऊस आहे. शेती आणि अन्न उत्पादन पावसावर अवलंबून आहे. जंगलाचं आरोग्य आणि जैवविविधता टिकून राहते. हवामान संतुलित ठेवण्यात पण मदत होते. मानवी हस्तक्षेपामुळे वातावरण बदलते का? तर हो. आज आपण अनुभवत आहोत की कधी अतिवृष्टी होते तर कधी दीर्घकाळ पाऊस पडत नाही. पूर्वी सलग अनेक दिवस पडणारा पाऊस आता कमी दिवसात मुसळधार स्वरूपात पडतो आणि मध्ये मोठे खंड पण पडतात. या मागची काही महत्वाची कारणे आता बघूया. जंगलतोड. झाडं वातावरणात आर्द्रता निर्माण करतात. जंगलाचं क्षेत्र कमी झाल्यास स्थानिक जलचक्रावर परिणाम होतो. वनवणव्यांमुळे झाडं झुडपं आणि जमिनीतील सेंद्रिय पदार्थ नष्ट होतात. त्यामुळे जमिनीची पाणी साठवण्याची क्षमता कमी होते. कार्बन डायऑक्साईड आणि इतर हरितगृह वायूमुळे पृथ्वीचं तापमान वाढतंय. याचा थेट परिणाम वातावरणावर होतोय. पुढचे कारण म्हणजे अतिरेकी विकास. डोंगर कापणं, पाणथळ जागा बुजवणं, रस्ते आणि बांधकामाचा विस्तार यामुळे स्थानिक सूक्ष्म हवामान बदलतंय. प्लास्टिक प्रदूषणामुळे जलसंसाधनांचं नुकसान होतंय आणि पर्यावरणीय संतुलन बिघडतंय. समुद्राच्या तापमानातील बदल, त्यामुळे अरबी समुद्राचे तापमान वाढतंय आणि महासागरातील बदल मान्सूनवर परिणाम करतात. एक नवे संकट अल निनो आले आहे. अलीकडच्या काळात आपण अल निनो हा शब्द वारंवार ऐकतोय. अल निनो ही प्रशांत महासागरातील नैसर्गिक हवामान घटना आहे. यामध्ये मध्य आणि पूर्व प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्यपेक्षा जास्त वाढते. त्यामुळे अल निनोचे परिणाम असे आहेत की भारतातील मान्सून कमकुवत होऊ शकतो. काही भागात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. पर्जन्यमानाचे वितरण बदलू शकते. जागतिक तापमान वाढू शकते. या उलट घटना ला निनिया म्हणून ओळखली जाते. या काळात समुद्राचे तापमान कमी राहते आणि भारतात अनेकदा चांगल्या पावसाची पोषक परिस्थिती निर्माण होते. आता कोकणासाठी चिंतेची बाब ही आहे की आज अनेक शेतकरी निसर्गप्रेमी गावकरी अनुभवत आहेत की पावसाचे दिवस कमी होत चालले आहेत. अतिवृष्टीच्या घटना वाढल्या आहेत. उन्हाळा अधिक उष्ण होत आहे. छोटे झरे ओढे आणि विहिरी लवकर आटत आहेत. जंगलातील जैवविविधतेवर परिणाम होत आहे. खरं तर आपली जबाबदारी काय? जर आपल्याला कोकणाचा पाऊस हिरवीगार जंगलं आणि समृद्ध जैवविविधता पुढील पिढ्यांसाठी जपायची असेल तर स्थानिक प्रजातीचे वृक्षारोपण करणं, देवराया आणि जंगलाचे संवर्धन करणं, वणवे रोखणं, जलसंधारण आणि पाणलोट विकास करणं, प्लास्टिकचा वापर कमी करणं, ओढे नद्या आणि ओलसर प्रदेशांचे संरक्षण करणं ही काळाची गरज आहे. आज गरज आहे ती निसर्गाशी संघर्ष करण्याची नव्हे तर निसर्गाशी मैत्री करण्याची. पाऊस वाचवायचा असेल तर निसर्ग हा वाचवावा लागेलच. जंगल टिकलं तर ढग येतील, ढग आले तर पाऊस पडेल आणि पाऊस पडला तरच जीवन फुलेल.
1: पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी. सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती. परिसर हा कार्यक्रम पुनःप्रसारित होईल दुपारी 2:10 यानंतर ठीक 6:55
2: FM 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते 6:55 आणि 5 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत. पण त्याआधी
3: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
4: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
3: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
5: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाऊट, चिकनगुनिया यांसारखे आजार तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी

आजच फोन करा 95 95 24 25 59 डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.

अपराध या चित्रपटासाठी महेंद्र कपूर आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं एन दत्ता यांचं.

हॅलो डॉक्टर, श्रोते हो, गुरुवार दिनांक 25 जून रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे ऍलर्जी, सायनस, कोंब, फंगस, कॅन्सर, ESF लीक, नाकाचे वाकडे हाड इत्यादी नाकाचे विविध आजार, उपचार आणि शस्त्रक्रिया. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील ENT आणि हेड नेक सर्जन डॉक्टर प्रवीण सोनवतीकर. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 25 जून रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा. त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राज्यात 2029-30 पर्यंत वीज दर देशात सर्वात कमी असतील, मुख्यमंत्र्यांची माहिती. राज्याच्या काही भागात पावसाला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषी मंत्र्यांचा सल्ला. एसआयआर मोहिमेत पात्र मतदार वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे छत्रपती संभाजीनगर इथल्या आढावा बैठकीत निर्देश. आषाढी वारीत वारकऱ्यांसाठी जर्मन हँगरची व्यवस्था, मुख्यमंत्र्यांनी घेतला वारीच्या तयारीचा आढावा. आणि राज्यात मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, मराठवाड्यात पुढील 3 दिवस बहुतांश जिल्ह्यांना येलो अलर्ट. आता सविस्तर बातम्या. राज्यात 2029-30 पर्यंत वीज दर देशात सर्वात कमी म्हणजेच प्रति युनिट 7 रुपये 40 पैसे इतके असतील अशी माहिती मुख्य

0: मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते काल विधान परिषदेत काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत होते. राज्यातली वाढती वीज मागणी, उद्योगधंद्यांची वाढ आणि सरकारच्या विविध सवलतींमुळे वाढलेल्या वीज वापराबाबत मुख्यमंत्र्यांनी यावेळी माहिती दिली. गेल्या दोन वर्षात राज्यातल्या वीज मागणीत 20% वाढ झाली असून मागील 20 वर्षातले वीज दर वाढीच्या कलानुसार हे दर 14 रुपये असायला हवे होते, मात्र महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या निर्णयांमुळे वीज दर नियंत्रित राहिले असून 2030 पर्यंत ते इतर राज्यांच्या तुलनेतही कमी असतील, असं फडणवीस यांनी सांगितलं. ते म्हणाले,
1: 25-26 मध्ये आपले जे विजेचे दर आहे, तमिळनाडू 9.30 रुपये, तेलंगणा 9.20 रुपये, मध्य प्रदेश 8.27 रुपये, महाराष्ट्र 8.19 रुपये, उत्तर प्रदेश 8.15 रुपये, गुजरात आपल्यापेक्षा आता कमी आहे, तो 7.87 रुपये. पण आता आपण दरवर्षी मल्टी इयर टॅरिफ मध्ये दरवर्षी 2030 पर्यंतचा टॅरिफ आता आपला फायनल झालाय. आता 2029-30 मध्ये काय परिस्थिती राहील, अगदी या राज्यांनी भाव वाढवले नाही तरी महाराष्ट्राचं टॅरिफ असेल 7.43 रुपये, जे आत्ताच्या आपल्या वाढीच्या कलानुसार 14 रुपये असायला पाहिजे होतं, ते 7.43 रुपये एमईआरसीने आता फिक्स केलंय. त्यामुळे 2029-30 मध्ये आपण सगळ्यात कमी असू.
0: देशातल्या एकूण सौर कृषी पंपांपैकी 60% पंप महाराष्ट्रात बसवण्यात आले असून केंद्र सरकारनं सर्व राज्यांना महाराष्ट्र मॉडेलचं अनुकरण करण्याबाबत पत्र पाठवल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. अनेक कंपन्यांमध्ये महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, धर्मांतराचा प्रयत्न घडत असल्याचं समोर आलं असून अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी तसंच सध्या लागू असलेले कायदे आणि नियमांचा अभ्यास करून बदल सुचवण्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधान परिषदेत केली. चित्रा वाघ यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. सोलापूर इथल्या शासकीय आयटीआय आणि तळेगाव दाभाडे इथल्या एका स्पॅनिश कंपनीतही असे प्रकार घडल्याचा मुद्दा मनीषा कायंदे यांनी उपस्थित केला होता. यावर 15 दिवसांच्या आत चौकशी करून कारवाई करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला आहे. विधानसभेत एका चर्चेला उत्तर देताना ते काल बोलत होते. शेतकऱ्यांनी प्रथम आपल्या शेतातली ओलाव्याची पातळी तपासून पुरेसा ओलावा असल्याची खात्री झाल्यावरच पेरणी करावी. एल्निनोसह हवामानातल्या इतर अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभाग मदत करेल असं आश्वासनही भरणे यांनी दिलं. कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत 2025-26 या वर्षात 1056 कोटी रुपयांचं अनुदान वितरित करण्यात आलं आहे, तर चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत 227 कोटी रुपयांचं अनुदान देण्यात आलं आहे अशी माहितीही भरणे यांनी दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना 36,585 कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे. राज्यातल्या आतापर्यंतच्या सर्व कर्जमाफी योजनांमध्ये ही सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना ठरणार असल्याचंही भरणे यांनी यावेळी सांगितलं. राज्यात बालविवाहाचं प्रमाण कमी करण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागांच्या मदतीनं कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत दिली. गेल्या वर्षी राज्यात सुमारे 1500 आणि चालू वर्षात आतापर्यंत 1400 अधिक बालविवाह रोखण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या कारभाराला अधिक बळकटी देण्यासाठी मनुष्यबळ वाढ, अत्याधुनिक प्रयोगशाळांची उभारणी आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधातली कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची माहिती मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत दिली. दूध, दुग्धजन्य पदार्थ, पिण्याचं पाणी, गूळ, शेंगदाणे, चहा पावडर, खाद्यतेल, गुटखा, तंबाखू, सुगंधित सुपारी, मावा आदी भेसळयुक्त अन्नपदार्थांवर व्यापक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत सुमारे 11.93 कोटी रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आल्याची माहितीही झिरवाळ यांनी दिली. मराठी भाषेचा प्रसार, संवर्धन आणि शासकीय कामकाजात मराठीचा अधिकाधिक वापर वाढवण्यासाठी राज्य शासन विविध महत्वाकांक्षी उपक्रम राबवत आहे. पुढील वर्षभरात राज्यातल्या 8 शहरांमध्ये अत्याधुनिक मराठी विकास केंद्र उभारली जाणार आहेत अशी घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी काल विधानसभेत केली.
2: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण news on AIR.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर

0: आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
1: राज्यात राबवण्यात येत असलेल्या विशेष सखोल मतदार पुनरीक्षण SIR मोहिमेत पात्र मतदार वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी असे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी दिले. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित आढावा बैठकीत बोलत होते. नागरिकांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी मदत कक्ष स्थापन करून त्यांना वस्तुनिष्ठ माहिती उपलब्ध करून द्यावी, स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना, मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी, BLA आणि स्वयंसेवक यांना विश्वासात घेऊन ही मोहीम राबवण्यात यावी असं त्यांनी सांगितलं. या मोहिमेअंतर्गत 30 जून ते 29 जुलै या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्जांचं वितरण आणि संकलन करणार आहेत. आगामी आषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी सर्व विभागांच्या समन्वयातून व्यापक नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. आषाढी वारी पूर्वतयारीबाबत आढावा बैठकीत ते काल बोलत होते. आषाढी वारी डिस्कव्हरी आणि जिओग्राफी दूरचित्रवाहिनीद्वारे जगभरात पोहोचणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. वारकऱ्यांसाठी जर्मन हँगरची व्यवस्था करण्यात आली आहे, त्यामुळे लाखो वारकऱ्यांना सुरक्षित आणि प्रशस्त निवासाची सुविधा उपलब्ध होणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान जळगाव जिल्ह्याच्या मुक्ताईनगर तालुक्यातल्या कोथळी इथून संत मुक्ताबाईंच्या पालखीनं काल पंढरपूरकडे प्रस्थान केलं. संत मुक्ताई पालखी सोहळ्याचं हे 318 वर्ष आहे. 700 किलोमीटरचं सर्वात जास्त अंतर पार करणारा हा एकमेव पालखी सोहळा आहे. पैठण इथून श्रीसंत एकनाथ महाराजांची पालखी 7 जुलै रोजी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. हज 2027 ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 20 जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. याबाबतचे अर्ज हज समितीच्या संकेतस्थळावर तसंच हज सुविधा मोबाईल एपद्वारे सादर करता येणार आहेत. इच्छुक यात्रेकरूंनी या सुविधेचा लाभ घेऊन विहित मुदतीत अर्ज सादर करण्याचं आवाहन महाराष्ट्र राज्य हज समितीनं केलं आहे. नांदेड जिल्ह्यात जलजन्य आजारांचा प्रसार रोखण्यासाठी ग्रामपंचायतींनी विशेष खबरदारी घेऊन गावपातळीवर शुद्ध पाणी पुरवठा, पाणी गुणवत्तेची नियमित तपासणी आणि स्वच्छता राखावी असं आवाहन जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक मयूरकुमार आंदेलवाड यांनी केलं आहे. स्टॉप डायरिया या विशेष मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ काल दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. 16 जून ते 31 जुलै या कालावधीत जिल्हाभर ही मोहीम राबवण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचा आयुक्त अमोल येडगे यांनी काल आढावा घेतला. यात पावसाळी नियंत्रण कक्षातली उपस्थिती, तक्रार निवारण व्यवस्था आणि नागरिकांना तात्काळ मदत पोहोचवण्याच्या कार्यपद्धतीसंदर्भात त्यांनी सूचना दिल्या. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सखल भागांवर सातत्यानं लक्ष ठेवून संबंधित विभागांना वेळेवर सूचना देण्याचे आदेशही आयुक्तांनी यावेळी दिले. माहिती अधिकार कायद्यातल्या प्रस्तावित बदलाच्या विरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 5 जुलैपासून उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी काल हजारे यांची भेट घेतली, मात्र ही बैठक निष्फळ ठरली असून अण्णा हजारे यांनी आपण उपोषणावर ठाम असल्याचं म्हटलं आहे. हवामान. राज्यात बहुतांश जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना आणि धाराशिव जिल्ह्यात काल पाऊस झाला. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर पुढील 3 दिवस छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि नांदेड या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्यात 2029-30 पर्यंत वीज दर देशात सर्वात कमी असतील, मुख्यमंत्र्यांची माहिती. राज्याच्या काही भागात पावसाला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषी मंत्र्यांचा सल्ला. आणि SIR मोहिमेत पात्र मतदार वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे निर्देश. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
2: FM 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो 7:20 आणि 40 सेकंद झाली आहेत.
3: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, प्रोझन शोल्डर, आमवाद, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, AVN, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखीपासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर

0: परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, आता जाणून घेऊया आमच्या आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 मराठी चित्रपट संगीत, 8:40, 9:20 आणि दुपारी 2 हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. 9:10 आंतरराष्ट्रीय योग पंधरवड्यानिमित्त महिला योग संवाद या मालेत योग शिक्षिका प्रभात मोहिते गटकळ यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद विषय आहे मेंदूचे आरोग्य आणि स्मरण शक्तीसाठी योग. 9:35 उर्दू सेवेचे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 10 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था. 10:05 गीतगुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. श्रोते, सकाळी 10:30 हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आजचा विषय आहे अॅलर्जी, सायनस, कोंब, फंगस, कॅन्सर, सीएसएफ लीक, नाकाचे वाकडे हाड इत्यादी नाकाचे विविध आजार, उपचार आणि शस्त्रक्रिया. सहभागी तज्ज्ञ आहेत ईएनटी आणि हेड नेक सर्जन डॉक्टर प्रवीण सोनवतीकर. 11:05 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात चला बोलूया या सदरात डॉक्टर सरिता मोडक यांची मुलाखत आणि तिच्या शब्दातून या मालेत सुरुची डबरी यांचं मनोगत. तसंच 1:05 गीतबहार हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 1:40 लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र आम्ही प्रसारित करू. 2:30 विविध भारती सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 4 संदेश टू सोल्जर हा कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. 5:20 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे आम्ही प्रसारित करू. सायंकाळी 5:30 युववाणी. 6:30 आयसीसी महिला T20 विश्वचषक स्पर्धा 2026 अंतर्गत भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यामध्ये ओल्ड ट्रॅफोर्ड क्रिकेट मैदान मँचेस्टर इथं खेळल्या जाणाऱ्या T20 सामन्याचं समालोचन मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोते, आमचे न्यूज ऑन AIR ऍपवरील कार्यक्रम असे आहेत. सायंकाळी 7:15 विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:30 शेतशिवार आमच्या केंद्रावरून प्रसारित करू. 8:15 लोकसंगीत. 8:30 भावधारा. 9:30 कंट्री वाईड. 9:45 इन्साईट्स. 10 नादब्रह्म आणि 10:30 नवनाट्य मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोते, कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. यानंतर ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो 21 जूनला आंतरराष्ट्रीय

0: योग दिन आपण साजरा केला त्यानिमित्ताने डॉक्टर वृषाली उजेडे यांच्याबरोबर आपण संवाद साधणार आहोत. डॉक्टर वृषाली उजेडे, आपलं दिलखुलास कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार सुचेता.
0: डॉक्टर, आता सगळ्यात महत्वाचा छोटासा प्रश्न असतो की काही काहींची अशी भावना आहे, काही काहींना असं वाटत असतं की माझी जाडी कमी होईल मी योगा अभ्यास केला तर. तर खरंच जाडीवरती लठ्ठपणावरती योग काम करतं?
1: हो. आता कसं झालंय की जाड होण्याची कारणं खरं खूपच हे झालेली आहेत, म्हणजे आपण कष्टच करत नाही जास्त. म्हणजे आजकाल कुठलाच व्यवसाय असा नाही की ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप कष्ट करावे लागतात. त्याच्यामुळे घरी पण राहून तुम्हाला काहीच कष्ट नाही आहे. जवळ मशीन सगळ्याच गोष्टींसाठी अवेलेबल आहे. त्याच्यामुळे सिडेंटरी लाईफस्टाईल आहे हे सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आहे जाडी वाढण्याकरता, वजन वाढण्याकरिता. मग त्याच्यानंतर खाण्यापिण्याच्या पद्धती झाल्या, झोपण्याच्या पद्धती झाल्या, वागण्याच्या पद्धती झाल्या, या सगळ्यांमुळे माणसाचं वजन वाढत चाललंय. आणि मग योगशास्त्र तर ते शेवटी तुम्हाला सांगितलं ते करेक्शन ऑफ युअर लाईफस्टाईल इज योगा. तर मग ते जर लाईफस्टाईल तुम्ही अंगीकारली तर डेफिनेटली तुमची जाडी कमी होण्याला मदत होईल. पण जर का तुम्ही असं म्हणत असाल की नाही मी जे खाते तेच कंटिन्यू करेल आणि मी रोज आसनं करेल तर त्याच्याने फार काही फरक पडेल असं मला वाटत नाही. तुम्हाला जर का वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला पूर्णच योगिक लाईफस्टाईल अंगीकारावी लागेल आणि मग त्याच्यानंतर डेफिनेटली तुम्हाला त्याचे फायदे दिसतील. आणि म्हणून त्यासाठी आपण आसनांचा देखील अभ्यास केला पाहिजे. खरं पाहायला गेलं तर जर एखादा माणूस असं म्हणू शकतो ना की मला नाही करायची आसनं वगैरे, मी डायरेक्टच ध्यान धारणा करीन, तीच जर का आवश्यकता असेल तर. पण जर का तुम्ही आजारी असाल किंवा तुम्हाला शरीराचं स्वास्थ्य तुमच्याकडे नसेल तर मग तुमचं मन सुद्धा लागणार नाही ना एका ठिकाणी.
0: बरोबर
1: ना, आपण म्हणजे साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी. तर त्याच्या दृष्टीने आपल्याला आपलं शरीर स्वस्थ राहणं हे प्राईम इम्पॉर्टन्सची गोष्ट आहे. अगदी.
0: म्हणजे आपण योगाभ्यास करताना सुरुवातीला ठीक आहे आपण प्रशिक्षण घेतलं आणि मग दररोज काही क्लासला जायला आपल्याला पॉसिबल नाहीये सध्याच्या लाईफस्टाईलमध्ये, त्याच्यानंतर आपल्या आपण घरी करायला लागतो. पण आपण योग करताना आपलं काहीतरी चुकतंय हे कसं ओळखायचं आणि ते शरीर इंडिकेशन काय देत असतं
1: हे खरंच खूप महत्वाचं आहे. कसं आहे की जोवर समोरचा माणूस आपल्याला बघतोय आणि करेक्ट करतोय तोपर्यंत आपल्याला कळतं की नाही आपण हे चुकलोय ते तसं चुकलोय. पण त्याच्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल की सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एखादं आसन करायचं असेल तर एक्झॅक्ट त्या आसनाची क्रिया कशी करायची असते ती तुम्हाला थिरॉटिकली समजून घ्यावी लागेल पहिल्यांदा आणि नंतर तसं तसं करण्याचा प्रयत्न करावा लागेल. साधी गोष्ट असते, मी फॉर एक्झाम्पल सांगते की तुम्हाला सरळ उभं राहून कमरेतनं साईडनी बेंड व्हायचं आहे समजा, तर किती सिम्पल गोष्ट आहे, काही हे नाही आहे. एखादा व्यक्ती म्हणत नाही मला किती छान वागता येत आहे खाली, पण बघताना आपल्याला दिसेल की तो वागतोय, पण तसं नाही, त्याला त्या विशिष्ट प्लेन मध्येच वाकायचं असतं. मग हे त्याला कोण सांगेल? समोरचा माणूस जर का असेल योग शिक्षक तोच सांगू शकतो. पण मग आता अशा वेळेस त्यांनी कमीत कमी आरशात बघून करायला पाहिजे की नाही बाबा मी हे करतोय हे योग्य आहे का नाही. आणि त्यानंतर जर का त्या आसनामध्ये सांगितलंय की तुम्हाला लेफ्ट साईडनी मानेमध्ये या टाईपने ताण अनुभव करायचा आहे तर मग तसा अनुभव करण्याचा प्रयत्न करा, तेव्हाच ते आसन तुम्ही योग्य रीतीने करीत आहात असं तुम्हालाच कॉन्फिडन्स येईल.
0: अच्छा.
1: म्हणजे फॉर एक्झाम्पल जर का मला आता एखादं सुप्त वज्रासन असेल, सुप्त वज्रासन म्हणजे वज्रासन घालायचं आणि असं झोपायचं असतं खाली, तर हे मी बरोबर करते आहे की नाही. मग जेव्हा मला माहिती असेल की हे आसन करत असताना माझ्या पोटऱ्यांना असा असा ताण पडला पाहिजे असं दिलेलं आहे किंवा माझ्या कमरेला ह्या टाईपने ताण पडला पाहिजे असं दिलेलं आहे की हा अनुभव करा. जर का तसा ताण पडत नसेल तर तुम्ही समजून घेऊ शकता की मी हे आसन योग्य रीतीने करीत नाहीये. पण जर का तुम्हाला ते अनुभव होत असेल, ते तुम्ही करत असाल, तर तुम्ही आसन योग्य पद्धतीने करीत आहात. आसनाचे थिअरी तुम्ही माहीत करून घ्यायची आणि मग तुम्ही प्रॅक्टिकल करायचं जेणेकरून तुम्हाला कळेल की मी करतोय ते व्यवस्थित करतोय किंवा नाही.
0: नक्कीच डॉक्टर. सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आहाराचा विषय आहे. सध्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या जेवणाच्या पद्धती किती बदललेल्या आहेत, फास्ट फूडचा जमाना आहे सध्या. तर आहार आणि योगाभ्यास यांची सांगड कशी घालायची नेमकी?
1: हे तर खरंच खूप कठीण आहे सुचेता, माहितीये का. आजकाल आहार ही गोष्ट अशी झालेली आहे की आपल्याला काहीही दिसलं की आपण तोंडात टाकायला बिलकुल मोकळेच असतो. म्हणत योगाभ्यास करताना आहार कसा ठेवला पाहिजे याच्याबद्दल पण काही गाईडलाईन्स आहेत थोडक्यामध्ये. तर त्यांचं असं म्हणणं आहे की सात्विक आहार सेवन केला पाहिजे जर का तुम्ही योगाभ्यास करत असाल तर. मग सात्विक आहार काय असतो? म्हणजे तीन टाईप्स असतात आहार.

0: आहाराचे सात्विक राजसिक तामसिक या टाईप. तर सात्विक आहारामध्ये जसं दूध आणि दुधाचे पदार्थ येतात, तूप सेवन केलं जाऊ शकतं, त्याच्यानंतर खूप तिखट तेलकट मसालेदार खाऊ नये, शिळं अन्न खाऊ नये, किंवा काय म्हणता येईल आजकालच्या याच्यामध्ये तुम्ही पॅकेज्ड फूड्स म्हणू शकतात, फास्ट फूड्स म्हणू शकतात, एकदम फ्रीज मधलं काढलंय थंडगार आहे वस्तू ती पण खाऊ नये, एकदम उकळत काही आहे गरम म्हणायला चहा येते तर ते पण तुम्ही घेऊ नये. तर ह्या सगळ्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. आणि मग जे साधं सात्विक जे अन्न आहे रोजच म्हणजे त्याच्यामध्ये काही खूप वेगळं खाण्याची गरज नाही, पण दूध तूप ह्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव असेल आपल्या आहारामध्ये तर त्याला आपण सात्विक अन्न म्हणतो. आणि हे सात्विक अन्न योगाभ्यास करत असताना चालू ठेवलं पाहिजे किंवा तेव्हा ह्या आहाराचं पालन केलं पाहिजे.
1: डॉक्टर, एक मनामध्ये छोटासा प्रश्न येतो की रागावरती नियंत्रण ठेवण्यासाठी योगाभ्यास मदत करतं का?
0: निश्चितच. म्हणजे राग लोभ क्रोध काय मद मत्सर सगळे हे जे षडरिपू आहेत या सगळ्या षडरिपूंना कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी योगशास्त्र मदत करतं. कसं आहे की आता छोटे छोटे टिप्स असतात ना, आपण म्हणतो नाही का एखाद्याला खूप राग आला की नाही 100% आकडेमोड
1: उलटे आकडेमोड
0: उलटे आकडेमोड सरळ मोज काय असेल, मुळात योगशास्त्राचं पालनच केलं. मी जसं सांगितलं ना की यम नियम ह्या गोष्टींचं जर आपण पालन केलं तसं बॉडीला कंडिशन केलं आपण, तसं बॉडीला किंवा माइंडला आपल्या ट्रेन केलं तर मग हे राग लोभ द्वेष मद मत्सर मोह माया ह्या सगळ्या गोष्टी आपोआप कमी व्हायला मदत होते. आणि मग त्याच्यासाठी रेग्युलॅरिटी पाहिजे. फक्त जे काही योगशास्त्राचा अभ्यास करत आहात ना तो अभ्यास तुम्ही नियमित केला पाहिजे, त्याच्यामध्ये विश्वास असला पाहिजे, त्याच्यामध्ये तुमचं समर्पण किंवा ते शरणागत भाव जो आहे तो असला पाहिजे की नाही मी हे जे काही करतोय हे माझ्या भल्यासाठी आहे आणि हे मला कायम हितकर आहे ह्या दृष्टीने जर आपण केला तर तो डेफिनेटली तुमच्या मनातले सगळे षडरिपू जे आहे ते सगळे कमी करायस मदत करतो.
1: खूप छान सांगितलं तुम्ही. डॉक्टर, मला एक सांगा की गर्भवती महिलांनी योग करायचा का आणि तो कधीपर्यंत करायचा?
0: योग म्हणजे कसं, मी जसं आताच सांगितलंय की नुसतं आसन म्हणजे योग नाहीये, त्यामुळे गर्भवती महिलेने निश्चितच केलं पाहिजे. ती गर्भवती महिला काही आजारी नसते ना, म्हणजे ती आजार पण थोडीच आहे गर्भावस्था, फिजिओलॉजिकलच प्रोसेस आहे ना, तुमची शारीरिक क्रियात्मकच प्रक्रिया आहे ना, त्याच्यामुळे काही हरकत नाही. अगदी पहिल्या महिन्यापासून, इवन मी तर म्हणते कन्सीव्ह करण्याच्या आधीपासूनच जर का त्यांनी योगशास्त्राचा अवलंब केला त्यांच्या आयुष्यामध्ये तर त्यांना डेफिनेटली त्यांच्या गर्भाला म्हणजे त्या होणाऱ्या बाळाला त्या आईला त्याचे नक्कीच फायदे दिसतात. अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांनी सगळं करायला पाहिजे.
1: प्रशिक्षकाची गरज आहे
0: या ठिकाणी, निश्चितच प्रशिक्षकाची गरज आहे. ते सगळे मात्र आसनांच्या बाबतीत, मग त्याच्यानंतर प्राणायाम आहे, काही ब्रीदिंग टेक्निक्स आहे त्या तर करू शकताच येतात, अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत केल्या जाऊ शकतात. त्याच्यानंतर काही मुद्रा असतात, असं योगशास्त्रामध्ये काही मुद्रा हस्त मुद्रा सांगितलेल्या आहेत त्याचा पण अभ्यास करू शकता येतात. तर अशा भरपूर साऱ्या योगिक क्रिया आहेत की ज्या गर्भवती महिलेने केल्या जाऊ शकतात. फक्त योगिक शुद्धिक्रिया सांगितल्या आहेत काही, त्या मात्र त्या अवस्थेमध्ये टाळल्या पाहिजेत. सहा अशा शुद्धिक्रिया सांगितल्या आहेत की नेती धवती नवली म्हणजे त्राटक आणि कपालभाती बस्ती ह्या सगळ्या
1: पंचकर्म आपण म्हणूया जे आयुर्वेदात जे केलं जातं पंचकर्म ते टाळायला पाहिजे.
0: तसं योगशास्त्रामध्ये वेगळं कर्म असते त्याला षटक्रिया म्हणतात.
1: मग ते काय म्हणजे आरोग्यासाठी या जे तुम्ही आता शुद्धिक्रिया सांगितलं आणि षटकर्म सांगितलं हे आरोग्यासाठी आपल्याला कितपत उपयोगी पडतं?
0: हे खूपच उपयोगाचं आहे. हे क्लेन्झिंग आहे, म्हणजे तुम्ही रोजच्या जीवनात सुद्धा खूप आवश्यक आहे. जसं आपण रोज बाहेरची स्वच्छता करतो ना, आपली स्नान करतो सगळ्या गोष्टी करतो ना, तर ती बाहेरची स्वच्छता आहे बाह्य. आतमधली स्वच्छता अंतशौच जे आहे ते कसं होणार ना, ती सगळी शुद्धी करण्याकरिता ह्या सगळ्या शुद्धिक्रिया उपयोगाच्या आहे. शरीराच्या आतमधली शुद्धी करण्याकरिता ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि जोवर आपण ह्या सगळ्या शुद्धिक्रिया करणार नाही ना तोवर तुमच्या नाड्या मोकळ्या होत नाही आणि तोवर तुम्हाला योगाभ्यासामध्ये प्रगती साध्य होत नाही.
1: अच्छा, पण या शुद्धिक्रिया सगळ्यांनीच करायच्या की ज्यांना काही प्रॉब्लेम्स असतील, समजा शारीरिक प्रॉब्लेम्स असतील, असं काही आहे का की त्यांनी नाही करायच्या?
0: हा, असं काही नसतं. म्हणजे शुद्धिक्रिया सगळ्यांनीच नसतात करायच्या, ज्याला गरज असेल त्यांनीच करायच्या. म्हणजे एखाद्या स्थूल व्यक्ती असेल, एखाद्याला थोडक्या

0: त्यामध्ये कफाचे त्रास असतील ना, या टाइप कफ दोष जो आयुर्वेदात म्हणतो त्या टाईपमध्ये असतील ना, त्याच लोकांनी शुद्धिक्रिया करा. एखादा माणूस ऑलरेडी जर शुद्ध असेल आतूनच, त्यांनी शुद्धिक्रिया करण्याची काही गरज.
1: पण ते ठरवायचं कसं? कारण आतमधला तर शरीरातलं आपल्याला माहिती नसतं की आतमध्ये काय चाललंय, तर ते आपण शुद्ध आहोत किंवा आतमध्ये खूप गोंधळ आहे सगळ्या शरीरात आपण, हे आपण काय शरीर इंडिकेशन देतं त्याचं?
0: बिलकुल बिलकुल. म्हणजे जसं तुम्ही आसन करत आहात ना, तुम्हाला सांगतं एखादा व्यक्ती की हे असं असं करायचं, तुम्ही खूप प्रयत्न करता पण तुमच्याच्याने तसं होतच नाही, तेव्हा तुम्हाला इंडिकेशन मिळतं की नाही मला काहीतरी आतमध्ये गडबड आहे माझ्या ह्याच्यात, की जी शुद्धी केली पाहिजे आणि त्याच्यानंतर मग मला हे साध्य. फॉर एक्झाम्पल प्राणायाम पण करत असू आपण, तर प्राणायाम करता करता ज्या टाईपनी आपल्याला सांगितलेलं आहे की पूरक करायचं आहे, कुंभक करायचं आहे, मग रेचक करायचं आहे, तर हे असं करत असताना जर ते तुम्हाला शक्य नसेल होत, म्हणजे तुम्ही करताय प्रयत्न पण तुम्हाला होत नाहीये तुमच्या शरीरात, मग तेव्हा कळायला पाहिजे की नाही बहुतेक मग कफ दोषाचं माझ्या शरीरामध्ये जास्ती साचलेलं आहे, मग तेव्हा तुम्हाला कळायला पाहिजे की नाही आता मला या शुद्धिक्रिया केल्यानंतर. मग तुम्ही शुद्धिक्रिया कराल ना, नेती धौती ज्या आहेत त्याच्यानंतर तुम्ही प्राणायामाचा अभ्यास कराल, तर तुम्हाला डेफिनेटली कळेल की नाही आता मला प्राणायाम योग्य रीतीने जमायला लागलेला आहे.
1: योग या विषयाची व्याप्ती पाहता आज आपण चर्चा इथेच थांबूया. आपण पुन्हा भेटूया उद्याच्या दिलखुलासमध्ये डॉक्टर वृषाली उजेडे यांच्याबरोबर. तेव्हा नक्की एका कार्यक्रम दिलखुलास सकाळी 7:25. तूर्तास मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: पुणे खुलासा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: FM 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे.
2: हॅलो डॉक्टर, श्रोते हो, गुरुवार दिनांक 25 जून रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे ॲलर्जी, सायनस, कोंब, फंगस, कॅन्सर, ESF लीक, नाकाचे वाकडे हाड इत्यादी नाकाचे विविध आजार, उपचार आणि शस्त्रक्रिया. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील ENT आणि हेड नेक सर्जन डॉक्टर प्रवीण सोनवतीकर. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 25 जून रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा. त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.

FM 101.7 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो 7:40 झाली आहेत. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत.

0: जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं मामा भाची या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं एन दत्ता यांचं.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काय खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.

हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं नाधो महानोर यांचं गीत आपण ऐकलं. जैत रे जैत या चित्रपटासाठी हे गीत गायलं आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी.

जयश्री शिवराम यांनी गायलेलं मुक्ता या चित्रपटातलं नाधो महानोर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आनंद मोडक यांचं. श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया नितीन आखवे यांची गीत रचना, चित्रपट हृदयस्पर्शी, गायक आणि संगीतकार श्रीधर फडके.

0: बिहार, झारखंड, मध्य महाराष्ट्र, मराठवाड़ा, वेस्ट मध्य प्रदेश एंड वेस्ट राजस्थान. द मेट डिपार्टमेंट हैज ऑल्सो प्रिडिक्टेड थंडरस्टॉर्म्स अकंपनीड बाय लाइटनिंग एंड गस्टी विंड्स ओवर दिल्ली, चंडीगढ़, हरियाणा, जम्मू एंड कश्मीर, लद्दाख, पंजाब, उत्तराखंड एंड पार्ट्स ऑफ द नॉर्थ ईस्टर्न रीजन ड्यूरिंग द नेक्स्ट 2 to 3 days. And now, for a look at today's newspapers, it's over to Saira Mujtaba.
1: Thanks, Shagun. All dailies lead with Iranian President Masoud Pezeshkian's formal invitation to Prime Minister Modi to attend the former Supreme Leader's funeral. Iran invites Prime Minister for Khamenei's July funeral. India yet to decide, writes the Tribune. Shiva Sena UBT to lose Parliament office, reports the Pioneer. Oil back at pre-war levels as prices drop below $75, informs the Hindustan Times. Air India Delhi Amritsar flight strays into Pakistan airspace. DGCA initiates action as crew ATC fail to report incident, headlines the Tribune. The Statesman headlines, India-US edge towards trade truce as Jameson Greer concludes Delhi visit. RBI breather for Tata Sons, but asset size hurdle stares, reports the Financial Express. Adding, the new frameworks drops the access to public funds criterion that had been one of the factors pushing Tata Sons into the upper layer classification. The Hindu in its editorial, Razor's Edge, informs that high heat and low rainfall is threatening agricultural produce. The southwest monsoon deficit nationwide has increased from 35% to 43%. And extreme heat has been reducing farm labor productivity. The ideal sustainable strategies are to switch from rain-centric to water-centric organizations, reduce dependence on water-intensive crops, and improve resilience. And finally, a large asteroid called 1997 NC1 will be visible to stargazers using a small telescope or large binoculars on 27th June, the European Space Agency announced. The asteroid will be speeding along at nearly 9 kilometers a second, posing no threat to Earth as any chance of an impact has been ruled out, writes the Asian Age. And with that, it's back to you, Shagun.
0: Thank you, Saira. And now, before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi reviews infrastructure projects worth around 30,000 crore rupees at Pragati meeting, pushes for AI-driven TB elimination and stronger cyber fraud response. Samvidhan Hatya Divas being observed to pay homage to those who suffered during emergency. India-China border trade via Lipu Lake Pass in Uttarakhand to resume after 6 years, 26 trade passes issued. U.S. federal judge bars Trump administration from implementing proof of citizenship requirement to vote. Powerful 7.5 magnitude earthquake hits Venezuela, causing collapse of multiple buildings. And in cricket, India to take on Bangladesh in Group A match of ICC Women's T20 World Cup in Manchester this evening. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: Akashwani se pesh hai khabarnama. आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 वाजले आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
3: आकाशवाणी पूजा दीक्षित आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली प्रगती मंचाची 52वी बैठक. 30,000 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पाचा घेतला आढावा. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून 3 दिवसांच्या ब्रिटनच्या दौऱ्यावर. महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि बांगलादेश यांच्यात आज लढत. आणि व्हेनेझुएला आणि जपानमध्ये भूकंप, मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानीची भीती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीमध्ये प्रगती मंचाची 52वी बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी 4 राज्यांमधील रस्ते, वीज, मेट्रो तसंच रेल्वे क्षेत्रातील जवळपास 30,000 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेतला. विकास प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्याच्या सूचना पंतप्रधानांनी दिल्या. या बैठकीत टीबी मुक्त भारत मोहिमेचाही आढावा घेण्यात आला. क्षयरोग निर्मूलनासाठी एआयचा वापर करण्यावर यावेळी चर्चा झाली. क्षयरोग जनजागृती अभियानासाठी एनसीसी छात्र आणि माय भारत स्वयंसेवकांची मदत घेण्याच्या सूचनाही पंतप्रधानांनी केल्या. सायबर गुन्हे आणि डिजिटल

एव्हरेस्ट संदर्भातील विविध तक्रारींचाही यावेळी आढावा घेण्यात आला. आर्मेनियामध्ये नुकत्याच झालेल्या सांसदीय निवडणुकांमधल्या विजयाबद्दल आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पशिन्यान आणि त्यांच्या पक्षाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. काल आर्मेनियाच्या पंतप्रधानांनी मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. पश्चिम आशियातल्या घडामोडींनंतर इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल पंतप्रधान मोदींनी त्यांचे आभार मानले. भारत आणि आर्मेनिया यांच्यातील व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान आणि नागरिकांमधील परस्पर संबंध यांसारख्या महत्वाच्या क्षेत्रांमधील भागीदारी अधिक दृढ करण्यावर भर देणार असल्याचं मोदी यांनी समाज माध्यमांवरील एका संदेशात म्हटलं आहे. 11वी ब्रिक्स ऊर्जा परिषद आज आणि उद्या हरियाणातील गुरुग्राममध्ये होत आहे. भारत या परिषदेचं यजमानपद भूषवणार आहे. ही बैठक प्रामुख्यानं ऊर्जा सुरक्षा आणि शाश्वतता, ऊर्जेची उपलब्धता तसंच तंत्रज्ञान आणि नवोपक्रम या तीन महत्वाच्या मुद्द्यांवर केंद्रित असेल. या बैठकीत ब्रिक्सच्या सदस्य देशांचे ऊर्जामंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत. यावर्षी भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाची संकल्पना नवोपक्रम, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी उभारणी ही असणार आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून 3 दिवसांच्या ब्रिटनच्या दौऱ्यावर जात आहेत. भारत आणि ब्रिटनमध्ये होत असलेल्या आर्थिक आणि व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर हा दौरा होत आहे. या भेटीदरम्यान गोयल युकेचे वाणिज्य आणि व्यापार मंत्री पीटर कोइल यांच्याशी उच्चस्तरीय द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. व्यापार कराराच्या अंमलबजावणीच्या तयारीवर या चर्चेत भर असेल. ग्रामीण विकास विभागातर्फे नवी दिल्लीमध्ये आज ग्रामीण विकासात एआयचा वापर करण्याबाबत राष्ट्रीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित उपाययोजनांवर विचारमंथन करण्याकरता ही कार्यशाळा घेतली जात आहे. या विषयावर काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था तसंच तज्ज्ञ आणि उद्योग आणि स्टार्टअपचे प्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत. 1975 आजच्या दिवशी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्या घटनेचं स्मरण म्हणून आज संविधान हत्या दिवस पाळला जात आहे. आणीबाणीच्या काळात देशासाठी प्राण गमावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसंच संविधानाचं आणि लोकशाहीचं मूल्य नागरिकांना समजावं यासाठी आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय विद्यालयांसाठीच्या 36व्या राष्ट्रीय युवा सांसद स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आज नवी दिल्लीत संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांच्या उपस्थितीत होणार आहे. ही स्पर्धा देशभरात 25 विभागातल्या 200 शाळांमध्ये आयोजित करण्यात आली होती. युवा सांसद योजनेचा उद्देश तरुण पिढीमध्ये स्वयंशिस्त आणि लोकशाही मूल्य रुजवणं हा आहे. पुण्याच्या हवाई दल तळावरच्या पीएम श्री केंद्रीय विद्यालयाचा प्रादेशिक विजेत्यांमध्ये समावेश आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अॅमेझॉननं राज्यामध्ये गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. अॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँड्री जेसी यांच्यासमवेत काल मुख्यमंत्र्यांनी राज्यातील गुंतवणुकीच्या संधींवर चर्चा केली. डेटा सेंटर्स क्षेत्रात महाराष्ट्र ही देशाची राजधानी आहे. डेटा सेंटरचा विस्तार आणि विकासासाठी राज्यात उत्तम परिसंस्था निर्माण करण्यात येत आहे. केवळ डेटा सेंटर्स नाही तर राज्यात आरोग्य, तंत्रज्ञान विषयक पायाभूत सुविधा, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कौशल्य विकास यामध्ये मोठ्या गुंतवणुकीच्या संधी आहेत असं फडणवीस म्हणाले. नाशिकमध्ये टीसीएस कंपनीत झालेला महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, धार्मिक भावना दुखावल्याचं प्रकरण अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी आणि महिला सुरक्षेसंदर्भातील कायद्यांच्या पुनरावलोकनासाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी काल विधानपरिषदेत दिली.

0: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार पक्षातून बाहेर पडल्याप्रकरणी खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी काल लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले खासदार दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाहीत. त्यांची संख्या पक्षांच्या एकूण खासदारांच्या 2/3 असली तरीही संविधानातल्या 10व्या अनुसूचीतल्या तरतुदीनुसार हे करता येणार नाही असं आपण सभापती बिर्ला यांना सांगितल्याची माहिती अनिल देसाई यांनी वार्ताहरांना दिली. या प्रकरणी सभापती संविधान आणि लोकशाहीचा आदर करणारा निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारताचा कनिष्ठ महिला हॉकी संघ पुढील महिन्याच्या 5 ते 14 तारखेदरम्यान ब्रिटनच्या दौऱ्यावर जाणार आहे. या 24 सदस्यांच्या संघाची घोषणा हॉकी इंडियानं केली आहे. नवीन प्रशिक्षक टीम व्हाईट यांच्या मार्गदर्शनात हा संघ कनिष्ठ गटाचा आशिया चषक तसंच विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या तयारीचा भाग म्हणून स्कॉटलंड आणि इंग्लंडमध्ये 7 सामने खेळणार आहे. या युवा संघाचं नेतृत्व कर्णधार खैदम शिलेमा चानू करणार आहे. 9 दिवसांच्या या दौऱ्याची सुरुवात स्कॉटलंडच्या संघाविरुद्धच्या 2 सामन्यांनी होईल आणि त्यानंतर भारतीय संघाचे सामने अमेरिका इंग्लंड आणि बेल्जियमच्या संघाविरुद्ध होतील. महिला टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अ गटात भारत आणि बांगलादेश यांच्यात आज लढत होणार आहे. मँचेस्टरमधल्या एमिरेट्स ऑफ ओल्ड ट्राफर्ड मैदानावर संध्याकाळी 7 वाजता हा सामना सुरु होईल. या स्पर्धेत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय संघ आतापर्यंत 3 पैकी 2 सामने जिंकून दुसऱ्या स्थानावर आहे तर बांगलादेश 4थ्या स्थानावर आहे. व्हेनेझुएलामध्ये याराकुई राज्यातील युमारे शहरात आज सकाळी भूकंपाचा मोठा धक्का बसला. याची तीव्रता 7.5 रिक्टर स्केल होती अशी माहिती युएस जिओलॉजिकल सर्व्हेनं दिली आहे. युमारे इथल्या भूकंपाच्या 39 सेकंदाआधी सॅन फेलिप इथंही 7.2 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवल्याचं युएस जिओलॉजिकल सर्व्हेनं म्हटलं आहे. या भूकंपामुळे झालेल्या नुकसानाबाबत अजूनही नेमकी माहिती मिळालेली नाही, मात्र या आपत्तीमध्ये जीवित आणि मालमत्तेचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असण्याची शक्यता आहे. जपानच्या उत्तरेकडील भागातही आज सकाळी 6.9 तीव्रतेचा भूकंप झाला. टोकियोमध्येही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले, मात्र सुनामीचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही आणि यात कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. दरम्यान या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जपानच्या पंतप्रधान कार्यालयानं एका विशेष कृती दलाची स्थापना केली आहे. हवामान. देशाच्या विविध भागात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कर्नाटक किनारपट्टी, झारखंड, तेलंगणा, ओदिशा तसंच कोकण, गोवा आणि राज्याच्या काही भागातही मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पुढील 2 ते 3 दिवसात दिल्ली, चंदीगड, हरियाणा, जम्मू काश्मीरसह ईशान्येकडील काही भागात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली प्रगती मंचाची 52वी बैठक. 30,000 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा घेतला आढावा. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून 3 दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यावर. महिला टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि बांगलादेश यांच्यात आज लढत. आणि व्हेनेझुएला आणि जपानमध्ये भूकंप, मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानीची भीती. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, 8:41 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीत. श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्ण काळातील एक प्रतिभावान संगीतकार म्हणजे मदन मोहन यांची आज जयंती. अतिशय भावोत्कट चाली देणारे हे संगीतकार गझलांचा बादशाह म्हणूनही ओळखले जातात. ऐकूया मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेली काही हिंदी चित्रपट गीतं.

बावरची या चित्रपटासाठी मन्नाडे यांनी गायलेलं कैफी आझमी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं मदन मोहन यांचं. श्रोते हो हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेलं परवाना या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं कैफी आझमी यांचं गीत.

किस दुनिया से तुम आई हो, हो, हो सिमटी सी शर्माई सी।

0: लता मंगेशकरांनी गायलेलं मेरा साया या चित्रपटातलं राजा मेहंदी अली खान यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं मदन मोहन यांचं.
1: हॅलो डॉक्टर, श्रोतेहो गुरुवार दिनांक 25 जून रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे ॲलर्जी, सायनस, कोंब, फंगस, कॅन्सर, ESF लीक, नाकाचे वाकडे हाड इत्यादी नाकाचे विविध आजार, उपचार आणि शस्त्रक्रिया. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील ENT आणि हेड नेक सर्जन डॉक्टर प्रवीण सोनवतीकर. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 25 जून रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा. त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.
0: श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेलं राजा मेहंदी अली खान यांचं गीत. अनपड चित्रपटासाठी हे गीत गायलं लता मंगेशकर यांनी.

श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकला. आजच्या कार्यक्रमात आपण संगीतकार मदन मोहन यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी संगीतबद्ध केलेली काही हिंदी चित्रपट गीतं ऐकलीत.

0: درخواستیں حج کمیٹی کی ویب سائٹ اور حج کے موبائل ایپ کے ذریعے جمع کی جا سکے گی۔ مہاراشٹر اسٹیٹ حج کمیٹی نے عازمین حج سے اس سہولت کا فائدہ اٹھانے اور مقررہ مدت کے دوران درخواست دینے کی اپیل کی ہے۔ ناندیڑ ضلع میں پانی سے پیدا ہونے والی بیماریوں کی روک تھام کی خاطر گرام پنچایتیں گاؤں میں خالص پانی کی فراہمی، پانی کے پینے کے معیار کی جانچ اور صفائی برقرار رکھنے کے لیے خصوصی احتیاط برتیں۔ جل جیون مشن کے ڈائریکٹر میور کمار آندریڈوال نے یہ اپیل کی۔ اسٹاپ ڈائریا مہم کا کل انہوں نے ویڈیو کانفرنسنگ کے ذریعے افتتاح کیا۔ یہ مہم ضلع بھر میں 16 جون تا 31 جولائی کے دوران چلائی جائے گی۔ اب موسم کا حال۔ ریاست کے بیشتر اضلاع میں بارش کا آغاز ہو چکا ہے۔ مراٹھواڑہ کے چھترپتی سنبھاجی نگر، جالنا اور دھاراشیو اضلاع میں کل بارش ہوئی۔ لاتور اور دھاراشیو اضلاع کے لیے آج اور کل بارش کا اورنج الرٹ جاری کیا گیا ہے۔ وہیں چھترپتی سنبھاجی نگر، جالنا، بیڑ اور ناندیڑ اضلاع میں آئندہ 3 دنوں کے لیے یلو الرٹ جاری کیا گیا ہے۔ آخر میں اس بلٹن کی خاص خبریں ایک بار پھر۔ ریاست میں سن 2029-30 تک بجلی کی قیمت ملک بھر کے مقابلے میں سب سے کم رہے گی، وزیر اعلی کا دعویٰ۔ ریاست کے چند علاقوں میں بارش کی شروعات کے باوجود کسان بیج بونے میں جلد بازی نہ کریں، ریاست کے وزیر زراعت کا مشورہ۔ ایس آئی آر مہم کے تحت اہل رائے دہندگان کو محروم نہ کرنے کو یقینی بنایا جائے۔ چیف انتخابی افسر کی چھترپتی سنبھاجی نگر میں منعقدہ جائیدادی اجلاس میں ہدایت۔ آشاڑی واری کے دوران وارکریوں کے لیے جرمن ہینگرز کا انتظام۔ وزیر اعلی نے لیا واری سے متعلق تیاریوں کا جائزہ۔ اور ممبئی سمیت مغربی مہاراشٹر میں زوردار بارش۔ مراٹھواڑہ کے بیشتر اضلاع میں آئندہ 3 دنوں کے دوران بارش کا یلو الرٹ۔ اسی کے ساتھ آکاشوانی سے علاقائی خبریں ختم ہوئیں۔ اس کے بعد ہمارے مرکز کا اگلا مراٹھی بلٹن صبح 11 بجے نشر کیا جائے گا۔
1: FM 101.7 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणी सहित छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे। श्रोते हो 9:10 आणि 5 सेकंद झाली आहेत। आता प्रसारित करीत आहोत आंतरराष्ट्रीय योग पंधरवड्यानिमित्त कार्यक्रमात महिला योग संवाद या मालेत योग शिक्षिका प्रभात मोहिते गटकळ यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद। विषय आहे मेंदूचे आरोग्य आणि स्मरणशक्तीसाठी योग।
2: नमस्कार श्रोते हो, 21 जून या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग संवाद या मालेत आपणा सर्वांचं स्वागत करतीये। मी लीना पांडे। आजचा आपला विषय आहे मेंदूचे आरोग्य आणि स्मरणशक्तीसाठी योग। आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या आहेत योग शिक्षिका प्रभात मोहिते गटकळ। चला तर आपण त्यांच्याशी याविषयी बोलूया, त्यांच्याशी संवाद साधूया। प्रभात मॅडम, आकाशवाणीत तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। नमस्कार।
3: धन्यवाद मॅडम।
2: मॅडम, स्मरणशक्ती आणि एकाग्रतेवर योगाचा कसा परिणाम होतो बरं?
3: आजचं जीवन कसं आहे, धकाधकीचं जीवन झालंय बघा। त्याच्यामध्ये काय होतं, मग विसराळूपणा खूप यायला लागतो, म्हणजे चंचलता पण खूप वाढली आहे आणि एकाग्रतेचा अभाव जाणवतो। अशा वेळी योग अतिशय उपयुक्त ठरतो। योग आणि प्राणायाममुळे काय होतं, मेंदूला अधिक प्रमाणात ऑक्सिजनचा मिळतो, त्यामुळे विचारशक्ती आणि स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते। नियमित योगाभ्यासामुळे मनातील ताणतणाव कमी होतो आणि मन शांत राहतं। मन शांत असेल तरच आपण अभ्यास, काम आणि कोणतीही गोष्ट अधिक लक्षपूर्वक करता येते आपल्याला, हो की नाही? म्हणूनच मग विद्यार्थी, नोकरदार आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी योग हा स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवण्याचा प्रभावी मार्ग मानला जातो।
2: मग मेंदूच्या आरोग्यासाठी ध्यानाचं महत्व कसं आहे बरं?
3: ध्यान म्हणजे मनाला स्थिर आणि शांत करण्याची प्रक्रिया। आजकाल काय झालंय, ताण, चिंता, सततची धावपळ याच्यामुळे काय झालंय, मेंदूवर खूप मोठा ताण येतोय आपल्याला सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये। ध्यान केल्याने हा तणाव कमी होतो आणि मन प्रसन्न राहतं। ध्यानामुळे विचारांमध्ये स्पष्टता येते, निर्णय क्षमता वाढते आणि भावनिक संतुलन राखण्यास मदत मिळते। काही मिनिटं नियमित ध्यान केल्याने मन अधिक शांत होतं आणि झोप सुधारते, झोप चांगली येते आणि मेंदूची कार्यक्षमता वाढते। म्हणूनच ध्यान हे मेंदूच्या आरोग्यासाठी एक नैसर्गिक औषध मानलं जातं।
2: मग मॅडम, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणता योगाभ्यास उपयुक्त आहे?
3: विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक

0: नागरिक या दोघांनाही योगाचा खूप मोठा फायदा होऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी ताडासन, वृक्षासन, अनुलोम विलोम, भ्रामरी प्राणायाम, उद्गीत प्राणायाम आणि ध्यान हे योगाभ्यास उपयुक्त ठरतात. त्याच्यामध्ये त्या मुलांची उंची पण वाढते ताडासनमुळे, आणि मनाची एकाग्रता वाढते, स्मरणशक्ती वाढते, अभ्यास चांगला होतो त्यांचा. आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सौम्य योगासने आवश्यक आहेत, म्हणजे सौम्य योगासने, भ्रामरी प्राणायाम, अनुलोम विलोम प्राणायाम आणि ध्यान फायदेशीर ठरतात. यामुळे मानसिक शांतता मिळते त्यांना आणि मेंदू त्यांचा सक्रिय व्हायला मदत होते. मात्र वय, शारीरिक क्षमता आणि आरोग्य लक्षात घेऊन योगाभ्यास करणे आवश्यक आहे.
1: विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणते योगाभ्यास उपयुक्त आहेत याच्याविषयी आता तुम्ही इतकी छान माहिती दिलीत, पण नियमित योगामुळे मानसिक चपळता कशी वाढते?
0: मानसिक चपळता म्हणजे परिस्थितीनुसार योग्य विचार करण्याची आणि पटकन निर्णय घेण्याची क्षमता. नियमित योगामुळे मेंदूमध्ये रक्ताभिसरण सुधारतं आणि मेंदूला अधिक पोषण मिळतं. योगामुळे ताणतणाव कमी होतो, त्यामुळे मनावरील अनावश्यक भार हलका होतो, परिणामी विचार अधिक स्पष्ट होतात आणि नवीन गोष्टी शिकण्याची क्षमता वाढते. नवीन नवीन गोष्टी त्यांना सुचायला लागतात. नियमित योग करणारे व्यक्ती अधिक उत्साही, सकारात्मक आणि मानसिकदृष्ट्या सजग राहतात. त्यामुळे मानसिक चपळता वाढवण्यासाठी योग हा एक अत्यंत उत्तम पर्याय आहे.
1: मग स्मरणशक्ती वाढवण्यासाठी दैनंदिन अशी कोणती सवय लावावी सगळ्यांनी?
0: स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काही चांगल्या सवयी अंगीकारणं आवश्यक आहे. म्हणजे दररोज योग, प्राणायाम आणि काही मिनिटं ध्यान करण्याची सवय लावावी. पुरेशी झोप घ्यावी, कारण झोपेमध्ये मेंदू माहितीचं योग्य प्रकारे संचयन करतो. संतुलित आहार, नियमित वाचन आणि नवीन नवीन गोष्टी शिकण्याची सवय देखील स्मरणशक्ती वाढवते. मोबाईल आणि स्क्रीनचा अतिरेक टाळावा. सर्वात महत्वाचे म्हणजे मन शांत आणि सकारात्मक ठेवावं. या साध्या सवयी नियमित पाळल्यास स्मरणशक्ती आणि मानसिक क्षमता दोन्ही सुधारण्यास मदत होते.
1: श्रोते हो, निरोगी मेंदू आणि चांगली स्मरणशक्ती हे गुणवत्तापूर्ण जीवनासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. नियमित योग, प्राणायाम आणि ध्यान यामुळे मन शांत राहतं, एकाग्रता वाढते आणि मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते. याचा सकारात्मक परिणाम मेंदूच्या कार्यक्षमतेवर आणि स्मरणशक्तीवर दिसून येतो. वाढत्या वयातही मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी योग ही एक प्रभावी आणि नैसर्गिक पद्धत आहे. त्यामुळे दररोज काही वेळ योगासाठी देऊन शरीरासोबतच मन आणि मेंदूचे आरोग्यही जपूया, हाच आजच्या चर्चेचा संदेश आहे. आणि इतकी उपयुक्त माहिती दिल्याबद्दल प्रभात मॅडम, मी तुमची आकाशवाणीतर्फे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.
0: खूप खूप आभारी आहे मी. धन्यवाद.

आंतरराष्ट्रीय योग पंधरवड्यानिमित्त कार्यक्रमात महिला योग संवाद या मालेत योग शिक्षिका प्रभात मोहिते गटकळ यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. आजचा विषय होता मेंदूचे आरोग्य आणि स्मरण शक्तीसाठी योग. एफएम 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहून 9:16:25 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीत. श्रोते हो, बॉलिवूड हे मायानगरीतलं एक विलक्षण क्षेत्र. अनेक घराण्यांनी पिढ्यानपिढ्या रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. असंच एक घराणं आहे कपूर घराणं. पृथ्वीराज कपूर यांच्यापासून सुरू झालेला अभिनयाचा वारसा अगदी आत्ताच्या चौथ्या पिढीनंही समर्थपणे पुढे चालवलाय. त्यातलंच एक नाव म्हणजे अभिनेत्री करिश्मा कपूर यांचा आज जन्मदिवस. श्रोतेहो, 90s बॉलिवूडमध्ये आघाडीवर असलेल्या करिश्मानं 1991 प्रदर्शित झालेल्या प्रेम कैदी या सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार पदार्पण केलं. पुढे अनेक सुपरहिट चित्रपट देऊन तिनं बॉलिवूडमध्ये आघाडीचं स्थान मिळवलं. ऐकूया करिश्मा कपूर यांच्यावर चित्रित झालेली हिंदी चित्रपट गीतं.

प्रेमकैदी या चित्रपटातलं एस पी बालसुब्रमण्यम आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आनंद मिलेन यांचं. श्रोते कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीतकार उत्तम सिंग आणि चित्रपट दिल तो पागल है.

0: हॅलो डॉक्टर, श्रोते हो, गुरुवार दिनांक 25 जून रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे ॲलर्जी, सायनस, कोंब, फंगस, कॅन्सर, ESF लीक, नाकाचे वाकडे हाड इत्यादी नाकाचे विविध आजार, उपचार आणि शस्त्रक्रिया. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील ENT आणि हेड नेक सर्जन डॉक्टर प्रवीण सोनवतीकर. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 25 जून रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा. त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.
1: श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया आनंद भिलिन यांनी संगीतबद्ध केलेलं समीर यांचं गीत. हिरो नंबर 1 या चित्रपटासाठी हे गीत गायले उदित नारायण आणि पूर्णिमा यांनी.

श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात FM 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आता ठीक 9:35 मिनिटांनी उर्दू सेवेचे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

जान से अपनी वो घराने की हसरत में रहा।

0: اختیارات کی تقسیم کی خلاف ورزی کرتی ہے. وینزویلا میں یاراکوئی ریاست کے یومارے قصبے میں آج صبح 7.5 شدت کا زلزلہ محسوس کیا گیا. امریکی ارضیاتی سروے کے مطابق اس سے پہلے وینزویلا میں سین فلیپی میں 7.2 شدت کا زلزلہ محسوس کیا گیا تھا. ابتدائی رپورٹ کے مطابق زلزلے سے وینزویلا کے کاراکاس میں کئی عمارتیں منہدم ہو گئیں. رپورٹ کے مطابق وینزویلا کے ایک بڑے حصے میں زلزلے کی شدت کافی محسوس کی گئی، جس سے جنوبی امریکی ملک وینزویلا میں شہریوں کے تحفظ کے نظام کو الرٹ کر دیا گیا ہے. کامرس اور صنعت کے وزیر پیوش گوئل آج برطانیہ کی راجدھانی لندن کے 3 روزہ سرکاری دورے پر روانہ ہو رہے ہیں. کامرس اور صنعت کی وزارت نے کہا کہ یہ دورہ بھارت اور برطانیہ کے درمیان جامع اقتصادی تجارتی سمجھوتے اور اگلے مہینے کی 15 تاریخ کو کمپینین ڈبل کنٹریبیوشن کنونشن کے نفاذ سے قبل ہو رہا ہے. وزیر اعظم نریندر مودی نے آرمینیا کے وزیر اعظم نکول پیشنیان اور ان کی پارٹی کو آرمینیا میں حال ہی میں منعقدہ پارلیمانی انتخابات میں کامیابی پر مبارکباد دی ہے. خواتین کی آئی سی سی ٹی ٹوینٹی عالمی کپ میں آج گروپ اے کے میچ میں بھارت کا مقابلہ بنگلہ دیش سے ہوگا. خاص خبریں ایک بار پھر سنیے. وزیر اعظم نریندر مودی نے پرگتی میٹنگ میں تقریباً 30,000 کروڑ روپے مالیت کے بنیادی ڈھانچے کے پروجیکٹوں کا جائزہ لیا. آج ان لوگوں کو خراج عقیدت پیش کرنے کے لیے سمویدھان ہتیا دیوس منایا جا رہا ہے، جنہوں نے ایمرجنسی کے دوران مصیبتیں جھیلی تھیں. وینزویلا میں آج صبح 7.5 کی شدت کا شدید زلزلہ محسوس کیا گیا. اور کرکٹ میں آج شام مانچسٹر میں خواتین کے آئی سی سی ٹی20 عالمی کپ کے گروپ اے کے میچ میں بھارت کا مقابلہ بنگلہ دیش سے ہوگا. خبروں کا یہ بلیٹن ختم ہوا.
1: FM 101.7 मेगा हर्ट्स वर आकाशवाणी से छत्रपति संभाजीनगर केन्द्र है. श्रोते हो 10:20 आता प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
2: सूचना ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
4: नमस्ते.
3: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातनं बघतीये की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत. मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
4: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत. मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही 1-2 गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही.
3: ओके.
4: त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे त्याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मॅन्डेटरी आहे. तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाहीत तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रिमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते.
3: ओके.
4: आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
3: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91 1-800-267-79-91
1: आणि वेबसाईट www.anurupvivah.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासून आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
4: मी म्हणलं तसं डॉक्युमेंट्स तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे

0: एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर. त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे. याबरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे. पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच. या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो पण तरी त्या पॉइंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होत आहे आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचं सल्ला मसलत घेणं. आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असं जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं.
1: श्रोते हो, सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7910 वेबसाईट www.anurupvivah.com. पुन्हा भेटूयात. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानिटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: श्रोते हो, ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था आताच आपण ऐकलात. FM 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आता 10:05 आणि 35 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत गीत गुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया फोटोकॉपी या चित्रपटासाठी स्वप्नील बांदोडकर आणि नेहा राजपाल यांनी गायलेलं अश्विनी शेंडी यांचं गीत, संगीतकार निलेश मोहरीर.

0: हॅपी जर्नी या चित्रपटातलं श्रेया घोषाल आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं, क्षितिज पटवर्धन यांचं गीत आपण ऐकलं, संगीत होतं करण कुलकर्णी यांचं.
1: हॅलो डॉक्टर, श्रोतेहो गुरुवार दिनांक 25 जून रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे ऍलर्जी, सायनस, कोंब, फंगस, कॅन्सर, ESF लीक, नाकाचे वाकडे हाड इत्यादी नाकाचे विविध आजार, उपचार आणि शस्त्रक्रिया. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील ENT आणि हेड नेक सर्जन डॉक्टर प्रवीण सोनवतीकर. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 25 जून रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा. त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.

अमित राज यांनी संगीतबद्ध केलेलं क्षितिज पटवर्धन यांचं गीत आपण ऐकलं. स्वर हर्षवर्धन वावरे आणि आनंदी जोशी यांचा होता आणि चित्रपट दगडी चाळ. श्रोत्यो, गीतगुंजन कार्यक्रमात शेवटी ऐकूया आजचा दिवस माझा या चित्रपटासाठी पंडित जयतीर्थ मेवुंडी यांनी गायलेलं दासू यांचं गीत, संगीतकार अशोक पत्की.

0: श्रोते हो गीतगुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात. एफएम 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे.
1: हॅलो डॉक्टर, श्रोते हो गुरुवार दिनांक 25 जून रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे एलर्जी, सायनस, कोंब, फंगस, कॅन्सर, ESF लीक, नाकाचे वाकडे हाड इत्यादी नाकाचे विविध आजार, उपचार आणि शस्त्रक्रिया. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील ENT आणि हेड नेक सर्जन डॉक्टर प्रवीण सोनवतीकर. तर श्रोते हो गुरुवार दिनांक 25 जून रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा. त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.
2: अर्थनीती, बचत, गुंतवणूक आणि आर्थिक नियोजनाची माहिती देणारा वित्तीय साक्षरतेवर आधारित कार्यक्रम अर्थनीती.
3: जागतिक ख्यातीचे उद्योजक बिल गेट्स यांच्या मताप्रमाणे जर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर तो तुमचा दोष नाही, परंतु तुम्ही गरीब म्हणून मरण पावलात तर तो सर्वस्वी तुमचा दोष आहे.
2: नक्की ऐका दर शनिवारी सकाळी 9:10 FM 101.7 MHz वर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.
4: हा पोरगा इथे हाताबाहेर चाललाय आणि हे संपर्क क्षेत्राच्या बाहेर, काय करू? जाऊ दे, मेसेजेस टाकून ठेवते म्हणजे मग लवकर घरी तरी.
5: काय आहे राहुलच्या असं वागण्यामागचं कारण जाणून घ्यायचंय तेव्हा नक्की आहे का कौटुंबिक श्रोतिका हलकं फुलकं येत्या शुक्रवारी 12:00 वाजता आपल्या वनिता मंडळ कार्यक्रमात.

0: ए नेहा, अगं कसला एवढा विचार करतीयेस? अगं मी साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते? अगं त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा.
1: अरे वा,
0: जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा.
1: संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर.
0: आजच कॉल करा
1: 9637 35 49 85 9637 354985.

0: 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, आता 10:30 हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. यामध्ये आजचा विषय आहे अॅलर्जी, सायनस, कोंब, फंगस, कॅन्सर, सीएसएफ लीक, नाकाचे वाकडे हाड इत्यादी नाकाचे विविध आजार, उपचार आणि शस्त्रक्रिया. सहभागी तज्ज्ञ आहेत ईएनटी आणि हेड नेक सर्जन डॉक्टर प्रवीण सोनवतीकर. त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 0240-29-70-212 आणि 0240-29-70-231. श्रोतेहो, डॉक्टर स्टुडिओमध्ये आले आहेत तेव्हा तुम्ही लगेचच फोन करू शकता. हॅलो डॉक्टर.
1: नमस्कार श्रोतेहो. हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात मी वैशाली नांदगावकर आपलं मनःपूर्वक स्वागत करते. नाकाचे विविध आजार, उपचार आणि शस्त्रक्रिया याविषयी आज आपल्याशी संवाद साधणार आहेत कान नाक घसा आणि हेडनेक सर्जन डॉक्टर प्रवीण सोनवतीकर सर. सरांनी एमबीबीएस, एमएस, ईएनटी अँड हेडनेक सर्जरीमध्ये शिक्षण घेतलेलं आहे आणि 23 वर्षांचा त्यांचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. डॉक्टरांशी संवाद साधण्यासाठी आपण आम्हाला कॉल करू शकता 0240-29-70-212 आणि 0240-29-70-231 या दूरध्वनी क्रमांकावर. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला महत्वाची सूचना अशी आहे की जेव्हा आपण आम्हाला कॉल कराल तेव्हा आपण आपल्या रेडिओ सेटपासून दूर जाऊन आम्हाला कॉल करावा आणि प्रश्नाचं उत्तर रेडिओ सेटवर ऐकावं. सूचना आपल्या लक्षात आली असेल. कार्यक्रमाला आम्ही सुरुवात करत आहोत. डॉक्टर प्रवीण सोनवतीकर सर, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करते.
2: धन्यवाद.
1: घेऊयात कार्यक्रमातला पहिला फोन. नमस्कार, हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपलं स्वागत.
3: हॅलो मॅडम. नमस्कार डॉक्टर साहेब.
2: नमस्कार.
3: माझे 3 प्रमुख प्रश्न आहेत मॅडम.
1: बरं,
3: पहिला प्रश्न असा उपस्थित करतो मी की अलर्जी होण्याची मुख्य कारणे कोणती आहेत.
1: बरं.
3: आणि दुसरा प्रश्न आहे अलर्जी होण्याची लक्षणे कोणती.
1: बरं.
3: आणि तिसरा नाकातल्या हाडाविषयी आहे मॅडम.
1: बरं.
3: नाकामध्ये हाडाची वाढ होण्याची कारणं काय असतात मॅडम.
1: बरं, आपला परिचय सांगू शकाल आपण प्लीज.
3: हो, मी हौसाजी गंगाराम ढगे, शिरली तालुका, बिलोली जिल्हा नांदेड म्हणून बोलतो आहे मॅडम.
1: बरं, आपण तिन्ही प्रश्न चांगले विचारले सगळ्यांच्या मनातले. डॉक्टरांना प्रश्न कळालाय, ते उत्तर देत आहेत. आपण रेडिओ सेटवर ऐकावा.
2: त्यांचा सर्वात पहिला प्रश्न होता की अॅलर्जी कशामुळे. ते अॅलर्जीची सर्वसाधारण जी कारणं आहेत त्याच्यामध्ये धूळ, धूर, फुलांचे परागकण, फंगस, बुरशी घरामध्ये असते ती, प्रदूषण, ह्या सगळ्या, हे सगळे कॉमन कारण आहेत. तुमच्या कपड्यांमध्ये किंवा तुमच्या बेडशीटमध्ये असणारी धूळ, त्याच्यातले बग्स, हे सुद्धा खूप कॉमन कारण असतात. तर ही अशी आणि इत्यादी अनेक कारणं आहेत, पण ही सर्वात कॉमन कारण आहेत अॅलर्जी होण्याची. अॅलर्जीची लक्षणं बहुतेक पेशंट्समध्ये सारखीच असतात, थोडं कमी जास्ती प्रमाण होऊ शकेल. ते म्हणजे नाक ब्लॉक होणे, नाकातनं पातळ पाणी येणे, शिंका येणे, नाकाला खाज येणे, त्याच वेळेस घसा खवखवणे किंवा डोळ्यांना खाज आणि पाणी येणे, आणि डोळे नाक लालसर होणे आणि घसा पण लाल होणे, ही बहुतेक थोडा वेळ राहणारी लक्षण आहेत. थोड्या वेळाने ती कमी होतात आणि पुन्हा अलर्जीच्या संपर्कामध्ये आलं की पुन्हा पुन्हा होतं. तर आपण पहिल्या 2 प्रश्नांची उत्तरं त्यांची दिलेली आहेत. तिसरा जो प्रश्न आहे नाकाचं वाकडं हाड, जगामध्ये फार कमी लोकांचं हाड परफेक्टली मध्यभागी किंवा सेंटरमध्ये असतं.

0: थोडंफार नाक वाकडं असणं हा काही प्रॉब्लेम नाहीये, पण त्या वाकड्या हाडामुळे जर तुम्हाला काही अडचणी येत असतील, त्याच्या दोन अडचणी येऊ शकतात. एक म्हणजे नाकाचं काम बरोबर न होणं, म्हणजे ज्या बाजूला नाकाचं हाड वाकडं आहे तिकडे श्वास न येणं, त्याच्यामुळे सायनसचं प्रॉब्लेम होणं, किंवा बाह्य भागामध्ये नाक खूपच वाकडं दिसणं. तर ह्या हे जेव्हा प्रॉब्लेम असतात तेव्हा आपण त्याच्यासाठी त्याची ट्रीटमेंट सर्जरी जे काही आहे ते करायला पाहिजे. सर्वसाधारणपणे जेव्हा आपली शरीराची वाढ होते तेव्हा नाकाच्या हाडाची पण वाढ होते.
1: बरोबर.
0: लहानपणी मुलं पडली, खेळताना लागलं, तर अशा केसेसमध्ये पण नाकाच्या हाडाचा वाकडेपणा जास्ती येऊ शकतो. किंवा ज्यांना नाक, कान, घसा, तोंड हे सगळं एकत्र आहे, तर त्याच्या ठेवणीमध्ये जर काही बदल असतील, अंगठा चोखणे, टॉन्सिल ॲडिनॉइडचं प्रॉब्लेम असणे, ज्यामुळे तुम्ही माउथ ब्रीदिंग करता, मग त्याच्यामुळे पण तुमचे पॅलेट, नाकाचे हाड याच्यामध्ये फरक पडू शकतो.
1: खूप छान माहिती आणि कार्यक्रमाची सुरुवातही छान झाली आहे. घेऊयात कार्यक्रमातला यानंतरचा फोन. नमस्कार. हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: हा नमस्कार ताई. नमस्कार डॉक्टर साहेब.
0: नमस्कार.
2: हा मी छत्रपती संभाजीनगर मधून रामकृष्ण देवी सराव धारसूरकर बोलतो.
1: बोला दादा, काय प्रश्न आहे आपला?
2: हा माझं वय 65 वर्षाचं आहे.
1: बरं.
2: मला कोणत्याही प्रकारचा गंध किंवा वास येत नाही.
1: वास येत नाही. बरं बरं.
2: तर त्यासाठी काय उपाययोजना करावी? आणि दुसरा प्रश्न असा आहे की ऋतू बदलला बऱ्याचदा सर्दी किंवा इतर त्रास होतात, तर त्यावर काय उपाययोजना करायची, त्यावर काय औषध आहे?
1: काही उपप्रश्न विचारायचे डॉक्टर आपल्याला?
0: नाही. ठीक आहे
1: ठीक आहे. आपला प्रश्न कळालाय, डॉक्टर उत्तर देत आहेत, आपण रेडिओ सेटवर ऐकावं.
0: या प्रश्नामध्ये आपल्याला प्रश्न तर खूप विचारावेच लागणार की हा त्रास कधीपासून आहे, किती जुना आहे. खूप जुना त्रास असेल तर हे जे आपले स्पेशल सेन्सेस आहेत त्याच्यापैकी हा एक आहे, वास येणे. तर ते इम्प्रूव्ह होण्याची शक्यता कमी असते, पण आत्ताच काही दिवसातच घडलंय आणि एखादं व्हायरल इन्फेक्शन किंवा कुठलाही सर्दीचा प्रकार झाला होता आणि त्यानंतर हा वास गेलेला आहे, तर अशा केसमध्ये आपल्याला ट्रीटमेंट देऊन ते परत आणायची शक्यता असते. आता यांना आपण जसे तुम्ही म्हणाला तसे उपप्रश्न विचारणे, त्यांचं क्लिनिकल एक्झामिनेशन म्हणजे तपासणी करणं फार आवश्यक आहे की नाकाची स्थिती कशी आहे, आतमध्ये काही कोंब आहेत का किंवा कंजेशन, काही इन्फेक्शन आहे का, हे सगळं बघणं आपल्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. हे सगळं नॉर्मल असताना जर असे प्रॉब्लेम असतील आणि जुने असतील तर ते रिकवर होण्याची शक्यता कमी असते. पण एक्झामिनेशन करून आपण नक्कीच त्यांना काही ना काही या बाबतीत मार्गदर्शन, ट्रीटमेंट देऊ शकतो. आणि यांचं वय बघता मग डायबिटीस आहे का, कारण डायबिटीसमध्ये तुमचे नर्व्ह फंक्शन्स थोडेसे कमी होतात, मग ते पण आपल्याला सगळं बघावं लागतं.
1: बरोबर.
0: म्हणजे आपल्याला याचं उत्तर थोडक्यात देणं अवघड आहे. त्यांची हिस्ट्री, एक्झामिनेशन आणि तपासणी असं करूनच आपण ते उत्तर देऊ शकतो.
1: डॉक्टर प्रवीण सोनवतीकर सर, खूप छान माहिती आपण आमच्या श्रोत्यांना देत आहात. घेऊयात कार्यक्रमातला यानंतरचा फोन. नमस्कार. हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपलं स्वागत.
3: नमस्कार.
1: नमस्कार दादा, बोला.
3: सोनवती सरांसोबत बोलायचं होतं.
1: हो, आपला परिचय.
0: नमस्कार
1: सर, ऐकताय आपल्याला?
3: सर, मी सुरेश काळवले, मुक्काम पोस्ट गाजगाव, तालुक गंगापूर. सर, 2008 माझं तुमच्याकडे सायनसचं ऑपरेशन झालं होतं.
0: ओके.
3: पण आता थोडा, आता 18 वर्षानंतर थोडा परत त्रास वाटतोय.
0: बा 18 वर्ष चांगलं होतं, बरं होतं.
3: हो सर, आता काहीच प्रॉब्लेम नाही आला 18 वर्ष.
0: व्हेरी गुड. तुम्हाला
3: हेगडेवारला ऑपरेशन केलं सर, हेगडेवारमध्ये.
0: बर बर बर, ठीक आहे ठीक आहे. आनंद वाटला ऐकून की खूप वर्ष तुमची तब्येत एकदम चांगली होती आणि देव असंच तुम्हाला उत्तम आरोग्य देव. हे जे तुम्ही सांगताय थोडासा प्रॉब्लेम आहे, बरेचदा वातावरणातल्या बदलांमुळे असतात. जर तुम्हाला ताप नसेल आणि बाकी काही मुख्य खूप मेजर कंप्लेंट नसतील तर मला वाटतं तुम्ही वाफ घेणे आणि थंड पदार्थांपासून लांब राहणे फक्त एवढं सध्या सुरुवातीला करा, त्याच्यानेच बरं वाटेल. नाही बरं वाटलं तर आपल्याला पुढे पाहता येईल. मग धन्यवाद.
1: श्रोतेहो, हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून FM 101.7 सर्वजनात सर्वांच्या मनात. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत ओरियन सिटी केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हृदयविकार आणि हृदय शस्त्रक्रिया, मेंदूविकार, शल्यचिकित्सा, फुप्फुसांच्या आजारांवर उपचार, मणक्याचे विकार आणि उपचार, पोटविकार, कानना घसा आजारांवर उपचार, युरोलॉजी, किडनी विकार, किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, स्त्रीरोग तपासणी आणि उपचार, अस्थिरोग उपचार, हृदयबदल शस्त्रक्रिया, नेत्र उपचार, मधुमेह उपचार, प्लास्टिक सर्जरी, रेडियोलॉजी,

0: सज्ज पॅथॉलॉजी एमआरआय सिटी स्कॅन 24 तास अत्यावश्यक सेवा अतिदक्षता विभाग ऑडिओन सिटी केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल क्रांती चौक जवळ उस्मानपुरा छत्रपती संभाजीनगर संपर्क 0240-261-7777 घेऊयात कार्यक्रमातला यानंतरचा फोन. नमस्कार. हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: हॅलो,
0: नमस्कार
1: सर. प्रवीण बोलतो मी.
0: बोला प्रवीण दादा.
1: मला अलर्जीची समस्या आहे.
0: बरं,
1: तर आम्ही लिओ जी अलर्जीची गोळी आहे मॉन्टेलिकॉस्ट आणि फेक्झोफेनाइड 120 mg.
0: बरं,
1: ती कंटिन्यू घेतल्यानंतर समजा 3-4 महिन्यानंतर लिव्हरच्या टेस्ट मध्ये काही प्रॉब्लेम येऊ शकतो का?
0: बरं, प्रश्न आपला कळालाय. आपण रेडिओ सेटवर उत्तर ऐकावं, पण सरांना काहीतरी उपप्रश्न विचारायचा आहे आपल्याला.
1: ठीक आहे.
2: मला असं वाटतं की तुम्हाला जर वर्षभर अलर्जी असेल तरच तुम्हाला काही गोष्टींचं पथ्य पाळणं आवश्यक आहे. ज्यांना नेहमी नेहमी अलर्जी होते त्यांना आम्ही सल्ला देतो की आपण थोडंसं नीट ऑब्झर्व केलं तर आपल्याला कळतं की कुठल्या गोष्टींची अलर्जी आहे. ते जमेल तेवढं टाळलं पाहिजे. कॉमन कुठल्या अलर्जी असतात हे आत्ताच आपण थोड्या वेळापूर्वी पाहिलंच होतो. त्यानंतर ह्या ज्या गोळ्या आहेत, आजकाल बहुतेक गोळ्या आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने कमीत कमी 12-16 आठवड्यापर्यंत घेऊ शकतो. सलग घेऊ शकता तुम्ही, काहीही प्रॉब्लेम येत नाही. पण वर्षानुवर्ष आणि महिनोन महिने मनानी गोळ्या कृपया घेऊ नका. तुम्हाला जेवढे दिवस दिलेले आहे तेवढे दिवस गोळ्या घ्या. आणि तुम्हाला त्याच्यानंतरही जर फरक पडत नसेल किंवा जर तुम्हाला अजून गोळ्याची गरज असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा. त्याद्वारे ते तुम्हाला गोळ्या बदलून देतील. कुठल्याही गोळ्या मनानी नेहमीसाठी घेऊ नये, फक्त डॉक्टरांच्या सल्ल्याने ते घ्याव्यात.
0: हो, त्यांना एक असंही विचारायचं होतं की वारंवार त्या अलर्जीच्या गोळ्या घेतल्याने लिव्हरवर काही परिणाम होतो का?
2: नाही, तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने जेव्हा गोळ्या घेता तेव्हा ते तो विचार करूनच गोळ्या देणार तुम्हाला की या गोळ्यांनी फरक लिव्हरवर होतो का नाही. आणि बहुतेक अलर्जीच्या गोळ्या कम्पॅरेटिव्हली सेफ आहेत. मिनिमम साईड इफेक्ट असतात त्यांचे, खूप लोकांना होत सुद्धा नाहीत ते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने जर तुम्ही व्यवस्थित गोळ्या घेतल्या तर तुम्हाला हे लिव्हरचे किंवा इतर प्रॉब्लेम होण्याची शक्यता एकदम कमी आहे.
0: बरोबर आहे. आता नाकाशी रिलेटेड जो सगळ्यात मोठी समस्या कॉमन असते सर्वसामान्य, ती म्हणजे सर्दीची. तर बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की नाकातले केस वाढले आणि हाड वाढलं की सर्दी होते, आणि सर्दीमध्ये आपण वाफ खूप जास्त वेळेस घेतो, तर त्याचा काही परिणाम होतो का? हा प्रश्न, या प्रश्नाकडे वळण्याआधी एक फोन आलाय, आपण आधी तो घेऊया. नमस्कार. हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपलं स्वागत.
3: नमस्कार डॉक्टर.
2: नमस्कार.
0: बोला दादा.
3: मी सांगलीला सुदेशन बोलतो.
0: बोला.
3: तर माझं घरी एक प्रॉब्लेम असा आहे, रात्री जर मी झोपलो तर माझ्या नाकाचं नागपूर लगेच बंद होऊन जाते, श्वास सुद्धा येत नाही.
0: बर बर.
3: त्याच्यासाठी काय वेळ करायला पाहिजे?
0: बर.
2: हा त्रास कधी?
3: दुसरी गोष्ट आहे, काय अलर्जीचा प्रकार आहे का काय समजून सांगा ना मला.
2: तुम्हाला कधीपासून त्रास आहे? हा,
3: हे आता कमी कमी 12 महिने 1.5 वर्ष झाले.
2: वय किती आहे तुमचं?
3: माझं वय 67 वर्ष.
2: डायबिटीज बीपी काही आहे?
3: नाही, बाकी काही नाही, शुगर वगैरे काही नाही, फक्त बीपी आहे वाटतं. गोळ्या घेते मी.
2: गोळ्या घेता? हा. दिवसा काहीच त्रास नसतो का?
3: नाही, बाकी काही नाही.
2: म्हणजे वातावरण बदलाचा, थंड पाण्याचा, धुळीचा काहीच त्रास होत नाही तुम्हाला?
3: नाही, हे कोणताच त्रास नाही मला.
2: बर बर बर.
3: कुठे गेलो, कसं पाणी पिलो, काय पिलो, हा कोणता त्रास नाही, रात्री मला त्रास होतो.
0: ठीक आहे, आपली अडचण कळाली, डॉक्टर उत्तर देत आहेत, आपण रेडिओवर याचं उत्तर ऐकावं.
2: आता सर्वात सोपा उपाय म्हणजे तुम्ही जेव्हा झोपाल तेव्हा तुमच्या डोक्याकडचा भाग हा थोडासा उंचावरती करून झोपून पाहून बघा. म्हणजे साधारणतः 15-20 degrees वर करा. हृदय आणि पायांपेक्षा तो तेवढा थोडासा वर हवा. आणि शक्यतो जमलं तर एका अंगावरती झोपायचा प्रयत्न करा, उजव्या किंवा डाव्या. आणि त्याच्यानंतर नाकाचा ब्लॉक कमी होतो का बघा. हे सिम्पल उपाय आहेत. आणि झोपण्याच्या आधी थंड वगैरे खात असाल तर ते टाळा.
0: बरोबर.
2: आणि खूप जोरात फॅन, कूलर, एसी किंवा अति चिल्ड करून झोपू नका. हे सिम्पल 2-3 उपाय आहेत, हे करून पहा. याच्याने जर नाकाचा ब्लॉक कमी झाला तर उत्तम, नाही कमी झाला तर मग मात्र तुम्हाला दाखवून तपासणी करूनच हा पुढे ट्रीटमेंट घ्यावी लागते.
0: डॉक्टर प्रवीण सोनवतीकर सर, आपण खूप छान मार्गदर्शन आमच्या श्रोत्यांना अगदी सोपे आणि सहज शब्दात करत आहात. मग याच्या प्रश्नावर आपण येऊयात की वारंवार सर्दी झाल्यानंतर लोक वाफ घेतात, तर त्याच्यामुळे काही त्रास होतो का?
2: तुम्ही जे म्हणालात की नाकातले केस वाढ

0: पडले म्हणून सर्दी होते असं नाहीये.
1: नाहीये.
0: हा, केस हे एक प्रकारचं प्रोटेक्शन आहे.
1: बर.
0: की जेव्हा आपण हवा श्वास आतमध्ये घेतो तर धुळीचे बारीक कण कीटाणू हे केसांवरती अडकून पडायला हवेत, ते जाऊ नये म्हणून निसर्गाने केलेली व्यवस्था आहे. तर त्यामुळे केसांमुळे सर्दी होते असं नाही. नाकाच्या वाकड्या हाडामुळे मी तुम्हाला म्हणालो की जेव्हा ते खूपच जास्ती असेल आणि त्याच्यामुळे एखादा रस्ता बंद होत असेल किंवा हवा बरोबर जात नसेल किंवा सायनस मधनं बाहेर द्रव पडू शकत नसेल तर त्यावेळेस सायनस आपण जे म्हणतो किंवा नाकाची सर्दी ही होऊ शकते. अजून एक तुमचा प्रश्न होता
1: वाफेचा.
0: तर वाफेचा असा आहे की कुठलीही गोष्ट मर्यादित केलेली उत्तम. कोविडच्या काळामध्ये आम्हाला असं पाहण्यात आलं की लोक अर्ध्या अर्ध्या तासांनी वाफ घेत होते.

0: म्हणण्यात आलं की लोक अर्ध्या अर्ध्या तासाने वाफ घेते घेत होते, एकदम चुकीची पद्धत आहे. दिवसातनं 3 ते 4 वेळा 24 तासात तुम्ही हलकी वाफ घ्या. कारण तुम्ही खूप प्रमाणामध्ये वाफ घेतली तर तुमच्या नाकातले केस आणि जे म्युकस मेम्ब्रेनवरती बारीक सिली असतात जे मूवमेंट करतात सगळ्या गोष्टींचे ते होत नाही, त्याच्यामुळे तुमच्या नाकातला द्रव क्लिअर होत नाही आणि तो तिथेच साचून अडकून पडतो आणि अशा केसेसमध्ये इन्फेक्शन व्हायचे चान्सेस आहेत. आणि जे आपण काळी बुरशी आपण म्हणत होतो कोविडमध्ये, तर त्याचं वन ऑफ द रिझन हे याच्या माथी फोडण्यात आलं होतं की तुम्ही खूप सारी वाफ घेता आणि त्याच्यामुळे तुम्हाला होतं. त्यामुळे मर्यादित करा, अति करू नका.
1: खूप महत्वाचा मुद्दा. घेऊयात कार्यक्रमातला फोन. नमस्कार, हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: हो हो, मी माझा जो मुलगा आहे तिथे नाकात रात्री वाजित होती, लहानपणापासून वाजित होता.
1: काय वाजवत होता?
2: 19 वर्षाचा झाला तो.
1: बर बर बर.
2: हा, मग त्याला काय करायला पाहिजे? ऑपरेशन सांगितलं होतं पण 18 वर्षानंतर.
1: प्रश्न
2: एवढा वाजित.
1: दादा, प्रश्न समजला नाही. एकतर आपला परिचय द्या आणि आम्हाला प्रश्न व्यवस्थित सांगा तुमचा.
2: हो, मी संजय पाटकर बोलतो. माझा मुलगा आहे, लहानपणापासून नाकाचा त्याला त्रास वाजित होता.
0: आवाज येतो का? नाकाचा आवाज येतो का? नाकाचा आवाज येतो.
2: हा, नाकाचा आवाज येतो, खरखर वाजित होतो.
0: अच्छा, झोपेमध्ये.
1: बर बर बर.
2: त्याच्यासाठी काय उपाय?
1: ठीक आहे, प्रश्न कळालाय. काही विचारायचे उपप्रश्न?
0: नाही नाही, त्यांच्या सांगण्यानुसार असं आहे की त्याच्या नाकाचा आवाज येतो. तो मोस्टली त्यांच्या सांगण्यानुसार ते ब्लॉक होत असणार आहे आणि म्हणून घोरल्यासारखा आवाज येत असणार आहे. हा, आणि त्यांनी आपल्याला एक वाक्य सांगितलं की ऑलरेडी सर्जरी पण सांगितली आणि ती 18 वर्ष झाल्यानंतर करूया. तर हे कॉमनेस्ट एक्झाम्पल आहे की नाकाचं हाड वाकडं आहे असं दिसतंय आणि त्याच्यासाठी त्यांना सर्जरीचा सल्ला मिळालेला आहे. पूर्वी असं होतं की स्ट्रिक्टली आपण 18 वर्षाच्या आधी ऑपरेशन्स नाही करायचो. पण आता कमी वयात पण खूप सिग्निफिकंटली वाकडा असेल नाकाचा हाड तर आपण कमी वयात पण करतो. पण जेवढं शक्य आहे तेवढं 16 किंवा 18 वर्षानंतरच करायचा प्रयत्न करतो. जर यांचा प्रॉब्लेम सॉल्व झाला नसेल तर यांना नक्कीच तपासणी करून गरज असली तर नाकाच्या हाडाचे ऑपरेशन करायची गरज पडू शकते.
1: खूप छान. डॉक्टर प्रवीण सोनवतीकर सर, खूप छान आपण मार्गदर्शन आमच्या श्रोत्यांना करत आहात. श्रोते हो, हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून FM 101.7 सर्वजनात सर्वांच्या मनात. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत ओरियन सिटी केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हृदयविकार आणि हृदय शस्त्रक्रिया, मेंदूविकार शल्यचिकित्सा, फुफ्फुसांच्या आजारांवर उपचार, मणक्याचे विकार आणि उपचार, पोटविकार, कांना घसा आजारांवर उपचार, युरोलॉजी, किडनी विकार, किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, स्त्रीरोग तपासणी आणि उपचार, अस्थिरोग उपचार, सांधेबद्दल शस्त्रक्रिया, नेत्र उपचार, मधुमेह उपचार, प्लास्टिक सर्जरी, रेडिओलॉजी, सुसज्ज पॅथॉलॉजी, MRI, CT स्कॅन, 24 तास अत्यावश्यक सेवा, अतिदक्षता विभाग, ओरियन सिटी केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, क्रांती चौक जवळ उस्मानपुरा, छत्रपती संभाजीनगर. संपर्क 02402617777. डॉक्टर, मला शस्त्रक्रियेविषयी आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की काही आहे फोन? ओके, आधी फोन घेऊयात एक. नमस्कार, हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपलं स्वागत.
3: छत्रपती संभाजीनगर ते रुक्नुद्दीन तंबोली बात कर रहा हूं.
1: बोलिए.
3: ये जो बर्फ बदली है, जो नाक में पानी बहता है, छींक आते है.
1: हाँ जी.
3: गर्मी में नहीं होता है
1: जी? बिल्कुल.
3: सर्दी में होता है.
1: तो वो क्यों होता है ये पूछना है आपको?
3: हाँ
1: जी जी. डॉक्टर साहब को आपका प्रश्न, आपकी समस्या समझ में आई है, वो अभी आंसर देंगे. आप रेडियो पे आप इसका जवाब सुनिएगा.
3: ठीक है,
1: धन्यवाद.
0: जसं आपण मगा बोललो की वातावरणातले बदल हे सर्वसाधारण सर्दीचं सर्वात कॉमन उदाहरण आहे.
1: बरोबर.
0: आणि त्याच्यामुळे ती होते. तर उन्हाळा असल्यामुळे आपण सगळेजण खूप थंड खायचो, कोरडी हवा असायची, गरम हवा, उष्ण हवा असायची, त्यामुळे सर्दी फार नाही व्हायची. पण आता सडनली हवा बदलली
1: आहे,
0: खूप पाऊस आलाय, थोडस दमट हवामान झालंय. तर हे हवामानातले बदल आहेत आणि त्याच्यामुळे पटकन सर्दी होते. आणि ह्यांना फक्त शिंका येत आहेत, थोडस पातळ पाणी येत आहे असं सांगतायत. तर हे एकदम माइल्ड अलर्जिक रायनायटिस म्हणू आपण, तशा पद्धतीची ही सर्दी आहे. तर ह्यांना शक्यतो मास्क वापरला पाहिजे गाडीवरून जाताना किंवा बाहेर थंड हवेत फिरताना थोडीशी काळजी घ्यायला पाहिजे आणि थंड खाणं टाळलं पाहिजे.

0: आता या दिवसांमध्ये
1: बरं
0: कोमट हलका आहार घ्यावा जो पचायला सहज सोपा असेल आणि थंड खाणं टाळलं मास्क वापरलं की यांचा बराच प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल.
1: खूप छान, घेऊयात कार्यक्रमातला यानंतरचा फोन.
2: देशमुख
1: नमस्कार, हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपलं स्वागत. देशमुख दादा, विचारा आपला प्रश्न.
2: हा, मला अन्ननलिका आहे ना, त्या नलिकेवर कॅन्सरचा भाग आहे. कॅन्सरचा
1: बर,
2: हा, म्हणजे पेट स्कॅन केलं ना आम्ही, तर त्याच्यात पेट तसं आहे. पण आता काय होतंय, माझं अंग अंग दुखतो, पाठीमागचा भाग दुखतो, पाठीमागचा भाग दुखतो, उजीर उजीर करता आणि डावी करता.
1: बर,
2: आणि तेव्हा तेव्हा काय होत की हे उजवीकडचा भाग आहे ना, तो तणाचा भाग जो असतो त्याच्या खाली चुनचुन होतो, असं होतं त्यावर.
0: घशापासून पोटापर्यंत
2: जेवण वगैरे काय करावं, कोणतं जेवण करू नये.
1: डॉक्टर काही विचारतायत आपल्याला, आपण डॉक्टरांचं ऐकावं थोडस.
2: बोला.
0: अन्न नलिकाचा जो भाग आहे तो घशापासून पोटापर्यंतचा असतो, तर त्याच्यापैकी कुठल्या भागाचा झालाय सांगता येईल तुम्हाला?
2: तो मधल्या भागात आहे, मधल्या भागात.
0: ठीक आहे, बहुतेक हे जे सांगतात ना हे इसोफेगसचं असावा असं त्यांच्या सांगण्यानुसार आहे. तर याची जर ट्रीटमेंट केली आहे का तुम्ही आता सध्या, जो काही आजार
2: आहे? आम्ही ते इथे आहे जी हॉस्पिटल आहे गव्हर्नमेंटचं औरंगाबादला, तिथे आम्ही ट्रीटमेंट घेतली होती. तर त्यांनी सांगितलं की ते अजून आहे आणि ते आम्हाला ऑपरेशन करावं लागेल. तर आम्हाला ते ऑपरेशन
0: करायचं नाही,
2: करायला करावं लागेल ऑपरेशन.
0: बरोबर आहे.
2: मग आम्ही काय केलं, आयुर्वेदिक औषधी सुरू केली आहे.
0: बर, मी तुम्हाला असा सल्ला देईन की तुम्ही परत एकदा आपल्या तिथल्या गव्हर्नमेंटच्या डॉक्टरांना जाऊन भेटा, त्यांच्याशी डिस्कस करा. ऑपरेशन करायचं नसेल तर अजून जे उरलेले उपाय आहेत, किमोथेरपी, रेडिओथेरपी, त्याच्याने काही फायदा होईल का हे विचारा. जेवणाचं म्हणाल तर तुम्ही मऊ पातळ ओलसर अन्न खाल्लं पाहिजे आणि त्याच्यामध्ये असं खूप अतिथंड, अतिगरम किंवा खूप तिखट मसालेदार खाऊ नका. सगळ्या डाळी भात म्हणजे जे शक्य आहे तुम्हाला लिक्विड फॉर्ममध्ये घेणं, डायबिटीस नसलं तर ताज्या फळांचे रस वगैरे हे पण सगळं घेऊ शकता. खाणं तुम्ही व्यवस्थित ठेवलं पाहिजे, ज्या योग्य तुमची शरीराची इम्युनिटी चांगली राहील आणि जेही उपचार होतील त्याला तुम्ही योग्य प्रतिसाद देऊ शकाल.
1: डॉक्टर प्रवीण सोनवतीकर सर, खूप छान मार्गदर्शन आपण श्रोत्यांना करत आहात. घेऊयात कार्यक्रमातला यानंतरचा फोन. नमस्कार, हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपलं स्वागत.
3: हा नमस्ते मॅडम.
1: नमस्कार.
3: नमस्ते, मी सरोज टेकाळे बोलते औरंगाबादहून.
1: बोला सरोजताई.
3: हा मॅडम, माझा मुलगा 20 वर्षाचा आहे.
1: बरं.
3: त्याला सारखी सर्दी होते आणि त्याचं नाकाचं हाडपण वाढलेलं आहे. सकाळी उठलं की खूप शिंक येतात त्याला.
1: बरं.
3: आणि सारखं सर्दी आणि डोकं खूप दुखवतं.
1: बरं.
0: हा त्रास कधीपासून आहे?
3: सर तरी 4-5 वर्ष झाले.
0: बर, आणि वर्षभर असतो का काही विशिष्ट दिवसात असतो?
3: नाही सर, ह्या वर्षी तर पूर्ण वर्षभर झाला. उन्हाळ्यात थोडा कमी झाला पण झाला. डोकं खूप दुखवतो सर. तो नर्सिंगला आहे आणि ट्रॅव्हल करतो 1-1.5 तासाची, पण डोकं खूप दुखवतो. आम्ही घाटी एरियात राहतो, आम्ही दवाखान्यात पण दाखवलं, सिटी स्कॅन वगैरे केला, नाकाचं हाडवाढलंय म्हणे.
0: पण सायनस मध्ये सर्दी होती का सिटी स्कॅन मध्ये का नव्हती?
3: होते सर, होती, सायनस आहे म्हणे असं म्हटले ते.
0: ठीक आहे, चालेल, मी उत्तर देतो. यांचं जे आहे ते ह्याला म्हणतो आपण पेरिनियल ॲलर्जिक रायनायटिस. पेरिनियल म्हणजे वर्षभर. तर उन्हाळ्यामध्ये सर्दी कमी असते पण असते आणि बाकीचे जे हिवाळा आणि पावसाळा आहे त्याच्यामध्ये जास्ती असते. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की ज्या गोष्टी शक्य आहेत ज्याच्यामुळे ॲलर्जी होते आपल्याला लक्षात आलं त्या टाळल्या पाहिजेत. धूळ धूर, उदबत्ती, अगरबत्ती, तीव्र वास, तुमचे शॅम्पू, टूथपेस्ट, याच्यामध्ये हो याच्यामध्ये पण काही प्रॉब्लेम आहे का, साबण हे पण बघायला हवं. कपडे अंथरून पांघरून स्वच्छ पाहिजे. घरात जाळी जळमटी नको. यंग मुलगा आहे, गाडीवरती फिरत असेल तर हेल्मेट वापरलं पाहिजे. ज्या योगे तुमच्या नाकामध्ये डायरेक्ट हवा जाणार नाही.
1: पोल्युशन आलेस 1.5 तास ट्रॅव्हल करतो.
0: एक्झॅक्टली. तर ह्या सगळ्या गोष्टींचे पथ्य पाळणं आवश्यक आहे. अशा पेशंट्सना आम्ही सुरुवातीला जर इन्फेक्शन नसेल ऍक्टिव्ह तर आपण त्याला अँटी ॲलर्जिक काही मेडिसिन्स देतो, नाकाचे स्प्रे देतो. आणि हे स्प्रे साधारणतः 2-3 महिन्यापर्यंत सलग घेता येतात. गोळ्या आपण जसं मगाशी चर्चा केली साधारणतः 12-16 आठवड्यापर्यंत घेता येतात. आणि बहुतेक पेशंट्स या उपायांनी कंट्रोलमध्ये सर्दी ठेवतात. मग यांना पुढे काही करायची गरज पडत नाही. यांनी जे मला सांगितलं की यांचा सिटी स्कॅन झालेला आहे, तर त्या सिटी स्कॅनमध्ये जर सिग्निफिकंट वाकडं नाक असेल किंवा सायनसेसमध्ये खरंच मेजर सर्जरी असेल तर यांना सर्जरी करायची गरज पडू शकते. पण ॲलर्जीची सर्दी

0: जे आहे ती ऑपरेशन नंतर जात नाही.
1: अच्छा.
0: ॲलर्जीच्या सर्दीला ज्या पेशंटना ॲलर्जी आणि सर्जरी असं दोन्हीही असतं त्या पेशंटना ऑपरेशन नंतर पण अँटी ॲलर्जिक काळजी घेणे, मेडिसिन घेणे, स्प्रे वापरणे हे आवश्यक आहे, हे यांनी लक्षात ठेवलं पाहिजे.
1: खूप छान. घेऊयात कार्यक्रमातला यानंतरचा फोन. नमस्कार.
2: हॅलो
1: डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात स्वागत.
2: नमस्कार मॅडम.
1: बोला.
2: मॅडम, मी बाळासाहेब कुलकर्णी बोलतोय संभाजीनगर मधून.
1: बोला दादा.
2: मला असा प्रश्न विचारताय की टॉन्सिल काढण्याचा आणि सर्दी होण्याचा काय संबंध आहे का? कारण टॉन्सिल काढल्या आहेत फार पूर्वी, साधारणतः 30 वर्षापूर्वी.
1: बर.
2: आणि विशेष मला म्हणजे आयस असं काही थंड खाल्लं, आयसो वगैरे खाल्लं की सर्दी होते.
1: बर.
2: तर माझा असा भ्रम आहे का टॉन्सिल काढण्यामुळे आपल्या सर्दी होते का पुन्हा पुन्हा?
0: सर्दी होते म्हणजे नक्की काय होतं तुम्हाला?
2: नाकातून पाणी यायचं अचानक, आटा घेतो अचानक सर्दीचा, नाकातून पाणी यायला लागतं
0: आणि थंड खाल्ल्यावरतीच होतं असं? बरोबर.
2: थंड खाल्ल्यानंतर
0: सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की टॉन्सिल काढले म्हणून अशी सर्दी होत नाही. तुम्ही जसं म्हणालात तसं, म्हणजे तुम्हाला तसं वाटलं असेल पण असं नाहीये प्रत्यक्षामध्ये. टॉन्सिल काढल्याने सर्दी होते हा गैरसमज आहे. टॉन्सिलचं कार्य शरीरामध्ये हे 5 वर्षापर्यंतच असतं. शक्यतो 5 वर्षाच्या आधी आपण टॉन्सिल काढणं टाळतो, पण ज्या लहान मुलांमध्ये खूपच सिव्हिअर फॉर्ममध्ये इन्फेक्शन असेल त्यांच्यामध्ये नाईलाजास्तव का होईना 5 वर्षाच्या आतमध्ये कधी कधी टॉन्सिल काढावे लागू शकतात. पण ज्यांना खरंच त्रास आहे, वारंवार त्रास होतो आणि ज्यांना गरज आहे ऑपरेशनची त्यांचे टॉन्सिल्स आपण 5व्या वर्षानंतर काढतो. ते जे सांगत होते की थंड खाल्ल्यानंतरच त्यांना सर्दी होते, तर हे थंड खाल्ल्यामुळे जो अलर्जीचा त्रास आहे तो त्यांना होतो, पातळ पाणी येणं, सर्दी होणं आणि एकदम अटॅक येतो म्हणाला, तर तसंच आहे. ते थंड खाल्ल्यामुळे होतं, तर त्यांनी एकदम थंड खाऊ नये, अवॉइड करायला पाहिजे. कमी थंड करून खाऊन बघू शकतात, त्रास झाला तर ते पण बंद करायला लागेल.
1: खूप छान डॉक्टर. श्रोतेहो हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून FM 101.7 सर्वजनात सर्वांच्या मनात. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत ओरियन सिटी केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हृदयविकार आणि हृदय शस्त्रक्रिया, मेंदूविकार शल्य चिकित्सा, फुप्फुसांच्या आजारांवर उपचार, मणक्याचे विकार आणि उपचार, पोटविकार, कांना घसा आजारांवर उपचार, युरोलॉजी, किडनी विकार, किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, स्त्रीरोग तपासणी आणि उपचार, अस्थिरोग उपचार, सांधेबद्दल शस्त्रक्रिया, नेत्र उपचार, मधुमेह उपचार, प्लास्टिक सर्जरी, रेडिओलॉजी, सुसज्ज पॅथॉलॉजी, MRI, CT स्कॅन, 24 तास अत्यावश्यक सेवा, अतिदक्षता विभाग, ओरियन सिटी केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, क्रांती चौक जवळ उस्मानपुरा, छत्रपती संभाजीनगर. संपर्क 0240-261-77-77. घेऊयात कार्यक्रमातला यानंतरचा फोन. नमस्कार. हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपलं स्वागत.
3: नमस्कार मॅडम, मी यवतमाळ जिल्ह्यातून बोलताय, घाटंजीवरून.
1: बर, बोला दादा.
3: आजचा विषय खूप छान आहे कारण की सगळ्याच्या कुटुंबामध्ये हा विषय आहे, तर अधिक वेळ न घेता प्रश्न सांगतो. नमस्कार डॉक्टर साहेब.
0: नमस्कार.
3: मला आमच्या घरी एक मुलगा आहे जवळपास 4-5 वर्षाचा, तर त्याला नेहमी सर्दी होतात, तर काय द्यावं सर?
0: सर्दी होते म्हणजे तोंडाने श्वास घेतो का, नाक बंद असतं का, ताप येतो का, काय काय होतं? त्यांच्या सांगण्यानुसार असं आहे की मला वाटतं कट झाला वाटतं फोन. मला असं वाटतं की हे जे सांगतात 4-5 वर्षाचा मुलगा आहे, तर या वयामध्ये मुलांमध्ये सर्दी व्हायचं सर्वात मोठं कॉमन कारण असतं ते म्हणजे ॲडिनॉइड्स आणि टॉन्सिल्स. तर बहुतेकदा हे दोन्हीचाही प्रॉब्लेम सोबतच असतो. फार क्वचित टॉन्सिलचा त्रास नाही आणि ॲडिनॉइडचा त्रास आहे असं काही मुलांमध्ये असतं. ॲडिनॉइड म्हणजे आपल्या टाळूच्या मागे आणि नाकाच्या मागे असलेले टॉन्सिल्स आहेत ते, त्यांना वेगळं नाव दिलेलं आहे ॲडिनॉइड. ते फुगले, सुजले, ॲलर्जी, इन्फेक्शन कुठल्याही कारणाने कि मग ते ब्लॉक करतात रस्ता आणि त्यामुळे मुलांना तोंडाने श्वास घेणे, लाळ गाळणे, घोरणे असे प्रॉब्लेम होतात. जर सुरुवातीच्या पिरियडमध्ये ट्रीटमेंट देऊन हे कमी झालं तर आपल्याला पेशंट कन्झर्व्हेटिव्हली मॅनेज करता येतो, आणि जर ट्रीटमेंटला रिस्पॉन्स नाही मिळाला तर सर्जरी करून ते काढून टाकावं लागतं.
1: शस्त्रक्रियेवर मला फक्त थोडक्यात सांगा, कारण आता समारोपाची वेळ होत आलेली आहे. आपली खरं तर प्रश्न खूप आहेत की शस्त्रक्रिया ज्या आहेत त्याचं सक्सेस रेशो किती आहे आणि कशा पद्धतीनं त्या केल्या जातात?
0: सर्वसाधारणपणे नाकाच्या शस्त्रक्रिया ह्या बहुतेक आजकाल नेझल एंडोस्कोपिकली करीत होतात आणि त्यांचे सक्सेस रेट पूर्वीपेक्षा खूप चांगले आहेत.
1: बरोबर.
0: म्हणजे इव्हन ॲलर्जीस

0: ॲलर्जीचे कोंब असलेले पेशंट जरी आपण घेतले, नाकाच्या वाकड्या हाडाचे घेतले, बाह्य किंवा आतल्या दोन्ही पद्धतीचे, नाकाचे कॅन्सर्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे पॉलिप्स आहेत, जसे ॲलर्जीचे असतात तसे इन्फेक्शनचे पॉलिप असतात, एक अँट्रोकोनल पॉलिप नावाचं एकाच नाकपुडीत येणारा पॉलिप आहे, तर असे कुठलेही काळी बुरशी किंवा म्युकर मायकोसिस फंगस, तर यांच्यामध्ये सक्सेस रेट पूर्वीपेक्षा डेफिनेटली इम्प्रूव्ह झालेले आहेत. आणि टेक्नॉलॉजी आणि चांगली ट्रेनिंग ह्या दोन्ही गोष्टींमुळे नक्कीच आपल्याला चांगले रिझल्ट मिळतात.
1: डॉक्टर प्रवीण सोनवतीकर सर, आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या श्रोत्यांना इतकं चांगलं मार्गदर्शन केलं यासाठी मनपूर्वक आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते, आजचा कार्यक्रम आपल्यापर्यंत उत्कृष्टरित्या पोहोचवण्यासाठी आम्हाला तांत्रिक सहकार्य केलं होतं अभियंते वंदना ठाकूर यांनी, निर्मिती सहाय्य अनिल नरवडे आणि राज दळेकर यांचं, तर कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुजित बनसोडे. बरे तर श्रोते हो, पुन्हा भेटूयात नवीन तज्ज्ञ डॉक्टर आणि नवीन विषयासह हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात. पावसाचं आगमन झालंय, त्याचा आनंद जरूर घ्या, पण प्रकृतीची काळजी घ्या आणि वैशाली नांदगावकरला निरोप द्या. नमस्कार.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. आज संविधान हत्या दिवस पाळला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीचा विरोध करणाऱ्या मान्यवरांना वंदन केलं आहे. ही घटना आपल्याला लोकशाही, संविधान आणि नागरिकांचं कर्तव्य यांचं रक्षण करण्याच्या वचनबद्धतेला बळकटी देते, असं पंतप्रधानांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. 1975 आजच्या दिवशी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्या घटनेचं स्मरण म्हणून आज संविधान हत्या दिवस पाळला जात आहे. आणीबाणीच्या काळात देशासाठी प्राण गमावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसंच संविधानाचं आणि लोकशाहीचं मूल्य नागरिकांना समजावं यासाठी आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. 11वी ब्रिक्स ऊर्जा परिषद आज आणि उद्या हरियाणातील गुरुग्राममध्ये होत आहे. भारत या परिषदेचं यजमानपद भूषवत आहे. ही बैठक प्रामुख्यानं ऊर्जा सुरक्षा आणि शाश्वतता, ऊर्जेची उपलब्धता तसंच तंत्रज्ञान आणि नवोपक्रम या तीन महत्वाच्या मुद्द्यांवर केंद्रित असेल. या बैठकीत ब्रिक्सच्या सदस्य देशांचे ऊर्जामंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत. यावर्षी भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाची संकल्पना नवोपक्रम, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी उभारणी ही असणार आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून 3 ब्रिटनच्या दौऱ्यावर जात आहेत. भारत आणि ब्रिटनमध्ये होत असलेल्या आर्थिक आणि व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर हा दौरा होत आहे. या भेटीदरम्यान गोयल युकेचे वाणिज्य आणि व्यापार मंत्री पीटर कोईल यांच्याशी उच्चस्तरीय द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. व्यापार कराराच्या अंमलबजावणीच्या तयारीवर या चर्चेत भर असेल. दरम्यान गोयल आणि अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर यांच्यामध्ये काल झालेल्या बैठकीत भारत अमेरिका व्यापार करारातील महत्वाच्या मुद्द्यांचा सर्वसमावेशक आढावा घेण्यात आला. ग्रील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं भारत दौऱ्यात गेल्या 3 विविध फेऱ्यांमध्ये चर्चा केली. दोन्ही देशांनी व्यवसाय, शेतकरी, कामगार आणि ग्राहकांना प्रत्यक्ष लाभ मिळेल असा संतुलित आणि व्यावसायिकदृष्ट्या अर्थपूर्ण व्यापार करार करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार यावेळी केला. ग्रामीण विकास विभागातर्फे नवी दिल्लीमध्ये आज ग्रामीण विकासात एआयचा वापर करण्याबाबत राष्ट्रीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित उपाययोजनांवर विचारमंथन करण्याकरता ही कार्यशाळा घेतली जात आहे. या विषयावर काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था, तज्ञ तसंच उद्योग आणि स्टार्टअपचे प्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत. राज्यात 88 नवीन महसूल कार्यालयांची निर्मिती करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. यासंदर्भातील प्रस्तावात 10 अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयं, 7 उपविभागीय कार्यालयं, 2 तहसीलदार कार्यालयं आणि 69 अप्पर तहसीलदार कार्यालयांचा समावेश आहे. या प्रस्तावावर हरकती आणि सूचना मागवण्यासाठी 15 जाहीर सूचना प्रसिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्राप्त हरकती आणि सूचनांचा एकत्रित अहवाल येत्या 12 जुलैपर्यंत शासनाकडे सादर करण्यात येणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. लातूर शहरात दहशत माजवणाऱ्या कोयता गँगमधल्या 3 पोलिसांनी रस्त्यावर धिंड काढली. काही दिवसांपूर्वी या कोयता गँगनं दहशत पसरवत लातूरच्या वसवाडी परिसरात भर दिवसा महिला आणि लहान मुलांवर कोयत्यानं वार केले होते. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. तिन्ही आरोपी अल्पवयीन असल्यानं त्यांना बीडच्या बाल सुधारगृहात ठेवण्यात आल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अ गटात भारत आणि बांगलादेश यांच्यात आज लढत होणार आहे. मँचेस्टरमधल्या एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर संध्याकाळी 7 हा सामना सुरु होईल. या स्पर्धेत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात

0: भारतीय संघ आतापर्यंत 3 पैकी 2 सामने जिंकून दुसऱ्या स्थानावर आहे तर बांगलादेश चौथ्या स्थानावर आहे. भारतानं या स्पर्धेत पाकिस्तान आणि नेदरलँड्स विरुद्ध विजय मिळवला मात्र दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. भारताचा कनिष्ठ महिला हॉकी संघ पुढील महिन्याच्या 5 ते 14 तारखेदरम्यान ब्रिटनच्या दौऱ्यावर जाणार आहे. या 24 सदस्यांच्या संघाची घोषणा हॉकी इंडियानं केली आहे. नवीन प्रशिक्षक टीम व्हाईट यांच्या मार्गदर्शनात हा संघ कनिष्ठ गटाचा आशिया चषक तसंच विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या तयारीचा भाग म्हणून स्कॉटलंड आणि इंग्लंडमध्ये 7 सामने खेळणार आहे. या युवा संघाचे नेतृत्व कर्णधार खैदम शिलेमा चानू करणार आहे. 9 दिवसांच्या या दौऱ्याची सुरुवात स्कॉटलंडच्या संघाविरुद्धच्या 2 सामन्यांनी होईल आणि त्यानंतर भारतीय संघाचे सामने अमेरिका इंग्लंड आणि बेल्जियमच्या संघांविरुद्ध होतील. राज्याच्या अनेक भागात आज पाऊस सुरू आहे. मराठवाड्यात उद्या आणि परवा दमदार पाऊस होईल तर कोकणात 30 जूनपर्यंत पाऊस सुरू राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.
1: FM 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो 11:05 आणि 15 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

साधना सरगम यांनी गायलेलं आई शपथ या चित्रपटातलं सौमित्र यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अशोक पत्के यांचं. श्रोतेहो, हिंदी चित्रपटसृष्टीतील सुरेल आणि भावस्पर्शी संगीताचा विचार केला ना की ज्या संगीतकाराचं नाव आदरानं घेतलं जातं ते म्हणजे मदन मोहन यांची आज जयंती. आपल्या अद्वितीय चालींनी आणि गझलप्रधान संगीतानं त्यांनी रसिकांच्या मनावर कायमची छाप सोडली आहे. 25 जून 1924 रोजी जन्मलेल्या मदन मोहन यांनी भारतीय सिनेसंगीताला एक वेगळीच उंची प्राप्त करून दिली. मंडळी, काही गाणी अशी असतात ना की काळ बदलतो, पिढ्या बदलतात, पण त्या गाण्यांची जादू मात्र तशीच कायम राहते. आता आपण जे गीत ऐकणार आहोत ना त्यामध्ये मदन मोहन यांची अभिजात संगीत शैली दिसून येते. लता दिदींचा भावस्पर्शी स्वर, राजा मेहंदी अली खान यांची शब्दरचना आणि अभिनेत्री साधना यांचा पडद्यावरचा मोहक अभिनय यामुळे हे गीत रसिकांच्या आवडत्या गाण्यांच्या यादीत नेहमीच वरचं स्थान राखून आहे. चित्रपट अर्थातच वॉक ऑन थी.

मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेलं राजा मेहंदी अली खान यांचं गीत आपण ऐकलं. वॉक ऑन थी या चित्रपटासाठी हे गीत गायलं लता मंगेशकर यांनी. रसिक हो, अगदी लहान म्हणजे 2 वर्षाची असल्यापासून मदन मोहन यांना गाणी ऐकण्याची आवड होती. त्यांची आई आणि आजोबा

त्यांचं गाण्यावर विशेष प्रेम, त्यामुळे संगीताची आवड मदन मोहन यांना त्यांच्या आईकडून मिळाली असं ते नेहमी म्हणत. सुरुवातीला लखनौ रेडिओवर काम करण्याची त्यांना संधी मिळाली. त्यादरम्यान त्यांना संगीतातले अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम करता आलं आणि त्यांचं मार्गदर्शनही मिळालं. हीच शिदोरी घेऊन मदनजींनी मुंबई शहर गाठलं. मुंबईत त्यांनी संगीतकार एच डी बर्मन आणि श्यामसुंदर यांच्याकडे असिस्टंट म्हणून काम केल्यावर 1950 साली आलेल्या आंखे या सिनेमातून स्वतंत्रपणे संगीत द्यायला सुरुवात केली. मंडळी, आता ऐकूया मदन मोहन यांच्या सुरांची जादू, कैफी आझमी यांच्या शब्दांची ताकद, मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या आवाजाची मोहिनी यांचा अद्वितीय संगम असलेलं हस्ते जखम या चित्रपटातलं हे सदाबहार गीत.

हस्ते जखम या चित्रपटासाठी मोहम्मद रफी लता मंगेशकर यांनी गायलेलं कैफी आझमी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं मदन मोहन यांचं. श्रोतो, मदन मोहन यांच्या लहानपणीची एक आठवण माझ्या वाचनात आली. 2 वर्षाच्या मदनला त्यांच्या वडिलांनी वाजवण्यासाठी एक ड्रम वाढदिवसाला भेट दिला. योगायोगानं काय झालं, त्यावेळी त्यांच्या घरासमोरून पोलिसांचं बँड पथक चाललं होतं. मग काय, छोटा मदन आपला ड्रम घेऊन त्या पथकात सामील झाला आणि वाजवत पुढे निघून गेला. बरीच शोधाशोध केल्यानंतर छोटा मदन सापडला तो पोलीस स्टेशनमध्ये बँड पथकाबरोबर. यावरून त्यांच्या संगीत प्रेमाची कल्पना आपण करू शकतो. मग पुढे 7-8 वर्षांचा मदन रेडिओवर ऐकलेली सगळी गाणी कितीही अवघड असली तरी जशीच्या तशी म्हणून दाखवायचा. एकूण काय, तर अगदी बालवयापासूनच संगीत ही त्यांची आवड, त्यांचा श्वास होता. किंवा त्यामुळेच आज आपण त्यांना एक वेगळ्या वाटेवरचा वेगळा संगीतकार म्हणून ओळखतो. मंडळी, मदन मोहन यांच्या संगीतामध्ये शास्त्रीय संगीताचा गोडवा, भावनांची खोली आणि सुरेलतेचा अप्रतिम संगम दिसून येतो. विशेष करून गझलांना लोकप्रिय बनवण्यात त्यांचं मोलाचं योगदान आहे. त्यामुळे त्यांना गझल सम्राटही म्हणतात आणि या नंतरचं जे गाणं आहे ना, त्याच्यातली सुरावट याचीच साक्ष देतं. रागधारी संगीताचा आधार घेत तयार केलेली ही अतिशय नाजूक आणि भावस्पर्शी चाल, स्वर अर्थातच लता मंगेशकर यांचा.

मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेलं राजा मेहंदी अली खान यांचं गीत आपण ऐकलं, स्वरलता मंगेशकर यांचा आणि चित्रपट मेरा साया. रसिको, नसानसात गाणं जरी मुरलेलं असलं तरी एक संगीतकार म्हणून मदन मोहन यांची वाटचाल काही सहज सोपी नव्हती. सुरुवातीला त्यांच्या वडिलांचा फिल्म इंडस्ट्रीत येण्यास विरोध, कामाच्या शोधात करावी लागणारी वणवण, चांगल्या संधीची वाट पाहणं असे सगळे अनुभव मदन मोहन यांना सुद्धा आलेच. या दरम्यान त्यांनी दाखवलेला संयम आणि प्रचंड मेहनत फळाला आली. संगीतकार म्हणून मदन मोहन यांची गाणी लोकांना आवडू लागली. मंडळी, यानंतरचं गीत आहे ते मौसम या चित्रपटातलं. या गाण्यातून प्रेमातला खट्याळपणा, निरागस प्रेम अतिशय सुंदरपणे व्यक्त होतात. हे केवळ प्रेमगीत नाही तर दोन मनांमधला हलका फुलका संवाद आहे. रफी साहेबांचा मिश्किल अंदाज आणि लता दिदींची नाजूक अभिव्यक्ती या गाण्याला एक वेगळीच रंगत आणतात. या गाण्याची सहज गुणगुणाविषयी वाटणारी चाल ही मदन मोहन यांची खासियत. यामुळेच आज अनेक दशकांनंतरही हे गीत तितकंच ताजं आणि आनंद देणार आहे.

मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेलं अनपड या चित्रपटातलं राजा मेहंदी अली खान यांचं गीत आपण ऐकलं, स्वर लता मंगेशकर यांचा होता. श्रोतेहो, हिंदी चित्रपटातल्या गाण्याच्या प्रत्येक प्रकारासाठी मदन मोहन यांनी संगीत दिलं. त्यांच्या गाण्यांचे मुखडे कायम गुणगुणत राहावे असे आहेत. त्यांच्या गाण्यांचं संगीत म्हणजे संमोहनच जणू. एक दोन नाही तर अनेक सदाबहार गीतं देऊन आजही ते नेहमीसाठी संगीत रूपानं आपल्या आजूबाजूला वावरत असतात. मंडळी, आता आपण जे गीत ऐकणार आहोत ना ते 1976 सालच्या लैला मजनू या चित्रपटातलं. सिनेमाचं संगीत खरं तर मदन मोहन यांनी दिलंय, परंतु सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच मदन मोहन यांचं निधन झालं. मदन मोहन यांच्या निधनानंतर त्यांच्या काही अप्रकाशित धून वापरून हे संगीत साकारण्यात आलं. या गीताला संगीतकार जयदेव यांनी अंतिम स्वरूप दिलं. गीतातले शब्द, सुरांची लय, लता दिदी आणि रफी साहेब यांच्या स्वरातला गोडवा यामुळे हे गाणं आजही रसिकांच्या मनात तितक्याच प्रेमानं जपलं गेलंय.

लैला मजनू या चित्रपटातलं मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं साहिर लुधियानवी यांचं गीत आपण ऐकलं, संगीत मदन मोहन आणि जयदेव यांचं. हो, 1970 दशक हे हिंदी चित्रपटसृष्टीतली रोमॅन्टिक गाण्यांचं सुवर्णयुग मानलं जातं. त्या काळातल्या गाण्यांमध्ये असलेली साधी, भावस्पर्शी आणि मनाला भिडणारी शब्दरचना आजही रसिकांना मोहून टाकते. अशाच अजरामर गाण्यांपैकी एक म्हणजे 1970 प्रदर्शित झालेल्या हीर रांझा चित्रपटातलं मिलो ना तुम तो हम घबराए हे गाणं. लता मंगेशकर यांच्या मधुर आवाजानं सजलेलं हे गाणं आजही श्रोत्यांच्या मनात विशेष स्थान राखून आहे. प्रेम, विरह, ओढ आणि भेटीची आस यांचं सुंदर चित्रण या गाण्यातून करण्यात आलंय. त्यामुळे हे गाणं आज काळाच्या ओघातही तितकंच लोकप्रिय आहे. ऐकूया मदन मोहन यांच्या प्रतिभेची साक्ष देणारं हे सदाबहार गीत हीर रांझा या चित्रपटातलं.

मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेलं कैफी आझमी यांचं गीत आपण ऐकलं, स्वर लता मंगेशकर यांचं आणि चित्रपट हीर रांझा. श्रोत्यो, अतिशय भावपूर्ण शब्दात प्रेमाची अनुभूती मांडली आहे चिराग चित्रपटातल्या तेरी आंखो के सिवा या गीतात. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीतरचनेला मदन मोहन यांनी आपल्या सुरेल चालेनं सदाबहार बनवलं. प्रिय व्यक्तीच्या डोळ्यातच आपलं संपूर्ण विश्व पाहणाऱ्या भावना या गीतातून अत्यंत सुंदरपणे व्यक्त होतात. रफी साहेबांच्या मखमली आवाजातली कोमलता आणि मदन मोहन यांच्या मधुर सुरांची जादू मनाला स्पर्शून जाते. आजही हे गीत ऐकलं की प्रेमाची निरागसता, समर्पण आणि भावनांची खोली नव्यानं अनुभवायला मिळते. अनेक दशकांनंतरही हे गीत तितकंच जवळचं वाटतं.

आयोजन केलं जातं. चला तर मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमातून आपणही सर्वजण या नाविकांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करूयात आणि त्यांच्या समर्पणाचा गौरवही करूयात.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील या सुरेल भावगीतानंतर मैत्रिणींनो आता वनिता मंड कार्यक्रमात आपण वळूया आपल्या मालिकांकडे. मैत्रिणींनो, कुठल्याही भाषेत आणि संभाषणात संवादाला खूप महत्वाचं स्थान आहे. संवाद म्हणजे दोन किंवा अधिक व्यक्तींमध्ये विचारांची, भावनांची आणि माहितीची देवाणघेवाण होय. संवाद हा मानवी नात्यांचा पायाच आहे, तसंच तो प्रत्येक नात्याचा प्राणवायू देखील मानला जातो. चांगल्या संवादामुळे लोकांमध्ये जवळीक वाढते, मतभेद आणि गैरसमज दूर होऊन परस्परांमध्ये विश्वास निर्माण होतो. संवादामुळेच व्यक्ती आपलं सुखदुःख इतरांपर्यंत पोहोचवू शकतो, ज्यामुळे मन हलकं होऊन त्याचा एकटेपणाही दूर होतो. हो ना? चला तर आज याच विषयी अधिक मार्गदर्शन घेऊयात आमच्या हितगुज या मालिकेतून. डॉक्टर सरिता मोडक यांच्याशी संवाद साधलाय मंजुषा वंजारी यांनी आणि विषय आहे लेट्स टॉक, चला बोलूया.

0: मैत्रिणींनो नमस्कार. आज आपल्या हितगुज या मालिकेमध्ये आपण अतिशय सुंदर विषय घेऊन आलोय आणि तो म्हणजे लेट्स टॉक. चला बोलूया. असं म्हणतात ना की घर असावं घरासारखं, नको तर नुसत्या भिंती, त्यात असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती. एका घरात राहत असताना कितीतरी नाती आपण जपत असतो, पण त्या नात्यांमध्ये जर प्रेम आणि जिव्हाळाच नसेल तर ती नाती सुद्धा कोरडी वाटायला लागतात. सगळ्यांमध्ये माणसाला कुठेतरी एकटं वाटायला लागतं. मग हे प्रेम आणि हा जिव्हाळा कसा टिकून राहील? तर तो एकमेकांबरोबरच्या संवादानं, एकमेकांशी गोष्टी वाटून घेतल्यानं, चर्चा केल्यानं. पण आज आपण बघतोय की कलह होतात आहे, शेवटी गोष्ट जाते ती घटस्फोटापर्यंत, आरोप प्रत्यारोप करण्यापर्यंत, आणि कित्येक वर्ष या वादामध्ये दोन्ही कुटुंब मात्र होरपळल्या जातात. तर यावर उपाय म्हणून महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं, सरकारने एक स्तुत्य उपक्रम सुरू केलेला आहे, लेट्स टॉक, चला बोलूया, हा उपक्रम सुरू केलेला आहे. तर मैत्रिणींनो, आज याच विषयावर आपण आपल्या हितगुज या मालिकेमध्ये अधिक माहिती जाणून घेणार आहोत. तर आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आपण आमंत्रित केलंय डॉक्टर सरिता मोडक यांना, ज्या एक क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आणि समुपदेशक आहेत. शिवाय वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्समध्ये एक वक्ता म्हणून गेली बरीच वर्ष त्या काम करतात आहे. तर डॉक्टर सरिता मोडक, आपल्या या आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे. नमस्कार.
1: नमस्कार
0: सरिताताई. हल्ली आपण बघतो की कुटुंबात संवादापेक्षा वाद वाढलेला दिसतोय.
1: खरंय.
0: आणि गोष्ट घटस्फोटापर्यंत जाते. यासाठी लेट्स टॉक आणि चला बोलूया हे कसं काम करतं?
1: अतिशय छान प्रश्न विचारलाय तुम्ही. 2018 साली महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी याची सुरुवात केली आणि त्यांच्या असं लक्षात आलं की घटस्फोटाचं प्रमाण खूप जास्त वाढत आहे. आणि एकदा तो वाद वकिलापर्यंत गेला किंवा मी असं म्हणेन की लीगल लेवलवर गेला तर मग ते वर्षोनवर्ष प्रकरण खदखदत राहतं आणि सॉल्युशन निघत नाही. पण तोपर्यंत माणूस मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे खचून जातो. तर कुठेतरी या घटस्फोटाच्या प्रमाणाला किंवा नवरा बायको किंवा कुटुंबातील वाद हे कमी करायला काहीतरी करावायला हवं असं म्हणून चला बोलूया हे एक सेल आहे जे गव्हर्नमेंटने सुरू केलं आहे. आणि हे डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट किंवा जिल्हा आणि सत्र न्यायालय प्राधिकरण याच्या अंडर हे काम करतं. आणि याच्यामध्ये समुपदेशक तुम्हाला मदत करतो की हा वाद कसा मिटवता येईल आणि याच्यातून बाहेर निघून पुन्हा एक आनंदी जीवन कसं जगता येईल.
0: खरंच, कारण कौटुंबिक वाद हे कुठल्याही प्रकारे असू शकतात. हो ना, म्हणजे पती पत्नी मध्ये असू शकतात,
1: भावाभावांमध्ये असू शकतात, बहीण भावांमध्ये असू शकतात, पती पत्नी, सासू आणि सून हे तर मी सांगायलाच नको. तर असे अनेक प्रकारचे वाद असू शकतात. तर इथे समुपदेशक तुम्हाला या वादातून एक चांगला मार्ग म्हणजे निघायचा मार्ग दर्शवतो. याचे खूप मदत होते आणि एक वेगळा दृष्टिकोन पण त्या कुटुंबातील व्यक्तींना दिसू शकतो समुपदेशकाच्या समुपदेशनाने

0: शकतात म्हणजे तुमच्या अनुभवांनुसार?
1: हो, हा खूप छान प्रश्न आहे. माझ्या अनुभवानुसारच मी सांगेन की वादाकरता कधीच एक कारण नसतं आणि प्रत्येक कपलमध्ये कारण वेगवेगळं असतं.
0: खरंच.
1: पण मी जास्तीत जास्त जे पाहिलंय ते आजकाल मुलींमध्ये आणि मुलांमध्ये लग्नानंतरच्या त्यांच्या अपेक्षा खूप वेगळ्या झालेल्या आहेत. त्यांचं लव्ह मॅरेज असलं तर लव्ह असेपर्यंत ते ठीक चालतं, आणि मग मॅरेज झालं की कुठे बिनसत कोणास्त, तर त्यांच्या एक तर अपेक्षांमध्ये बदल झालेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मुली आजकाल आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेल्या आहेत, त्याच्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे, त्याच्यामुळे पण त्यांच्या लग्नानंतरच्या अपेक्षा खूप बदललेल्या आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आणि याची चर्चा बहुतेक आजकाल ओपनली होते की विवाह बाह्य ज्याला अफेअर्स आपण म्हणतो, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर, ते एक कारण आहे. दुसरं व्यसन हे एक मोठं कारण आहे आजकाल. म्हणजे मुलींना मी पाहिलंय माझ्या अनुभवाने, त्यांना जॉईंट फॅमिलीत अजिबात राहायचं नसतं. जरी त्यांना त्याचे फायदे दिसत असले तरी त्यांना किती कमी पगार असेल नवऱ्याचा तरी पण त्यांना स्वतंत्रच राहायचं आहे जॉईंट फॅमिलीमध्ये त्यांना, आणि तिथूनच पुन्हा वादाला सुरुवात होते. तर ही अशी अनेक कारणं. आणि दुसरी म्हणजे सायकोलॉजिस्ट असल्यामुळे कधी कधी मानसिक विकृती हे पण एक या वादाचं कारण असतं. कधी कधी त्या व्यक्तीला डिप्रेशन असतं किंवा अजून इतर प्रकारच्या मानसिक विकृतीने जर ती ग्रस्त असेल तर ते एक कारण या वादाचं पण असू शकतं.
0: खरंच. बरं, मग जेव्हा ही व्यक्ती तुमच्याकडे येतात तेव्हा तुमची पद्धत काय असते, म्हणजे त्यांना समजवण्याची किंवा त्यांचा वाद सोडवण्याची?
1: आम्ही काय करतो की आमचा एक प्रोसिजर आहे ते मी तुम्हाला सांगते. की आम्ही त्यांच्याकडनं एक फॉर्म भरून घेतो ज्याच्यात त्यांचं नाव असतं, पत्ता असतो, मोबाईल नंबर असतो. आम्ही त्यांच्याकडनं त्यांचं आधार कार्ड घेतो आणि प्रकरणात समाविष्ट, म्हणजे समजा जर एक मुलगी आली असेल तर प्रकरणात समाविष्ट हा तिचा नवरा किंवा जो कोणी कौटुंबिक मेंबर असेल तो होतो समाविष्ट प्रकरणातील व्यक्ती. आणि त्याच्याबद्दल पण आम्ही माहिती घेतो आणि हा फॉर्म आम्ही भरून घेतो. आणि त्याच्यानंतर मग आम्ही जर मुलगी आली असेल किंवा जर स्त्री आली असेल तिची माहिती तिच्याकडनं घेतो की तिचा काय प्रॉब्लेम आहे, काय समस्या आहे, तिच्या लग्नाला किती वर्ष झाले, मुलं बाळ किती आहेत आणि कधीपासून ही समस्या सुरू झालेली आहे, हे सगळी डिटेलमध्ये माहिती आम्ही तिच्याकडनं घेतो. आणि एक्झॅक्टली मग आम्ही येतो की तिला प्रॉब्लेम काय आहे.
0: अच्छा.
1: म्हणजे मग आम्हाला एक समस्येचं स्वरूप पूर्ण क्लिअर आमच्या समोर उभं राहतं.
0: बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला त्यांचं समुपदेशन करायला सोपी जातं.
1: पूर्ण माहिती आम्ही त्यांच्याकडनं घेतो. पण एक गोष्ट म्हणजे गमतीची मला इथे सांगायला आवडेल की ती पूर्णच माहिती काही विश्वसनीय असते असं नाही. आणि म्हणून त्याच्याकरता काय करतो की जर मुलगी आली असेल किंवा स्त्री आली असेल तर आम्ही तिच्या पार्टनरला बोलवतो, फोन करून बोलवतो, आम्ही डेट देतो. कारण आम्हाला त्याची पण बाजू ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. कारण हिची तर बाजू आम्ही ऐकली आहे, नुसती ऐकली आहे, पण ती व्हेरीफाय करणं पण तितकंच गरजेचं असतं की खरंच दोष कोणाचा आहे आणि कशामुळे हे वाद होतात आहे एक्झॅक्टली हे समजायला आम्हाला दोन्ही बाजूंच्या कडनं ऐकणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून आम्ही त्या पार्टनरला पण बोलवतो. कधी कधी तर आम्ही मुंबईहून वगैरे पण दुसऱ्या गावावरनं पण लोकांना बोलवतात आणि लोक येतात. आजकाल खूप कोऑपरेट करतात कारण कुठेतरी मनातून सगळ्यांनाच इच्छा असते की हा वाद मिटावा.
0: खरंच आहे. कारण त्यात दोन कुटुंबाचं नुकसान
1: असतं. आणि नुसतं कुटुंबाचं नाही, जर हे वैवाहिक वाद असेल तर त्याच्यात लहान मुलं फार होळपडल्या जातात. कारण त्यांचं भावनिक विश्व इतकं कोमल असतं की ते सारखं आई वडिलांना भांडताना जेव्हा पाहतात तेव्हा ते अक्षरशः म्हणजे भावनिकरित्या खूप डिस्टर्ब होऊन जातात. आणि हे मी स्वतः पाहिलेलं आहे. म्हणून कपलपैकी दोघही जण इच्छुक असतातच की हा वाद मिटला पाहिजे. म्हणून ते येतात, कोऑपरेट करतात आम्हाला. दुसरा पार्टनर पण येतो.
0: अच्छा. सरिता ताई, लेट्स टॉक म्हणजे चला बोलूया या प्रोसिजरचा त्या पतीपत्नीला आणि त्या संपूर्ण कुटुंबाला कसा फायदा होतो. आता तुम्ही जसं पद्धत सांगितली आणि ते येतात हे पण सांगितलं की त्यांना वाटतं की आपला वाद हा कुठेतरी मिटावा.
1: बरोबर.
0: तर त्या दृष्टीने ते पण थोडे प्रयत्नशील असतातच. पण चला बोलूया हे कसं काम करतं, त्याचा कसा फायदा होतो त्यांना?
1: बिलकुल. ऍक्च्युली जेव्हा ते आम्हाला दोघ जण सांगतात तेव्हा ते सत्य खरं बाहेर येतं की कोणाचा खरंच याच्यामध्ये दोष आहे. आता मी एक साधं उदाहरण सांगते की एक मुलगी आहे, तिचा नवरा ड्रायव्हर आहे, तो 12 तास गाडी चालवतो. तर घरी आल्यावर तो अक्षरशः गळून गेलेला असतो. कारण की कधी एसी कधी एसी बंद, म्हणजे एकंदर वातावरण पाहिलं तर तो थकलेला असतो. पण तिचं म्हणणं असतं की आपलं आत्ताच लग्न झालंय तर आपण तुम्ही मला फिरायला नेलं पाहिजे, तुम्ही मला हॉटेलमध्ये नेलं पाहिजे.

0: पण तो इतका थकलेला असतो. मग त्यांनी जर म्हटलं की आपण नंतर जाऊ तर हिचा पारा चढतो, कारण ती मुळात तापट आहे. तर एवढ्या
1: अच्छा
0: साध्या साध्या गोष्टीवरनं इतके वाद होतात की इवन त्या मुलीचे वडील म्हणतात की नाही मॅडम आम्हाला घटस्फोटच हवाय.
1: अच्छा,
0: तर अशा वेळेस मग हे सगळं समजलं की हिची ही अपेक्षा आहे, तर आपण हिला थोडी इमॅच्युरिटीच याला कारणीभूत आहे. तर मग अशा वेळेस आम्ही दोघांचाही ऐकून घेतो, शांत राहतो. पण हे करत असताना समुपदेशकामधला फरक हा असतो की तो कोणालाही ब्लेम नाही करत की दोष तुझा आहे किंवा दोष तुझा आहे असं म्हटलं तर तिथेच सगळं संपून जाईल. म्हणून आम्ही दोष देत नाही, आम्ही पेशंटली ऐकतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्या इथे म्हणजे जे उदाहरण मी दिलंय तर त्या मुलीला सांगितलं जातं की अगं तो थकलेला असतो, तू थोडं समजून घे, तू थोडीशी पेशंट राहा. मग हे सगळं तर तुम्ही करणारच आहे आणि मग कुठेतरी कलाकलानी घेतलं दोघांनाही. आणि मग त्यालाही आम्ही समजावून सांगतो की अरे तिला इतकी इच्छा वाटते, दिवसभर घरचं काम करून ती कंटाळून जाते, तर तू तिला कधीतरी ने हवं तर थोडा वेळा करता नाही पण ने. तर अशा तऱ्हेने समजावून सांगितलं तर मग त्यांना स्वतःलाच कळतं की ही गोष्ट अगदीच मामूली होती पण याच्यावर आपण मात्र खूपच वाद करत होतो.
1: खरंच
0: आणि समुपदेशकामध्ये एक फरक हा असतो की त्याच्याजवळ एक तर तो एक्सपिरियन्स असतो आणि सायकोलॉजी त्याला ह्युमन नेचर काय आहे आणि कशामुळे काय होऊ कॉज अँड इफेक्ट काय आहे हे त्याला खूप चांगलं कळतं. एवढंच नव्हे तर त्याच्याजवळ वेगळे स्किल्स असतात, म्हणजे त्याच्याजवळ पेशन्स असतो, त्याच्याजवळ इन्साइट असते, म्हणजे तो कशामुळे वाद होतोय हे डायनॅमिक्स त्या कपलमधले काय आहेत हे त्याला कळतं. आणि मग तो त्या पद्धतीने, दुसरी गोष्ट म्हणजे तो कोणाच्याही बद्दल एकदम जजमेंट तयार करत नाही, जे की सहज होऊन जातं अरे ही तापट आहे म्हणजे हिच्याचमुळे सगळा प्रॉब्लेम आहे असं आम्ही करणार नाही. आम्ही हो आम्ही समजून घेऊ की ही तापट आहे पण आता हिचा तापटपणा घालवायला आपण काय करू शकतो हे आम्ही करू.
1: तर
0: हा फरक आहे समुपदेशकामध्ये.
1: म्हणजे जर असे कौटुंबिक वाद असतील किंवा असं जर आता कुठे वाटत असेल की हा वाद सुटणार नाही, समुपदेशक हा एक चांगला पर्याय असू शकतो, आहे ना? म्हणजे
0: अगदी, कारण की तो त्या पूर्ण परिस्थितीकडे वस्तुनिष्ठ दृष्टीने बघतो, तो कोणालाच ब्लेम करत नाही किंवा तो राईट ऑफ कोणालाच करत नाही की हा व्यक्ती असा आहे म्हणजे हा अगदी याच्याचमुळे सगळे असं नाही करत. तो नॉन जजमेंटलही असतो आणि पूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन समजून घेऊन मग तो दोघांनाही समजवतो, एकालाच नाही तर दोघांनाही समज. समुपदेशकाकडे जायचे फायदे खूप आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता हा अवेअरनेस फॉर्च्युनेटली खूप कपल्समध्ये वाढलाय आणि ते स्वतःहून समुपदेशकाकडे, अगदी यंग कपल्स पण येतात आणि ते सांगतात की मॅडम आमचा वाद खूपच वाढतोय आणि तो आम्ही ऍडजस्ट नाही करू शकत आहे तर आम्हाला तुमची मदत हवी आहे. आणि बरेचदा हे खूप सक्सेसफुल पण होतं.
1: अच्छा, तर सरिताताई आपण आपली ही मुलाखत अशीच सुरू ठेवूया, पण त्याआधी आपल्या या कार्यक्रमामध्ये एखादं छानसं तुमच्या आवडीचं गीत ऐकूया. कुठलं गाणं ऐकायला आवडेल
0: मला?

0: तर मैत्रिणींनो, या छानशा गीतानंतर वळूया आपल्या या मुलाखतीकडे. तर हितगुज या मालिकेमध्ये डॉक्टर सरिता मोडक यांची लेट्स टॉक याविषयी आपण मुलाखत ऐकत आहात. तर सरिताताई, तुमच्या अनेक वर्षांच्या कारकिर्दीत तुम्ही अनेक केसेस हाताळल्यात. तर अशा काही केसेस आहेत का की ज्या सक्सेसफुल आहेत, तर काय सांगणार तुम्ही?
1: मला सांगायला जरूर आवडेल. दुसऱ्या गावचे ते कपल होतं आणि त्या दोघांचं हे दुसरं लग्न होतं. आणि तो फूल विकणारा होता. त्याचं मनाचं मोठेपण हे होतं की त्यांनी त्या पहिल्या लग्नापासून झालेल्या मुलाला पण एक्सेप्ट केलेलं होतं. तर अगदी छोट्या छोट्या म्हणजे त्यांची जॉईंट फॅमिली होती आणि या मुलीला थोड्याशा गोष्टीने तिच्या सासूशी वाद होत असेल. आणि मग तो वाद झाला की हा नवरा घरी आला की मग संपूर्ण कथा त्याला सांगायची आणि मग त्याच्यामुळे घरातलं वातावरण तापायचं. नवराही चिळून जायचा. त्याला कळायचं नाही की मी बायकोची बाजू घेऊ की आईची बाजू घेऊ. पण त्याला दोन्ही प्रिय होत्या. मग आम्ही तिला हळूहळू समजावून सांगितलं की त्या काही झालं तरी घरातल्या मोठ्या आहे आणि इतके वर्ष त्यांनी हे कुटुंब बघितलेलं आहे आणि त्याचा सांभाळ केलेला आहे. तर तू पण थोडे दिवस त्यांच्या मनासारखं वाघ आणि तुला शेवटी सुख तुझंच आहे याच्यामध्ये. त्यांच्यापेक्षाही तुझा नवीन नवीन संसार आहे आणि मोठेपणा तुझ्या नवऱ्याचा आहे की त्यांनी तुझ्या मुलाला एक्सेप्ट केलेलं आहे. हे तुझं दुसरं लग्न आहे आणि तू थोडस त्यांचं ऐकशील, त्यांच्या मनासारखं घेशील तर तू त्यांची प्रिय होऊन जाशील असं तिला आम्ही 3 सेशन घेतले. आणि मग तिला हळूहळू खरंच पटलं की आपण असं केलं तर आपण त्यांचं मन जर जिंकलं तर आपले वाद त्यांच्याशी होणार नाही. नवऱ्याशी तिचे वाद होत नव्हते पण सासूची खूप वाद होते. कारण की त्या सासूची पद्धत होती एक पद्धतीने काम करायची आणि हिची पद्धत वेगळी. आणि त्यांची अपेक्षा होती की हिने माझ्या पद्धतीने करावं आणि हिला वाटत होतं की मी माझ्या पद्धतीने करावं. म्हणजे गोष्ट अगदी छोटीशीच होती पण त्याच्यातून कलह निर्माण होऊन मग ती गोष्ट नवऱ्यापर्यंत जाऊन आणि तो चिडून आणि मग शेवटी ते आमच्याकडे आले होते की नाही आम्हाला आता नाहीच राहायचं एकमेकांबरोबर. इथपर्यंत वेळ गेली होती पण 3 सेशनमध्ये समजावून सांगितलं आम्ही तिला आणि त्याच्यानंतर मग तिला ते सगळं खरंच पटलं. आणि आम्ही काय करतो की जेव्हा असं ते एकत्र पुन्हा राहायला लागले मग मुली लगेच आपल्या माहेरी जातात. पण त्याला आम्ही सांगितलं की तू आत्ताच्या आत्ताच हिला इथून घरी ने. आणि त्यांनी घरी नेलं आणि आम्ही मग रिव्ह्यूला बोलवतो 1 महिना झाल्यानंतर की त्यांचं कसं चालू आहे बा. हे पण आम्हाला बघायचं असतं. कारण की नुसतं आमच्या समोर सक्सेसफुल झालं असं नाही तर 1 महिन्यानंतर पण आम्ही त्यांना पुन्हा बोलवतो आणि त्यांच्याशी बोलतो की पुन्हा त्यांचं कसं चाललंय. जर काही समस्या अजून दुसरी असेल तर आम्ही त्याच्याही करता मग पुन्हा समुपदेशन करतो. असं करता करता त्यांच्या दोघांमध्ये पण मॅच्युरिटी वाढते आणि आपोआपच मग ऍडजस्टमेंट चांगली त्यांची इम्प्रूव्ह होते.
0: खरंच आहे सरिताताई. चला बोलूया या प्रोसिजरचा आपण वापर करूनही जर ते पती पत्नी एकत्र राहायला तयार नसतील किंवा त्यांच्यातले वाद जर मिटत नसतील तर पुढे काय प्रोसिजर आहे मग?
1: खूप छान प्रश्न विचारलाय तुम्ही. कारण बऱ्याच जणांना याच्याबद्दल माहिती सुद्धा नसेल. ऍक्च्युली बरेचदा असं होतं की जे पती पत्नी आमच्याकडे येतात किंवा कुटुंबातील लोक येतात त्यांचे वाद इतके चिघळून आणि इतक्या जास्त प्रमाणात वाढलेले असतात की त्यांना काही केल्या कॉम्प्रोमाइज करायचाच नसतो. म्हणजे 3 सेशन जरी तुम्ही समुपदेशन केलं समजवलं तरी ते अगदी ठाम असतात. अशी प्रोव्हिजन आहे की त्यांना सरकारी वकील अगदी कमी खर्चात किंवा फ्री मध्ये त्यांना सरकारी वकील मिळू शकतो. आणि ते काम जे वर्षोनुवर्ष चालेल ते न चालता कमी वेळात यांचा प्रॉब्लेम तो वकील सॉल्व्ह करून देऊ शकतो अशी प्रोव्हिजन केलेली आहे सरकारने.
0: अच्छा.
1: कारण की बरेच कुटुंब असे आहेत की ज्यांचा जो वकिलाकडे जाऊन फी द्यायला सुद्धा पैसा नसतो तर मग त्यांनी काय करायचं, नुसतं भांडत राहायचं का? तर सरकारने ही पण प्रोव्हिजन अतिशय उत्कृष्ट आहे ही.

0: केलेली आहे की त्या वकिला आम्हीच म्हणजे पाठवतो त्या वकिलाकडे, म्हणजे जो कोणी वकील असेल तर आम्ही डायरेक्ट करतो त्यांना की तुम्ही तिकडे जा आणि मदत मागा.
1: अच्छा, ही केस जी असते ही शेवटी डिवोर्सलाच जाते.
0: पण काही काही समस्या इतक्या थराला गेलेल्या असतात की तिथून मागे येणं अगदी
1: कठीण
0: अशक्य वाटत म्हणजे. आणि दोघही जण अगदी फर्म असतात की नाही मला नाहीच राहायचं. तुम्हाला आश्चर्य वाटेल ऐकून की मुली तर म्हणतात की मला खावटी पण नको पण मला घटस्फोट हवा.
1: अच्छा,
0: इथपर्यंत त्यांचा वाद गेलेले असतात. आणि तिथे तुम्ही कितीही त्यांना समजवलं तरी ते म्हणजे ठरवूनच आलेले असतात की आता मला राहायचं नाही. कारण की कधी कधी तुम्हाला माहिती असेल की डोमेस्टिक व्हायलेन्स खूप प्रमाण त्याचं वाढलेलं आहे, म्हणजे शिक्षित अशिक्षित सगळीचकडे त्याचं प्रमाण खूप आहे. तर जेव्हा डोमेस्टिक व्हायलेन्स आणि शिव्यागाळी किंवा अब्युज खूप जास्त प्रमाणात होतो तर तेव्हा मग त्या स्त्रीला तिथे राहणं किंवा जर किंवा तिला खूपच जास्त सिव्हिअर असा कुठला मानसिक आजार असेल तर अशा वेळेस तर घटस्फोटाशिवाय काही पर्याय उरत नाही. आम्हाला म्हणजे सांगितलंय की जबरदस्ती तुम्ही करू नका, कारण पुन्हा त्यांची भांडणं झाली पुन्हा व्हायलेंट झाला तर ते हानिकारकच आहे.
1: बरोबर. शेवटी काय सांगणार कुटुंबात राहणाऱ्या आणि नवीन लग्न होणाऱ्या आपल्या मैत्रिणींना जाता जाता?
0: हो, नवीन लग्न झालेल्या मुली की त्यांना थोडे दिवस तर लागतीलच ऍडजस्ट करायला. आणि दोन व्यक्ती अगदी भिन्न आहेत तर त्याच्यामुळे त्यांना त्याच्याशी अडॅप्ट करणं त्यालाही थोडा वेळ दिला पाहिजे. दुसरी गोष्ट की नवीन कुटुंबातल्या पद्धती असतात त्या वेगळ्या असतात, तुमच्या घरातल्या वेगळ्या असतात. आणि थोड्या अपेक्षा ज्या आहेत त्या अगदी रिअलिस्टिक ठेवल्या, पेशन्स ठेवला आणि थोडंसं सहनशक्ती ठेवली तर कदाचित हे वाद होणारच नाही किंवा होण्यापासून झाले तरी ते तुम्हाला लवकर सॉर्ट आउट करता येतील असं मला वाटतं. म्हणून त्यांनी थोडासा पेशन्स, टॉलरन्स आणि ऍडजस्ट करण्याची वृत्ती. आणि लग्न म्हटलं म्हणजे सॅक्रिफाईस तर हा आलाच, तो त्यांना कुठेतरी त्यांच्या घरी आईनीच त्यांना हे शिकवलं पाहिजे असं मला वाटतं. समुपदेशक हा स्किल्ड व्यक्ती आहे, तो स्पेशली क्वालिफाईड आहे या गोष्टी करता आणि तो सर्व गोष्टी समजून पेशंटली आणि नॉन जजमेंटल राहून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच्यामुळे समुपदेशकाकडे जाणं किंवाही फायद्याचंच राहील.
1: खरंच आहे. आणि घरातल्या लोकांशी बोलून सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करणं.
0: आणि एक गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते की सगळ्यात महत्वाचं म्हणजे कम्युनिकेशन स्किल. कारण सगळे जे संबंध आहेत ते बनतात किंवा बिघडतात तुमच्या कम्युनिकेशन पॅटर्नने. तर मी इथे मुद्दामून आर्जवून सांगेल की तुम्ही आपलं कम्युनिकेशन स्किल डेव्हलप केला. कारण की एखाद्या माणसाला जिंकायचं असेल तर ते तुम्ही तुमच्या कम्युनिकेशन स्किलने जिंकू शकता. किंवा त्याच्यात जर काही गडबड असेल तर तुमचे संबंध परमनंटली डॅमेज होऊ शकतात. म्हणून कम्युनिकेशन करताना कुठली आपण भाषा वापरतो, कुठले शब्द वापरतो, तीच गोष्ट आपण कुठल्या टोन मध्ये सांगतो या सगळ्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. तर याने आपले संबंध जास्त चांगले आणि हेल्दी, आपल्याला हेल्दीच हवे असतात तर ते हेल्दी होऊ शकतात. अशा पद्धतीने त्याला सांगितलं तर मला वाटतं बरेच वाद आपण टाळू शकतो.
1: खरंच. आणि एक आनंदी कुटुंब तयार होऊ शकतं.
0: आणि हो, एक आनंदी कुटुंब हा देशाचा आधारच आहे हे आपण सगळेच जण, एका समुदायाचा किंवा एका सोसायटीचा आधार आहे, पूर्ण संपूर्ण देशाचाच आधार आहे हे आपण सगळे जाणतोच.
1: खरंच खूप छान. तर डॉक्टर सरिता मोडक आपण इथे आलात आणि हितगुज या मालिकेमध्ये तुम्ही लेट्स टॉक या विषयावर, चला बोलूया या विषयावर खूप छान माहिती आपल्या मैत्रिणींना दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद.

हितगुज या मालिकेअंतर्गत लेट्स टॉक चला बोलूया याविषयी डॉक्टर सरिता मोडक यांची मंजुषा वंजारी यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. आणि मैत्रिणींनो, आता वनिता मंडळ कार्यक्रमात घेऊया या सुरेल गीताचा आनंद.

मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटातील अभिजीत सावंत आणि बेला शेंडे यांच्या आवाजातील हे गीत आत्ताच आपण ऐकलं. मैत्रिणींनो, आता वनिता मंडळ कार्यक्रमात परत वळूया आपल्या दुसऱ्या मालिकेकडे. मैत्रिणींनो, आपलं आयुष्य म्हणजे अनेक कडूगोड आठवणींचा अमूल्य ठेवाच असतो. काही आठवणी या मनाला खूप हळव्या करणाऱ्या असतात, काही खूप आनंद देऊन जातात, तर काही आठवणी या सतत आपल्याला जीवन जगण्याची प्रेरणा देत राहतात. अशा सुखदुःखांनी भरलेल्या आठवणींचा मौल्यवान खजिना म्हणजे आमची मालिका तिच्या शब्दातून. चला तर आज काही स्त्रियांच्या आत्मचरित्राविषयीच्या आठवणी आपण जाणून घेणार आहोत सुरुची डबीर यांच्याकडून. चला तर ऐकूया.

नमस्कार. आज आपण आत्मचरित्रातून आत्मबोध हा विषय घेणार आहे. म्हणजे आत्मचरित्रातून आपण काय शिकावे बरे. आपण किती पुस्तकं वाचतो ना, पण त्यातून आपण काय घ्यायचं हे कधी कधी आपल्याला समजत नाही. पण मजा मात्र येते वाचताना. आणि आत्मचरित्र तर खूप काही शिकवून जातात. आत्मचरित्र म्हणजे काय तर आयुष्याच्या वाटेवरून चालताना अनुभवलेल्या सुखदुःखांचा, यश अपयशांचा हा संघर्ष व्यक्तीने स्वतः केलेला आहे त्याचा हा आत्मीय वृत्तांत असतो. त्यातून केवळ एका व्यक्तीचे जीवन नव्हे तर त्या काळातील समाज, संस्कृती, नातेसंबंध याचंही दर्शन आपल्याला घडत असतं बरं. मग या आत्मचरित्रातून आपण काय शिकावं, कारण ते घडलेलं आहे, कुणाचं आयुष्य आहे ते, हेच मी आपल्याला इथे सांगणार आहे. मराठी स्त्री आत्मचरित्र लेखनाची परंपरा आहे ना, ती रमाबाई रानडे यांच्या आमच्या आयुष्यातील काही आठवणी या आत्मचरित्रापासून सुरू होते. या ग्रंथाने स्त्रीच्या अनुभव विश्वाला प्रथमच शब्दबद्ध करून मराठी साहित्यात एक नवा अध्याय सुरू केला आहे. स्त्रीला जेव्हा स्वतःच्या हक्कांची जाणीव झाली, अनुभवांनी ती समृद्ध होत गेली आणि एक दिवस तिच्या मनाला शब्द सापडतात. तिचा आवाज अनेकदा चार भिंतींमध्ये दडपलाच गेला, पण आत्मसन्मान जागृत झाल्यावर, लेखणी हातात आल्यावर तो आवाज काळाच्या कराल भिंतींनाही भेदून पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचला आहे. तिच्या जीवनाचा संघर्ष याचे प्रतिबिंब आत्मचरित्रातून उमटते. अशाच काही गाजलेल्या, हृदयाला स्पर्शून जाणाऱ्या आत्मचरित्रांचा आज आपण बोध करून घेणार आहोत. साधनाताई आमटे यांचे समिधा हे आत्मचरित्र अत्यंत दुर्मिळ समाजसेवी दाम्पत्याचा अप्रतिम सुंदर पण अडचणींवर मात करत होणारा प्रवास आहे.

0: साधनाताई आणि बाबा आमटे यांनी खूप दारिद्र्याचे चटके सोसलेत हो। कोणापुढे हात पसरायचा नाही अशी वृत्ती असल्यामुळे मिळेल त्यात समाधान मानायचे असे त्यांनी दिवस काढले। समाजसेवेचे व्रत स्वीकारताना त्यांनी स्वतःच्या सुखसोयींचा विचार कधी केलाच नाही। त्यांच्या मुलांबद्दल आपण ऐकू ना तेव्हा आपलं मन फार हळवं होतं हो। मुलांचे हाल बघून अनेकदा त्यांचे मन, साधनाताईंचे मन व्याकुळ होत असे। त्या म्हणायच्या की साधा बिस्किटचा पुडा सुद्धाही आम्ही त्यांना घेऊन देऊ शकत नव्हतो। साधनाताईंनी सांगितलेला ह्याच आत्मचरित्रातील एक विशेष असा प्रसंग आहे, हृदयस्पर्शी आहे। बाबांनी उपचार केलेला पहिला कुष्ठरुग्ण म्हणजे शंकर ठाकरे हे आपल्या पत्नीसह त्यांच्या शेजारी राहत होते। एकदा त्यांच्या पत्नीने केलेला तुरीच्या डाळीचा पदार्थ मुलांनी कधी पाहिलाच नव्हता, कारण मुगाच्या डाळीशिवाय कुठली डाळ असते हेच त्यांना माहिती नव्हतं। आणि त्यांनी तो पदार्थ पाहिला आणि अख्खा संपवून टाकला। साधनाताईंना त्यांना रागवणी जमलेच नाही, कारण काय रागवणार नाही या बालगोपालांना, लहान वय ते, आपणच तर त्यांना पुरेसं देऊ शकत नाही, ही भावना त्यांच्या मनात आली। साधनाताईंच्या आत्मचरित्रातून एक महत्वाचा जीवनमूल्याचा संदेश मिळतो, म्हणजे असं की आपण स्वतः पुरतो, मी माझं कुटुंब असं न राहता वसुधैव कुटुंबकम या भारतीय संस्कृतीच्या उदात्त तत्वाप्रमाणे जगायला हवं हे त्या शिकवतात बरं। रमाबाई रानडे आणि साधनाताई आमटे या दोघींच्याही आत्मचरित्रातून पतीविषयीचा आदर प्रेम, त्यांच्या कार्यातून मिळालेली प्रेरणा अगदी प्रखर्षाने जाणवते। आहे काय आत्मचरित्र? आत्मचरित्र म्हणजे स्वतःचा आलेला अनुभव शब्दबद्ध करणं आहे, कारण नंतरच्या काळामध्ये स्त्रीला होणारा त्रास, यातना याचे प्रतिबिंब उमटायला लागले। त्याला कारणही असे होते की पूर्वी होणारा त्रास स्त्रिया कधी बोलून दाखवत नसत, त्यांना तो सहनच करायचा हेच शिकल्या होत्या। पण आत्मभान आल्यावर, स्वतःच्या हक्काची जाणीव झाल्यावर मात्र त्या बोलायला लागल्या। रमाबाई रानडेंच्या जीवनामध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे स्थान पतीचे नव्हते केवळ, ते मार्गदर्शक, शिक्षक, गुरु होते। किती लहान होत्या ना रमाबाई जेव्हा त्यांचं लग्न झालं।
1: अटुष्य पानबाई अटुष्य, गोटतोडे घालून आपण नटुष्य। अटुष्य पानबाई अटुष्य, गोटतोडे घालून आपण नटुष्य।
0: अगदी चिमुरडी पोर, पण त्यांचं जीवन घडवलं ते त्यांच्या पतीने। त्यांना शिक्षण दिलं, घरातला विरोध पत्करून, सगळ्या स्त्रियांचा विरोध होता तिने शिकू नये म्हणून, काय काय त्यांनी आत्मचरित्रात लिहिलंय ना, आपण अतिशय भावविभोर होतो। साधनाताईंबद्दलही आपल्याला तेच दिसतं ना, पती पत्नींमध्ये कसा आदर असावा हेही तर शिकायला हवं ना आपण, कसा विश्वास असावा, कसं समर्पण असावं बरं, याचं सुंदर दर्शन आपल्याला या दोघींच्याही आत्मचरित्रातून मिळतं आणि मन अगदी सुखावून जातं। हे आत्मचरित्र केवळ भूतकाळाचे दर्शन नाही आहे, तर वाचकाला स्वतःच्या जीवनाकडे पाहण्याची नवीन दृष्टी देतात। आपले जीवन फक्त स्वतः पुरते न राहता विश्वाचे व्हा। आणखीन एक आत्मचरित्र खूप महत्वाचं, सिंधुताई सपकाळ यांना मात्र पतीचा प्रचंड त्रास झाला, समाजाचा त्रास झाला। सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनाकडे पाहिलं तर आपण अतिशय भावविभोर होतो, चटके बसतात हो मनाला। पण ह्या स्त्रीनं आपल्या लेकीला घेऊन स्मशानात वास्तव्य करावं, तिथल्या मिळालेल्या अन्नावर उदरनिर्वाह करावा, आणि अशी स्त्री समाजाला हातात मशाल घेऊन मार्गदर्शन करते, इतकं सुंदर वाक्य आहे ना त्यांचं, मी जे भोगले हे दुसऱ्या कोणालाही भोगावे लागू नये, हा विचार किती उदात्त आहे ना। आणि म्हणूनच त्यांच्या जीवनाचा प्रवास केवळ एका स्त्रीच्या संघर्षाची कथा राहत नाही बरं, तर हजारो अनाथ वंचित मुलांसाठी आशेचा दीप बनले आहेत।

स्त्रियांची आत्मचरित्र ही जीवनकथा नाही बरं केवळ, त्यांची जिद्द आणि जीवन मूल्य जपासत संवेदनशीलता सजग जबाबदारी मानत जबाबदारीचा स्वीकार करत माणूस बनवण्याचा हा प्रवास आहे. आणखीन एक आत्मचरित्र, ते म्हणजे रजनी ते रजिया. या आत्मचरित्रात रजिया यांचा संघर्षमय जीवनाचा प्रवास अक्षरशः थक्क करून सोडणारा आहे. वाचनावर बंधने असतानाही त्यांनी चोरून पुस्तके वाचली, पतीने मासिकांचे अंक फाडले. त्या म्हणतात, अहो पण विचार फाडून टाकता येत नाही ना. एका वाक्यात त्यांची जिद्द स्वाभिमान वैचारिक निष्ठा समावलेली आहे. त्या म्हणाल्या, मी माझा संसार पूर्ण करीन, मी ठरवलं आहे ना, मी निर्णय घेतला आहे ना, तो चूक असो का बरोबर, तो माझा आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यामध्ये अडगाव हे गाव आहे. गावाच्या नावामागील आख्यायिका सांगताना त्यांनी समाजातील लिंगभेदावरही बोट ठेवलंय आणि म्हणतात, इथे मुली अडते, मुलींचा संसार अडतो या गावातल्या, म्हणून अडगाव आहे. मग त्या म्हणतात की पुरुषांचा नाही अडत का, मुलांचा अडत नाही. आणि तेव्हा त्यांनी अन्यायाविरुद्ध किंवा ह्या विचाराविरुद्ध की मुलींना असं समजावं की त्यांचा संसार अडतो हे त्यांना कधी पटलं नाही आणि ते त्यांनी त्याचा विरोध तेव्हाही केला होता लहान वयातच. गरिबी हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. आई वडील शिंपी काम करायचे, एका पायाने अधोती बरं आई, तरी सुद्धा मशीन चालवत होती. लहानगी रजनी तिला कामात मदत करत होती. तिचं लहानपण अगदी प्रचंड हालपेष्टात गेलंय, पण प्रेम खूप होतो. प्रेम असलं ना की माणूस सगळं सहन करतो. लग्न झाल्यावर मात्र ते तिला कधीच मिळालं नाही. तरुण वयात एका तरुणाच्या प्रेमात पडते. 10वी नंतर डीएड करून तिने शिक्षिकेची नोकरीही स्वीकारली होती बरं. आता आपल्या आईला सुखाचे दिवस दाखवावे अशी स्वप्न पण रंगवली असतील. जेव्हा मागे वळून ती बघते ना, तेव्हा तिला आपल्या या निर्णयाची अतिशय खंत वाटते. ज्या आईने निस्सीम प्रेम दिले, तिचा विश्वास तोडून आपण असे का वागलो, हा प्रश्न तिला छळत होता सतत. आणि आपण ह्यातून काहीतरी शिकायला हवं की नाही, हा आत्मपरीक्षणाचा प्रामाणिकपणाचा भाग या आत्मचरित्रात मला खूप भावला. खूप धडे मिळतात हो वाचकाला या आत्मचरित्रातून. जीवनामधील कोणतेही निर्णय केवळ भावनेच्या भरात न घेता विचारपूर्वक घ्यावा. आपल्यावर प्रेम करणाऱ्या आणि आपले हित चिंतणाऱ्या माणसांचा विश्वास जपावा. क्षणिक आकर्षण किंवा घाईघाईने घेतलेले निर्णय कधी संपूर्ण आयुष्य बदलू शकतात. रजिया यांच्या व्यक्तिमत्वातील सर्वात प्रेरणादायी पैलू म्हणजे संकटासमोर त्यांनी कधीच हार मानली नाही, कधीच नाही. आणि त्यांनी अतिशय हालअपेष्टा सहन केल्या, पण समाजासाठी काही केलं. मला ह्या आत्मचरित्रातून हे फार आवडतं. ह्या सगळ्याच स्त्रिया ज्या आहे ना, त्या स्वतःचे प्रश्न सोडवत नाही बसल्या, त्या सोडवता सोडवता इतरांना मदत करत गेल्या. ही खरी वसुदैव कुटुंबकाची बाब आहे. जेलमधल्या स्त्रियांचे प्रश्न सोडवले, पुरुषांचे प्रश्न सोडवले, किन्नर समाजासाठी किती वर्ष त्यांनी काम केलं. विचार करा, ज्या घरामध्ये बाहेर निघण्याची मुभा नव्हती, त्या घरात या स्त्रीनं हे सगळं केलं आहे. स्त्रीने निर्णय कसा घ्यावा, आत्मभान कसे राखावे, प्रेमाचा झरा आटू न देता, हे खूप महत्वाचं आहे. हा स्त्री म्हणजे प्रेमाने परिपूर्ण मन ईश्वराने दिलंय. आपल्याला जर नाही पटलंय तर आपल्याला निर्णय घेतला आला पाहिजे की ठीक आहे, आता मी नाही राहू शकत इथे. आणि आपला जरा नाही आटू द्यायचा हा प्रेमाचा, तो जपणं हे फार आजच्या काळात महत्वाचं झालंय. हे शिकावं आपण, हीच आत्मचरित्रांची शिकवण आहे असं मला वाटतं.

तिच्या शब्दातून या मालिके अंतर्गत सुरुची डबीर यांचं मनोगत आत्ताच आपण ऐकलात. विषय होता आत्मचरित्रातून आत्मबोध. चला तर मैत्रिणींनो, आता घेऊया या सुरेल गीताचा आनंद.

महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातील अजय गोगावले आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरातील हे सुमधुर गीत मैत्रिणींनो आत्ताच आपण ऐकलं. आणि या गीताबरोबरच मैत्रिणींनो आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ इथं संपत आली आहे. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्राची निर्मिती होती. आता मी तुमची मैत्रीण कविता कोहळेला इथेच अनुमती द्या. परत भेटूया पुढल्या वनिता मंडळ कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला. FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे.

0: आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, 1 वाजतोय, वेळ झाली आहे आमच्या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठीतून बातमीपत्राची.
1: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. नागपूर इथलं डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ मध्य भारतातील एक प्रमुख विमानतळ म्हणून उदयास येईल. तसंच या विमानतळामुळे कृषी निर्यात सक्षम होईल, उद्योग क्षेत्रांना चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. या विमानतळाचं GMR या खासगी कंपनीला आज हस्तांतरण करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री के राम मोहन नायडू या सोहळ्याला उपस्थित होते. या आधुनिक विमानतळाच्या माध्यमातून कार्गो प्रकल्प देखील साकार होईल असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. राज्यात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दलाची स्थापना करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली. गडचिरोली जिल्ह्यात नायब तहसीलदारावर झालेल्या हल्ल्यासंदर्भातल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. राज्यात गेल्या 5 वर्षात दस्त नोंदवण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चिती करण्यात आलेल्या सर्व प्रकरणांची तपासणी महालेखापरीक्षकांमार्फत करण्याची घोषणाही महसूल मंत्र्यांनी केली. दस्त नोंदणी करण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चित करण्याचे अधिकार असणाऱ्यांनी मुद्रांक शुल्क निश्चित करताना संबंधित कायद्याचं उल्लंघन करून ते मनमानी पद्धतीने कमी जास्त केल्याच्या तक्रारी आहेत, यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे असं बावनकुळे म्हणाले. कोकणातल्या आंबा आणि काजू शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी NDRF निकषांच्या पलीकडे जाऊन मदत देण्याची सरकारची तयारी आहे अशी माहिती मंत्री नितेश राणे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. कोकणात अवकाळी पावसामुळे 22,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं असून या शेतकऱ्यांना 8 ते 10 दिवसात NDRF निकषानुसार 209 कोटी रुपयांची मदत देऊ अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. 95,000+ शेतकऱ्यांना याचा लाभ होईल, पण ही मुदत पुंजी असल्याचा आक्षेप आमदार निलेश राणे यांनी घेतला. कोकणातल्या सुमारे 72,000 शेतकऱ्यांना पीक विम्याचे 217 कोटी रुपये

येत्या 15 दिवसात दिले जातील असं आश्वासन देखील कृषीमंत्र्यांनी दिलं. माल वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांचे परवाने रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. अवैध वाहतुकीवर नियमन आणण्यासाठी सरकार काम करत आहे असं ते म्हणाले. अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची वारंवारिता वाढवण्यात येईल असं सरनाईक यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीच्या काळात लोकशाही मूल्यांचं रक्षण करणाऱ्यांना आज अभिवादन केलं. आणीबाणी हा भारतीय इतिहासातील काळाकुट्ट अध्याय असून तो संविधानावर थेट आघात होता असं त्यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांच्या रक्षणासाठी भारत कटिबद्ध असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही लोकशाहीसाठी लढणाऱ्या सर्व लोकशाही सैनिकांना अभिवादन केलं आहे. 25 जून 1975 हा भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस असल्याचं ते म्हणाले. हा काळा अध्याय देशाच्या स्मरणात कायम ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून पाळला जात असल्याचं शहा यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडे प्राप्त झालेल्या देणग्यांच्या व्यवस्थापनाची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याच्या मागणीवरील जनहित याचिकेच्या तातडीच्या सुनावणीस सर्वोच्च न्यायालयानं

0: जात असल्याचं शहा यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडे प्राप्त झालेल्या देणग्यांच्या व्यवस्थापनाची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याच्या मागणीवरील जनहित याचिकेच्या तातडीच्या सुनावणीस सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. याचिका नियमानुसार लवकरच सूचीबद्ध केली जाईल असं न्यायालयानं स्पष्ट केलं. याचिकेत राम मंदिरातील देणग्या आणि अर्पण केलेल्या वस्तूंशी संबंधित CCTV फुटेज, डिजिटल व्यवहारांची नोंद आणि अन्य पुरावे जतन करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसंच देणग्यांचं फॉरेन्सिक ऑडिट आणि निधी व्यवस्थापनात अधिक पारदर्शकतेची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान उत्तर प्रदेश सरकारनं नेमलेल्या विशेष तपास पथकानं प्राथमिक अहवाल सादर केला असून कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सविस्तर चौकशी सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर इथं 28 जून रोजी राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. महापौर समीर राजूरकर यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. महानगरपालिकेच्या हद्दीतील 34 आरोग्य केंद्र, महानगरपालिकेची 5 रुग्णालयं, शहरातील 40 आरोग्य केंद्रात ही मोहीम राबवण्यात येणार आहे. 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना पोलिओची लस देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त पालकांनी या अभियानाचा लाभ घ्यावा असं आवाहन महापौरांनी केलं आहे. राज्यातील अनेक भागात आज सकाळपासून पाऊस सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यात संततधार सुरू असून सकाळपर्यंत रत्नागिरी इथं 43 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मराठवाड्यातही बहुतांश जिल्ह्यात आज पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी महायुतीच्या पॅनलमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पक्षीय राजकारणाशी संबंधित नसून सहकार क्षेत्रातील विकासासाठी नितील पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी घेतल्याचं दानवे यांनी सांगितलं. जिल्हा बँकेच्या 12 जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीत थेट लढत होणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.
1: प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचं 1:05 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत चित्रपट गाण्यांचा कार्यक्रम गीत बहार.

हा खेळ सावल यांचा या सिनेमातलं सुधीर मोघे यांचं हे गाणं होतं, आशा भोसले, अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांनी गायलेलं.

अरे संसार संसार या सिनेमातलं अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं जगदीश खेपूडकरांचं गीत होतं, संगीतकार अनिल अरुण.

0: अनुराधा पौडवाल आणि विनय कुमार याने गायलेलं बन्या बापू या सिनेमातलं मुरलीधर गोडी यांचं गीत होतं. संगीतकार ऋषिराज. गीत बाहेर कार्यक्रम आपण ऐकत होतात. थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र संभाजीनगरहून.
1: आकाशवाणी मुंबई. रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतात विमानतळ परिसरात शहर वसवण्याची संकल्पना सर्वप्रथम नागपूर शहरात विकसित होईल असा केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांना विश्वास. महाराष्ट्रात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. डिजिटल अटक प्रकरणी सीबीआयचे 16 राज्यांमधल्या 80 जास्त ठिकाणांवर छापे. व्हेनेझुएलामध्ये शक्तिशाली भूकंपाचे धक्के, 32 जणांचा मृत्यू, 700 जखमी. आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची सर्व गटांमध्ये आगेकूच. भारतात विमानतळ परिसरात शहर वसवण्याची संकल्पना सर्वप्रथम नागपूर शहरात विकसित होईल असं केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू म्हणाले. नागपूर विमान वाहतूक क्षेत्राच्या माध्यमातून विदर्भातील औद्योगिक क्षेत्रासह कृषी क्षेत्रातली निर्यात वाढवण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूरच्या जीएमआर या कंपनीकडे हस्तांतरित करण्याचा कार्यक्रम झाला त्यावेळी ते बोलत होते. विदर्भात 7.5 लाख कोटी रुपयांची व्यावसायिक गुंतवणूक होत असून त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या तर विदर्भाचा विकास वेगाने होईल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केलं. हे आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर विदर्भासह मध्य भारताच्या आर्थिक विकासाचं इंजिन बनेल असा विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. हब अँड स्पोक मॉडेलवर आधारित देशातल्या पहिल्या विमानसेवेचं उद्घाटन नागरी विमान वाहतूक मंत्री के राममोहन नायडू यांनी आज उत्तर प्रदेशात वाराणसी इथल्या लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावरून केलं. या विमानसेवेमुळे आता वाराणसीहून दिल्लीमार्गे थेट जगभरात कुठेही जाता येणार आहे. या हब अँड स्पोक मॉडेलमुळे विमान प्रवासात मोठा बदल घडून येणार असल्याचं राममोहन नायडू यावेळी म्हणाले. हब अँड स्पोक प्रकारात देशातल्या एका छोट्या भागातल्या विमानतळावरून जगभरातल्या कोणत्याही मोठ्या शहरातल्या विमानतळाकडे थेट प्रवास करता येतो. या मॉडेलची अंमलबजावणी भारतात केल्यामुळे नागरिकांना आपल्या प्रदेशातूनच आंतरराष्ट्रीय प्रवासाला जाता येईल असं नायडू यांनी सांगितलं. महाराष्ट्रात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. गडचिरोली जिल्ह्यात नायब तहसीलदारावर झालेल्या हल्ल्यासंदर्भातल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. राज्यात गेल्या 5 वर्षात दस्त नोंदवण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चिती करण्यात आलेल्या सर्व प्रकरणांची तपासणी महालेखा परीक्षकांमार्फत करण्याची घोषणाही महसूल मंत्र्यांनी केली. दस्त नोंदणी करण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चित करण्याचे अधिकार असणाऱ्यांनी मुद्रांक शुल्क निश्चित करताना संबंधित कायद्याचं उल्लंघन करून ते मनमानी पद्धती

ने कमी जास्त केल्याच्या तक्रारी आहेत, यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे असं बावनकुळे म्हणाले. कोकणातले आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी एनडीआरएफच्या निकषांच्या पलीकडे जाऊन मदत देण्याची सरकारची तयारी असल्याचं मंत्री नितेश राणे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. तर कोकणात अवकाळी पावसानं 22,500 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं असून या शेतकऱ्यांना 8-10 दिवसात एनडीआरएफच्या निकषानुसार 209 कोटी रुपयांची मदत देऊ अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. कोकणातल्या सुमारे 72,000 शेतकऱ्यांना पीक विम्याचे 217 कोटी रुपये येत्या 15 दिवसात दिले जातील असं आश्वासन देखील कृषीमंत्र्यांनी दिलं. ही मदत तुटपुंजी असल्याचा आक्षेप आमदार निलेश राणे यांनी घेतला. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमधून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांचे परवाने रद्द करायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. रस्ते अपघात टाळण्यासाठी एक सर्वसमावेशक सुरक्षाविषयक आराखडा तयार करायचं काम परिवहन विभागानं हाती घेतलं असून अपघात प्रवण ठिकाणी काय उपाययोजना करता येतील याचा आढावा घेतला जात आहे. लवकरात लवकर तो पूर्ण करून केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीनं त्याची अंमलबजावणी केली जाईल असं आश्वासन त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिलं. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून 3 दिवस ब्रिटनच्या दौऱ्यावर जात आहेत. भारत आणि ब्रिटनमध्ये होत असलेल्या आर्थिक आणि व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर हा दौरा होत आहे. या भेटीदरम्यान गोयल युकेचे वाणिज्य आणि व्यापार मंत्री पीटर कोईल यांच्याशी उच्चस्तरीय द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. व्यापार कराराच्या अंमलबजावणीच्या तयारीवर या चर्चेत भर असेल. आज संविधान हत्या दिवस पाळला जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीचा विरोध करणाऱ्या मान्यवरांना वंदन केलं आहे. आणीबाणीच्या काळात भारतीय नागरिकांचं धैर्य दिसून आलं. आजही भारत न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांशी बांधील असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. 1975 आजच्या दिवशी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्या घटनेचं स्मरण म्हणून आजचा दिवस पाळला जात आहे. आणीबाणीच्या काळात देशासाठी प्राण गमावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसंच संविधानाचं आणि लोकशाहीचं मूल्य नागरिकांना समजावं यासाठी आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. डिजिटल अटक या सायबर गुन्हे प्रकाराच्या 200 अधिक प्रकरणात तपास करताना सीबीआय अर्थात केंद्रीय गुप्तचर संस्थेनं महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि दिल्लीसह 16 राज्यांमधल्या 80 जास्त ठिकाणांवर छापे टाकले. तसंच चेन्नई आणि कोलकाता इथून 2 जणांना अटक केली आहे. देशभरात डिजिटल अटक घोटाळ्याच्या 200 जास्त प्रकरणांमध्ये सहभाग असलेल्या गुन्हेगारी जाळ्याविरुद्ध ऑपरेशन चक्र 6 अंतर्गत सीबीआय तपास करत आहे. अटक करण्यात आलेले आरोपी शेल कंपन्या स्थापन करून बनावट बँक खाती तयार करत होते. सायबर अटकेतून मिळालेली रक्कम या खात्यांमध्ये वळवण्यात येत होती. अशा प्रकारचे सायबर गुन्हे करणाऱ्या जाळ्याला मोडून काढणं हा ऑपरेशन चक्रचा उद्देश असल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे. अयोध्येच्या श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला मिळालेल्या देणग्यांचा अपहार झाल्याचा आरोप करणाऱ्या आणि या प्रकरणी चौकशीचे आदेश द्यावे अशी मागणी करणाऱ्या याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. मात्र येत्या सोमवारी क्रमानुसार याचिका सादर करावी असं न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी यांनी सांगितलं. न्यासाला मिळालेल्या देणग्यांसंदर्भात सीसीटीव्ही फुटेज, डिजिटल पेमेंटच्या नोंदी आणि इतर सर्व प्रकारचे पुरावे जतन करावे अशी मागणी याचिकाकर्ते वकील नरेंद्र कुमार गोस्वामी यांनी केली आहे. धार्मिक बाबींशी काही देणं घेणं नसून केवळ प्रशासकीय कारभाराबाबत आपली मागणी असल्याचं याचिकेत स्पष्ट केलं आहे. दरम्यान या प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारने नेमलेल्या 3-सदस्यीय विशेष तपास पथकानं अलीकडेच प्राथमिक अहवाल राज्य सरकारला सादर केला असून सविस्तर तपास सुरू आहे. व्हेनेझुएलामध्ये याराकुई राज्यातल्या युमारे शहरात आज सकाळी भूकंपाचा मोठा धक्का बसला. याची तीव्रता 7.5 रिक्टर स्केल होती. तसंच सॅन फेलिप इथंही 7.2 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवल्याचं US जिओलॉजिकल सर्व्हेनं म्हटलं आहे. या भूकंपात कॅराकास आणि परिसरात अनेक इमारती कोसळून किमान 32 जणांचा मृत्यू झाला तर 700+ जण जखमी झाले. भूकंपग्रस्त भागात मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. व्हेनेझुएलाच्या अध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्स यांनी राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी

0: या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. संकटाच्या या काळात भारत व्हेनेझुएलाच्या पाठीशी असल्याचं दोन्ही नेत्यांनी सांत्वनपर संदेशात म्हटलं आहे. जपानच्या उत्तरेकडील भागातही आज सकाळी 6.9 रिक्टर तीव्रतेचा भूकंप झाला. टोकियोमध्येही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले, मात्र सुनामीचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही आणि यात कोणतीही जीवितहानी नसल्याचं वृत्त आहे. दरम्यान या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जपानच्या प्रधानमंत्री कार्यालयाने विशेष कृती दलाची स्थापना केली आहे. अमेरिकेत फुलरटन इथं सुरू असलेल्या अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताने सर्व गटांमध्ये मोठी आघाडी घेतली आहे. जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेतली रौप्यपदक विजेती भारताची तन्वी शर्मा हिने महिला एकेरी गटात जर्मनीच्या युवोन ली हिचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. भारताच्या रक्षिता श्री हिनेही चेक प्रजासत्ताकाच्या टेरेझा स्वाबिकोवा हिचा पराभव करत पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. जागतिक स्तरावर 5वा मानांकित भारताच्या किदंबी श्रीकांतने पुरुष एकेरी गटात भारताच्या डी सानितचा पराभव केला, तर रौनक चौहान याने कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेतील माजी रौप्यपदक विजेता भारताचाच एस शंकर मुथुस्वामी याचा पराभव केला आहे. मिश्र दुहेरी गटात भारताच्या ध्रुव रावत आणि के मनीषा या जोडीने इंडोनेशियाच्या जोडीचा पराभव केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतात विमानतळ परिसरात शहर वसवण्याची संकल्पना सर्वप्रथम नागपूर शहरात विकसित होईल असा केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांना विश्वास. महाराष्ट्रात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. डिजिटल अटक प्रकरणी सीबीआयचे 16 राज्यांमधल्या 80 जास्त ठिकाणांवर छापे. व्हेनेझुएलामध्ये शक्तिशाली भूकंपाचे धक्के, 32 जणांचा मृत्यू, 700 जखमी. आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची सर्व गटांमध्ये आगेकूच. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 1:40 झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: विधान परिषदेच्या धाराशिव लातूर बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे बसवराज पाटील विजयी. जागतिक योग दिनानिमित्त लातूरमध्ये विविध उपक्रम आणि जिल्ह्यात मान्सूनचं आगमन, जळकोट तालुक्यात मुसळधार पाऊस.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर शशिकांत पाटील यांनी पाठवलेली ही माहिती.
3: विधान परिषदेच्या धाराशिव लातूर बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील हे विजयी झाले. त्यांनी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख यांचा पराभव केला. या निवडणुकीसाठी लातूर जिल्ह्यातल्या 367 पैकी 362 जणांनी मतदान केलं. जिल्ह्यात 98% अधिक मतदानाची नोंद झाली. नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे लातूरपर्यंत पोहोचल्यानं राज्यभरात चर्चा झाली. यात काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी लातूरच्या शैक्षणिक प्रतिमेचं संरक्षण करण्याची गरज व्यक्त केली आहे. एका चुकीमुळे संपूर्ण लातूर पॅटर्न बदनाम होऊ नये असं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणीही त्यांनी केली. लातूर शहरात औद्योगिक वसाहतीतल्या ट्यूशन एरियावर कारवाई होणार असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर संबंधित संस्था कायद्याच्या चौकटीत काम करत असल्याचं सांगत कोणत्याही व्यावसायिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन देशमुख यांनी केलं. दरम्यान नीट प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयचं पथक लातूरात जवळपास 3 आठवडे मुक्कामी होतं. विद्यार्थी, पालक आणि काही क्लासेसच्या अनुषंगानं त्यांनी चौकशी केली. याच पार्श्वभूमीवर 21 जून रोजी घेण्यात आलेली नीट यूजी पुनर्परीक्षा लातूर जिल्ह्यात शांततेत पार पडली. जिल्ह्यातल्या 26 परीक्षा केंद्रांवर 14,687 विद्यार्थ्यांपैकी 13,672 विद्यार्थी उपस्थित राहिले. लातूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसात घडलेल्या वेगवेगळ्या अपघातांमुळे चिंता व्यक्त होत आहे. चाकूर तालुक्यातल्या अलगरवाडी परिसरात लातूर नांदेड महामार्गावर कंटेनर कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या तिहेरी अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. घटनेनंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. लातूर औसा मार्गावरील बुथोडा परिसरात क्रुझर वाहनाला पाठीमागून कारची धडक बसल्यानं झालेल्या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला तर 17 जण जखमी झाले. तर अन्य एका अपघातात लातूर शहरातल्या सम्राट चौक परिसरात ट्रॅव्हल्सला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात एका युवकाचा मृत्यू झाला. या घटनेचं दृश्य सीसीटीव्हीत कैद झालं असून वाहन चालवताना वेगावर नियंत्रण आणि वाहतूक नियमांचं पालन करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. जागतिक योग दिनानिमित्त लातूरमध्ये विविध ठिकाणी योग कार्यक्रम आणि

0: जनजागृती उपक्रम पार पडले. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्क इथं झालेल्या मुख्य कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ भारत बास्तेवाड यांनी योग हा निरोगी जीवनाचा आधार असल्याचं सांगत प्रत्येकानं दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करावा असं आवाहन केलं. तर लातूरच्या राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश मीडियम स्कूलच्या शिक्षकांनी शहरातल्या विविध चौकांमध्ये रांगोळीच्या माध्यमातून योगाचा संदेश देत सलग 11व्या वर्षी हा उपक्रम राबवला. देवणी तालुक्यातल्या बोंबळी इथं बैल दगावल्यामुळे शेतीची कामं थांबू नयेत म्हणून वृद्ध पत्नी हौसाबाई गायकवाड यांनी स्वतःला अवताला झुंपल्याचा व्हिडिओ राज्यभर चर्चेत आला. या घटनेची प्रशासनानं तातडीनं दखल घेत संबंधित शेतकरी कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर केली. त्यानंतर नव्या बैलाचीही व्यवस्था करण्यात आली असून आता शेतीची कामं पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात मान्सूनचं आगमन झालं असून जळकोट तालुक्यात 22 जूनच्या रात्री ढगफुटी सदृश मुसळधार पाऊस झाल्यानं अनेक साठवण तलाव, पाझर तलाव आणि नद्या पुन्हा जिवंत झाल्या आहेत. मात्र या पावसामुळे अनेक भागात शेतीचं नुकसान झालं, बांध फुटणं अशा घटनाही घडल्या. जळकोट शहरासह वांजरवाडा, घोणसी, कोळनूर, माळ, हिपरगा, रावणकोळा, पाटोदाखुर्द आदी भागात जोरदार पावसाची नोंद झाली. या पावसामुळे जंगमवाडी साठवण तलाव आणि हळदवाढवणा साठवण तलाव 80% भरले. कृषी विभागानं शेतकऱ्यांना सावधगिरीचा सल्ला देत 100 मिलीमीटर पर्यंत समाधानकारक पावसाची नोंद होईपर्यंत पेरणी करू नये असं आवाहन केलं आहे. इतर काही घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पळशी इथं आंदोलकांनी रस्ता रोको आंदोलन करत अंबाजोगाई लातूर महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प केली. तर लातूर महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या निवासस्थानासमोर झाडतोडीच्या निषेधार्थ ग्रीन लातूर वृक्ष टीमनं झाडाची अंत्ययात्रा काढत अर्धनग्न आंदोलन केलं. अंमली पदार्थांविरोधातील मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई करत जवळपास 3.5 लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला. या कारवाईत 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. खंडापूर इथं आयोजित धार्मिक कार्यक्रमातील देणगी निधीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी मुख्य आयोजकासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
1: लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते शशिकांत पाटील. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला.
2: जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 1:46 होत आहेत.
3: अर्थनीती, बचत, गुंतवणूक आणि आर्थिक नियोजनाची माहिती देणारा वित्तीय साक्षरतेवर आधारित कार्यक्रम अर्थनीती.
4: जागतिक ख्यातीचे उद्योजक बिल गेट्स यांच्या मताप्रमाणे जर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर तो तुमचा दोष नाही, परंतु तुम्ही गरीब म्हणून मरण पावलात तर तो सर्वस्वी तुमचा दोष आहे.
3: नक्की ऐका दर शनिवारी सकाळी 9:10 FM 101.7 MHz वर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.
5: अरे देवा, हा पोरगा इथे हाताबाहेर चाललाय आणि हे संपर्क क्षेत्राच्या बाहेर. काय करू, जाऊ दे, मेसेजेस टाकून ठेवते म्हणजे मग लवकर घरी तरी.
6: काय आहे राहुलच्या असं वागण्यामागचं कारण जाणून घ्यायचंय तेव्हा नक्की आहे का कौटुंबिक श्रोतिका हलकं फुलकं येत्या शुक्रवारी 12:00 आपल्या वनिता मंडळ कार्यक्रमात.

0: डोळ्यांवर पट्टी बांधून काम केलत कधी?
1: आपल्याच घरात मिट्ट काळोखात साचपडलात कधी?
0: नाही ना,
1: कल्पनाही करवत नाही.
0: मग अंध व्यक्ती कशा जगत असतील?
1: आपण त्यांना अंधाराकडून प्रकाशाकडे नेऊ शकतो नेत्रदानानं.
0: नेत्रदान करा, प्रकाशाचा हाच मार्ग खरा.

0: मुलगा जर असेल वंशाचा दिवा तर मुलगी असते पणती. दिवा नाही मी पणती, दाराजवळची मिणमिणती. मी प्रकाशित करणार दोन रस्ते, घरातला आणि बाहेरचा, माहेरचा आणि सासरचा. दिवा नाही मी पणती, समजूतदार आणि जाणती. वंशाला दिवा देणारी मीच आहे नेणती.
1: खंबीर तिला आधार हवा, मुलीचा जीव भ्रूण हत्येतून वाचवा. मुलीचा जीव भ्रूण हत्येतून

एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजनगर केंद्र आहे. यानंतर 1:50 मिनिटांनी दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या उर्दूतून बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

जीवन मृत्यू या चित्रपटातलं मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: तेरे घर के सामने या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. हसरत जयपुरी यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं सचिन देव बर्मन यांनी.
1: फुलदानी बसली माझ्याकडे बघते आणि हसायला लागली. दात काढू नको उगस.
2: बघ रश्मी, मी म्हणाले होते ना
3: अगं बाई,
2: विचित्रासारखा वागतोय म्हणून. टिपवावरच्या फुलदाणीला म्हणतोय दात काढू नकोस म्हणून.
3: अगो बाई,
4: काय आहे राहुलच्या असं वागण्यामागचं कारण जाणून घ्यायचंय तेव्हा नक्की ऐका कौटुंबिक श्रोतिका हलकं फुलकं येत्या शुक्रवारी 12:00 वाजता आपल्या वनिता मंडळ कार्यक्रमात.

घरौंदा या चित्रपटातलं भूपिंदर सिंग आणि रुना लैला यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं जयदेव यांनी.

किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं स्वर्ग से सुंदर या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

लव्ह स्टोरी या चित्रपटातलं आशा भोसले आणि अमित कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं राहुल देव बर्मन यांनी. श्रोतेहो कार्यक्रमात शेवटी ऐकूया जगजीत सिंग आणि चित्रा सिंग यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे कुलदीप सिंग यांनी. चित्रपट आहे साथ साथ.

श्रोत्यो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम इथं समाप्त करत आहोत. एफ एम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 2:30 होत आहेत. विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे कृषी निर्यात सक्षम होईल, उद्योग क्षेत्रांना चालना मिळेल असा मुख्यमंत्र्यांना विश्वास. अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत दर डोई 7 किलोप्रमाणे अन्नधान्य वितरण करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन. आणि डिजिटल अटक प्रकरणी CBI 16 राज्यांमधल्या 80 पेक्षा जास्त ठिकाणांवर छापे. राज्यात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दलाची स्थापना करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. गडचिरोली जिल्ह्यात नायब तहसीलदारावर झालेल्या हल्ल्यासंदर्भातल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. राज्यात गेल्या 5 वर्षात दस्त नोंदवण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चिती करण्यात आलेल्या सर्व प्रकरणांची तपासणी महालेखापरीक्षकांमार्फत करण्याची घोषणाही महसूल मंत्र्यांनी आज केली. दस्त नोंदणी करण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चित करण्याचे अधिकार असणाऱ्यांनी मुद्रांक शुल्क निश्चित करताना संबंधित कायद्याचं उल्लंघन करून ते मनमानी पद्धतीनं कमी जास्त केल्याच्या तक्रारी आहेत, यामुळं हा निर्णय घेण्यात आला आहे असं बावनकुळे यांनी सांगितलं. कोकणातल्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी NDRFच्या निकषांच्या पलीकडे जाऊन मदत देण्याची सरकारची तयारी असल्याचं मंत्री नितेश राणे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. तर कोकणात अवकाळी पावसानं 22,500 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं असून या शेतकऱ्यांना 8 ते 10 दिवसात NDRFच्या निकषानुसार 209 कोटी रुपयांची मदत देऊ अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. कोकणातल्या सुमारे 72,000 शेतकऱ्यांना पीक विम्याचे 217 कोटी रुपये येत्या 15 दिवसात दिले जातील असं आश्वासन त्यांनी दिलं. ही मदत तुटपुंजी असल्याचा आक्षेप आमदार निलेश राणे यांनी घेतला. पुण्यात लोहगड किल्ल्यावर झालेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी SIT नेमण्याचे आदेश विधानसभा तालिकाध्यक्ष राजू खरे यांनी राज्य सरकारला दिले आहेत. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. 2023-24 राज्यभरात जंगलाला आग लागल्याच्या 5,100 घटना घडल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी आज सभागृहात दिली. यात 11,580 हेक्टर वनजमिनीवर नुकसान झालं असं त्यांनी सांगितलं. यातल्या 7,042 घटना एकट्या गडचिरोली जिल्ह्यातल्या आहेत. मुंबई उपनगरी रेल्वेत 2 दिवसांपूर्वी झालेल्या एका प्रवाशाच्या हत्येचा मुद्दा विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आज विधानसभेत उपस्थित केला. या मुद्द्यावर सरकारनं 29 जूनला सभागृहात निवेदन द्यावं असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. हे प्रकरण अतिशय गंभीर असून सामान्य नागरिकाच्या सुरक्षेचा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे असं पटोले म्हणाले. उपनगरी रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेविषयी सभागृहात चर्चेची मागणी त्यांनी केली. या प्रकरणाचा तपास तातडीनं करावा आणि काय कारवाई

केली याबाबत सभागृहात सरकारनं निवेदन द्यावं असं ते म्हणाले. मयंक लोहार या तरुणाची 2 दिवसांपूर्वी अंधेरी ते बोरीवली प्रवासादरम्यान सचिन सुवर्णा यानं चाकू भोसकून हत्या केली. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमधून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांचे परवाने रद्द करायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. 18 मे रोजी डहाणू इथं मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात 13 जणांचा झालेला मृत्यू आणि त्याआधी कल्याण अहिल्यानगर महामार्गावर झालेल्या अपघातात 11 जण मृत्युमुखी पडणं याबाबतची लक्षवेधी सूचना सुनील शिंदे यांनी उपस्थित केली होती. या मार्गावर दर तासाला बस सोडायचे निर्देश दिले असून लवकरच ही वारंवारिता दर अर्ध्या तासात एक बस अशी होईल असं सरनाईक यांनी सांगितलं. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये हडपसर दापोडी आणि फुगेवाडी भागात मिथेनॉल मिश्रित दारू पिऊन 22 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी आरोपींवर शक्य असेल तर संघटित गुन्हेगारीसाठीचा मकोका लावू आणि कडक कारवाई करू असं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज विधान परिषदेत

असून लवकरची वारंवारिता दर अर्ध्या तासात एक बस अशी होईल असं सरनाईक यांनी सांगितलं. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये हडपसर दापोडी आणि फुगेवाडी भागात मिथेनॉल मिश्रित दारू पिऊन 22 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी आरोपींवर शक्य असेल तर संघटित गुन्हेगारीसाठीचा मकोका लावू आणि कडक कारवाई करू असं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज विधान परिषदेत दिलं. राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे असंही त्यांनी नमूद केलं. नागपूर इथला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ मध्य भारतातला प्रमुख विमानतळ म्हणून उदयाला येईल. तसंच या विमानतळामुळे कृषी निर्यात सक्षम होईल, उद्योग क्षेत्रांना चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नागपूर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ GMR या कंपनीकडे हस्तांतरित करण्याचा कार्यक्रम झाला त्यावेळी ते बोलत होते. या आधुनिक विमानतळाच्या माध्यमातून कार्गो प्रकल्प देखील साकार होईल असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. विदर्भात 7.5 लाख कोटी रुपयांची व्यावसायिक गुंतवणूक होत असून त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या तर विदर्भाचा विकास वेगानं होईल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केलं. तर भारतात विमानतळ परिसरात शहर वसवण्याची संकल्पना सर्वप्रथम नागपूर शहरात विकसित होईल असं केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजिरापू राममोहन नायडू यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अतिगरजू कुटुंबांना मोफत धान्य पुरवठा करणाऱ्या अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला 35 किलो धान्य दिलं जात होतं त्याऐवजी त्याचं वाटप दरडोई 7 किलोप्रमाणे करण्याचा शासनाचा विचार आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागानं राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 तशी दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तसंच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयानं 13 जुलैपर्यंत राष्ट्रीय अन्न सुरक्षा दुरुस्ती कायदा 2026 नागरिकांच्या सूचना मागवल्या आहेत. या दुरुस्तीनुसार अंत्योदय योजनेतल्या कुटुंबांना दरडोई 7 किलोप्रमाणे जास्तीत जास्त 35 किलो धान्य दिलं जाईल आणि त्याहून चांगली आर्थिक परिस्थिती असलेल्या कुटुंबांना दरडोई 5 किलो धान्य वाटप केलं जाणार आहे. या दुरुस्तीमुळे अधिकाधिक गरजूंना या योजनेचा लाभ मिळेल असं मंत्रालयानं म्हटलं आहे. आज संविधान हत्या दिवस पाळला जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीचा विरोध करणाऱ्या मान्यवरांना वंदन केलं आहे. आणीबाणीच्या काळात भारतीय नागरिकांचं धैर्य दिसून आलं. आजही भारत न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांशी बांधील असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. 1975 आजच्या दिवशी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. या घटनेचं स्मरण म्हणून आजचा दिवस पाळला जात आहे. अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला मिळालेल्या देणग्यांचा अपहार झाल्याचा आरोप करणाऱ्या आणि या प्रकरणी चौकशीचे आदेश द्यावे अशी मागणी करणाऱ्या याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. मात्र येत्या सोमवारी क्रमानुसार याचिका सादर करावी असं न्यायमूर्ती BV नागरत्ना आणि न्यायमूर्ती जॉयमल्ले बागची यांनी सांगितलं. न्यासाला मिळालेल्या देणग्यासंदर्भात CCTV फुटेज, डिजिटल पेमेंटच्या नोंदी आणि इतर सर्व प्रकारचे पुरावे जतन करावे अशी मागणी याचिकाकर्ते वकील नरेंद्र कुमार गोस्वामी यांनी केली आहे. दरम्यान या प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारनं नेमलेल्या 3-सदस्यीय विशेष तपास पथकानं अलीकडेच प्राथमिक अहवाल राज्य सरकारला सादर केला असून सविस्तर तपास सुरू आहे. डिजिटल अटक या सायबर गुन्हे प्रकाराच्या 200+ प्रकरणात तपास करताना CBI अर्थात केंद्रीय गुप्तचर संस्थेनं महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि दिल्लीसह 16 राज्यांमधल्या 80+ जास्त ठिकाणांवर छापे टाकले. तसंच चेन्नई आणि कोलकाता इथून 2 जणांना अटक केली आहे. देशभरात 200+ डिजिटल अटक प्रकरणांमध्ये सहभाग असलेल्या गुन्हेगारी जाळ्याविरुद्ध ऑपरेशन चक्र 6 अंतर्गत CBI तपास करत आहे. अटक करण्यात आलेले आरोपी शेल कंपन्या स्थापन करून बनावट बँक खाती तयार करत होते. सायबर अटकेतून मिळालेली रक्कम या खात्यांमध्ये वळवण्यात येत होती. विठ्ठल नामाचा जयघोष, टाळ मृदुंगाचा गजर आणि वरुण राजाच्या उपस्थितीत संत मुक्ताबाई पालखी जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर तालुक्यामधल्या कोथळी इथून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. संत मुक्ताई पालखी सोहळ्याचं हे 318 वर्ष आहे. राज्यातल्या अनेक जिल्ह्यात पावसानं काल हजेरी लावली. जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात काल दमदार पाऊस झाला. रत्नागिरीत पावसाचा जोर आजही कायम आहे. आज सकाळपासून जिल्ह्यात पुन्हा संततधार सुरू झाली. मराठवाड्यात उद्या आणि परवा दमदार पाऊस होईल तर कोकणात 30 जूनपर्यंत पावसाचा जोर राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांना ऑरेंज

अलर्ट दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे कृषी निर्यात सक्षम होईल, उद्योग क्षेत्रांना चालना मिळेल असा मुख्यमंत्र्यांना विश्वास. अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत दररोज 7 किलोप्रमाणे अन्नधान्य वितरण करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन. आणि डिजिटल अटक प्रकरणी CBIचे 16 राज्यांमधल्या 80 पेक्षा जास्त ठिकाणांवर छापे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

एफ एम बँड 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर 4 वाजता संदेश टू सोल्जर्स हा कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: एफ एम बँड 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 5:20 होत आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोगटे. श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा ह्या पेढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्याबरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
3: नमस्कार
2: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजानत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
3: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
2: बर.
3: ही श्री गजानत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र

0: भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मलयाळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेने हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेलं आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो म्हणूनच त्याचं पावित्र्य टिकून आहे.
1: अच्छा, मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
0: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजानत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिट हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो. तो म्हणजे दीपावली मधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिट आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता वेगळी पूजा न मांडता फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची. कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजानत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती, धनवृद्धी, आर्थिक वाढ, व्यवसायात वाढ, प्रगती यासाठीच आहे.
1: बर, पण मग दादा ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
0: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
1: दीपावली.
0: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
1: अर्थातच लक्ष्मी पूजन.
0: कुठल्या दिवशी येतं?
1: अमावस्येला.
0: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
1: बरोबर आहे.
0: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
1: हो.
0: घरातली जळमट काढता. म्हणजे काय तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
1: बरोबर.
0: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय?
1: अमावस्येचा.
0: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती आहेत. मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
1: अरे वा, मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीबद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
0: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
1: का?
0: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
1: अच्छा.
0: जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
1: बर, पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
0: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
1: बर.
0: अनेक ग्राहकांशी याच्यावर वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी तुम्ही देत का नाही.
1: हो.
0: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब.
1: अच्छा.
0: रजत म्हणजे चांदी. आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातूमध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली.
1: बर.
0: कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली.
1: अच्छा.
0: आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातूमध्ये अंगठी करायला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
1: हा,
0: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता.
1: अच्छा.
0: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 नाही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
1: दादा, आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
0: हा, तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर बेटा, लक्षात ठेव तुला हेच विचारायचं आहे ना, मंथली प्रॉब्लेम्स.
1: करेक्ट करेक्ट.
0: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
1: हो हो.
0: बरोबर ना.
1: बरोबर बरोबर.
0: मला सांग हे नैसर्गिक आहे का नाही?
1: आहे.
0: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग हे नैसर्गिक आहे.
1: बरोबर.
0: देवानी दिलेले.
1: हो.
0: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे. त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र तेव्हा

0: मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
1: अच्छा
0: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने, 4 महिने, 6 महिने, कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबरपासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारीपासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
1: वा वा वा.
0: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात.
1: हो.
0: चांगले दिवस आहेत.
1: हो.
0: पण अंगठी धारण करण्यासाठी नाही. ह्या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशी सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाची अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे.
1: अच्छा दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झाली आहे, त्यामुळे मागणीही वाढली आहे. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे. ही अंगठी, प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या पोटाचं माप लागणार.
1: हो.
0: त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केलात तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा.
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन, 2 लाईन, 3 लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो.
1: बर.
0: त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता.
1: बर.
0: त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल.
1: वा.
0: जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कोठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये, अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके.
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बर.
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात, त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती 1 लाईनची, 2 लाईनची, 3 लाईनची कुठल्या धातूमध्ये हवी त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल, म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का, युरोप किंवा US मधून येणारे लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
1: हो.
0: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
1: करेक्ट.
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर.
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो, आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा.
0: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबर मध्येच येणार आहे.
1: बरोबर आहे.
0: तेव्हा परत 1 वर्ष पुढे जाईल, तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधे मध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजानंद लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका, आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स 0202-244-78-286 किंवा 0202-244-80-135.
2: जितेंद्र घोडके सराफ पुणे हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 5:30 होत आहेत. युवावाणी हा युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार मित्रांनो, मी अश्विनी आपले युववाणी मध्ये खूप खूप स्वागत करते. मित्रांनो, 25 जून 1983 चा तो दिवस, लंडनचं ऐतिहासिक लॉर्ड्स मैदान आणि समोर होता सलग 2 वेळा विश्वविजेता राहिलेला बलाढ्य वेस्ट इंडिजचा संघ. कोणालाही वाटलं नव्हतं की इतिहास बदलणार आहे.

0: पण कपिल देव यांच्या कपिल्स डेव्हिल्सने तो चमत्कार करून दाखवला. आज आपण त्याच सोनेरी क्षणांना पुन्हा एकदा उजाळा देणार आहोत. वेस्ट इंडिजने टॉस जिंकून भारताला आधी बॅटिंग दिली. समोर होते मायकल मार्शल, जोएल गार्नर आणि मायकल होल्डिंग सारखे खतरनाक बॉलर. त्यांच्या बाउन्सर समोर भारतीय बॅट्समॅन संघर्ष करत होते. के श्रीकांत यांनी धीराने खेळत सर्वाधिक 38 रन्स केले, तर मोहिंदर अमरनाथ आणि संदीप पाटील यांनी महत्वपूर्ण योगदान दिलं. पण संपूर्ण भारतीय टीम अवघ्या 183 रन्सवर ऑल आउट झाली. होय, फक्त 183 रन्स. लॉर्ड्सच्या बाल्कनीत बसलेले वेस्ट इंडिजचे पाहुणे आणि क्रिकेट तज्ज्ञ समजत होते की वेस्ट इंडिज सहज मॅच जिंकणार आणि विजयाची हॅट्रिक करणार. पण पिक्चर अजून बाकी होता मित्रांनो. 184 रन्सचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवात वादळी झाली. विवियन रिचर्ड्स खेळपट्टीवर आले आणि त्यांनी भारतीय बॉलर्सना धोधो धुवायला सुरुवात केली. ते 33 रन्सवर खेळत होते. खेळ भारताच्या हातातून निष्ठच चालला होता आणि मग आला तो सामन्याचा टर्निंग पॉइंट. मदनलाल यांच्या बॉलवर रिचर्ड्स यांनी हवेत शॉट मारला. बॉल खूप उंचावर होता. मागे धावत जात कॅच पकडणं अशक्य वाटत होतं, पण कॅप्टन कपिल देव यांनी मागे पळत जात हवेत झेप घेत एक अद्भुत कॅच पकडला. विवियन रिचर्ड्स आउट झाले आणि लॉर्ड्स मैदानावर जणू शांतता पसरली. भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास मात्र गगनाला भिडला होता. रिचर्ड्स काय गेले, वेस्ट इंडिजची घसरगुंडी उडाली. मदनलाल आणि मोहिंदर अमरनाथ यांनी वेस्ट इंडिजच्या बॅट्समॅनना आपल्या फिरकी आणि स्विंगवर नाचवलं. एक एक करून विंडीजचे विकेट्स पडत गेले आणि अखेर 52व्या ओव्हरमध्ये मोहिंदर अमरनाथ यांनी मायकल होल्डिंगला LBW केलं. वेस्ट इंडिज 140 रन्सवर ऑल आउट. भारत 43 धावांनी जिंकला. भारत विश्वविजेता झाला. भारतीय चाहत्यांनी मैदानावर एकच गर्दी केली. लॉर्ड्सच्या बाल्कनीत कपिल देव यांनी तो चमचमता सोन्याचा विश्वचषक हातात उंचावला. तो क्षण प्रत्येक भारतीयाचे डोळे उलावणारा होता. या एका विजयाने भारतामध्ये क्रिकेटची क्रांती घडवून आणली आणि याच विजयाने सचिन तेंडुलकर सारख्या लहान मुलाला देशासाठी खेळण्याची प्रेरणा दिली. 25 जून 1983 ची ती रात्र भारतीयांसाठी कधीही न संपणाऱ्या दिवाळीसारखी होती. आज 40 अधिक वर्ष झाली तरीही तो विजय आपल्या हृदयात नेहमीच जिवंत राहील. तर मित्रांनो, 25 जूनच्या त्या सोनेरी आणि भाऊक आठवणींना उजाळा दिल्यानंतर श्रोते हो आता वळूया आपल्या पुढील विशेष सादरीकरणाकडे, म्हणजेच सांजवेळ या मालिकेकडे. आणि ही सांजवेळ अधिक संस्मरणीय आणि अर्थपूर्ण बनवण्यासाठी आपली लाडकी मैत्रीण अश्लेषा भट आपल्यासोबत असणार आहे. तर रसिक हो, गोड आठवणींच्या या प्रवासात सामील होऊया आणि ऐकूया सांजवेळ.
1: हॅलो मित्रांनो, मी तुमची रेडिओ मैत्रीण आश्लेषा तुमचं मनापासून स्वागत करते आजच्या सांजवेळ या मालेत. मित्रांनो, तुम्हाला कधी असं जाणवलंय का हो की आपली लोककला, आपली लोकसंस्कृती खूप पडत चालली आहे? म्हणून बघा ना, आपल्या महाराष्ट्राला लोककलेचा किती समृद्ध वारसा लाभला आहे. महाराष्ट्रातील संत नामदेव, संत जनाबाई यांनी ओव्यातून, कवितेतून, गाण्यांच्या माध्यमातून आपली संस्कृती जगासमोर मांडली. या लोककलेमध्ये कित्येक गाण्यांचे प्रकार, कित्येक वाद्य ज्यांची कदाचित ओळखही आपल्याला पडणार नाही, पण ती आपण कुठेतरी विसरत चाललो आहोत. कारण गणपतीला, कॉलेजच्या फ्रेशर्स किंवा फेअरवेल पार्टीला, अगदी घरी सगळे भावंड एकत्र जमल्यावरही आपण विरंगुळा म्हणून DJ रिमिक्स गाणे लावतो. नकळत आपले पाय थिरकतातही, पण त्यामुळे मागे पडत चाललेल्या लोककलेला आपणच जबाबदार आहोत. पण आपणच आपल्या लोककलेला, समृद्ध मराठी वारशाला पाठिंबा देणार नाही तर कुठल्या हक्काने आपण गुढीपाडव्याला मराठी नववर्षाच्या शुभेच्छा देतो? 19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो? थोडक्यात सांगायचं तर आपण आपली संस्कृती, आपली लोककला फक्त इन्स्टा, व्हॉट्सअपच्या स्टेटस पुरतीच मर्यादित ठेवली आहे. आजकाल बघा ना, प्रत्येकाला सवय असते जेवताना काही ना काही बघण्याची. तेव्हा तुम्ही स्टँडअप कॉमेडी शो तर ऐकलाच असेल, पण महाराष्ट्रातील सगळ्यात पहिले कॉन्टेंट क्रिएटर, इन्फ्लुएन्सर, स्टँडअप कॉमेडियन कोण होते तुम्हाला माहिती आहे? बघा, मी त्यांचे कविता तुम्हाला ऐकवते, बघा तुम्हाला ओळखता येते का? ते म्हणतात, एकदा मी पणा विकून पहा, जेव्हा कोणीही घेणार नाही तेव्हा समजेल की किती फालतू गोष्टी

0: इतके दिवस बाळगत होतो. बोलावं तर विचार करून, नाहीतर बडबड सगळेच करतात. ऐकावं ते अंतःकरणातून, कारण आरोळी तर सारेच देतात. टिपावं तर अचूक टिपावं, नेम तर सारेच धरतात. शिकावं तर माफ करायला, कारण राग तर सगळेच करतात. हे आणि यासारखे असंख्य विचार मांडणारे महाराष्ट्राचे लोकप्रिय साहित्यिक, विनोदकार, संगीतकार, अभिनेते आणि वक्ते म्हणजे पु ल देशपांडे. गाणं लागलं की आपण अभिमानाने म्हणतो, मराठी पाऊल पडते पुढे. पण हे पाऊल पडताना आपल्या पाठीवरचा समृद्ध वारसा मागे सोडून देत नाहीये ना, हा विचार करण्याची आज अत्यंत गरज आहे. आपल्या महाराष्ट्राला संतांची, वारींची आणि अथांग लोककलेची भूमी म्हटलं जातं. हा तोच महाराष्ट्र आहे जिथे महाराजांच्या काळात मर्दानगीने डफावर थाप पडायची आणि शाहिरांच्या बुलंद आवाजात पोवाडा घुमायचा. पण आज ज्या मातीत मराठी लोककलेचा सुगंध होता, तिथे पाश्चात्य संगीताचा धूर पसरतोय. आपल्याकडे संगीताचा, वाद्यांचा किती अफाट खजिना आहे. संतांनी ज्या टाळ, मृदुंग आणि चिपळ्यांच्या साथीने भजन केलं, कीर्तनाचा गाजर करत समाज प्रबोधन केलं, जिथे डफ, संभळ, ढोलकी आणि तुणतुण्याने आपल्या लोकसंगीताला जिवंत ठेवलं. गाण्यांचे प्रकारही किती. पोवाड्यांशिवाय जत्रेत रंगणारी लावणी, विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन करणारी गवळण आणि थेट काळजाला घालणारी भारूड आणि गोंधळ, हा नुसता मनोरंजनाचा भाग नव्हता, तर हा आपल्या संस्कृतीचा कणा होता. मित्रांनो, आज आपण एक निश्चय करूया. ही लोककला, ही जुनी वाद्य, हे गाण्यांचे प्रकार फक्त संग्रहालय किंवा पुस्तकावरच बंद होणार नाही, तर ते आपल्या सणांमध्ये, श्वासात आणि आपल्या संस्कृतीत मनाने वाजतच राहतील. कारण लोककला टिकेल तर महाराष्ट्राची अस्मिता टिकेल. पुन्हा भेटूया सांजवेळ मालेच्या पुढील भागात. तोपर्यंत मी तुमची मैत्रीण, तुमची रजा घेते. नमस्कार.
1: मित्रांनो, आताच आपण आपली मैत्रीण अश्लेषा भट हिच्या सोबत सांजवेळ ही मालिका ऐकली. आशा आहे या मालिकेतील संवाद तुमच्या मनाला नक्कीच स्पर्शून गेला असतील. चला तर मग गप्पांच्या या सुंदर वातावरणात आता वळूया आपल्या पुढील भागाकडे, ज्याचे नाव आहे अनुभवाचे बोल. या भागात आपली मैत्रीण स्वर्णिमा कमलवार हिने हेरिटेज वॉक या विषयी सर्वेश फडणवीस यांची घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. तर ऐकूया अनुभवाचे बोल.
2: नमस्कार मित्रांनो, अनुभवाचे बोल या मालिकेच्या आजच्या भागात मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, अनुभवाचे बोल या मालिकेत आज आपण हेरिटेज वॉक आणि विदर्भाचा समृद्ध वारसा या आगळ्या वेगळ्या विषयी बातचीत करणार आहोत नागपुरातील उत्तम लेखक, ब्लॉगर आणि इन्फ्लुएन्सर सर्वेश फडणवीस सोबत. सर्वेश एक उत्तम लेखकही आहे. नुकतंच त्याचं गाभारा, मंदिराचा समृद्ध वारसा हे पुस्तक सुद्धा प्रकाशित झालंय आणि त्याचसोबत वेगवेगळ्या ऐतिहासिक ठिकाणी आणि प्राचीन मंदिरांना भेट देऊन तत्संबंधी लेखनाद्वारे तो प्रचार आणि प्रसार सुद्धा करतो. तर सर्वेश, तुझं नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत मनपूर्वक स्वागत.
3: नमस्कार स्वर्णिमा, खूप खूप धन्यवाद.
2: आपल्या आजच्या गप्पांना सुरुवात करताना मला सगळ्यात पहिल्यांदा तुला हेच विचारायचंय की तुझी आणि इतिहासाची गट्टी कशी जमली.
3: छान प्रश्न आहे. इतिहास आपण लहानपणापासून शिकत आलेलो आहे आणि इतिहासात प्रत्येकाला रमायला आवडतं. मग आपण ते लहानपणी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकलो, त्याच्यानंतर आपल्या देशाचा इतिहास. असं करत करत एका टप्प्यावरती येतो की आपण आपल्याला जे आवडतो तो इतिहास आपण जाणून घेतो, त्याच्याबद्दल अधिक वाचन करतो. तर ती आवड लहानपणापासून निर्माण झाली. मग मला मंदिर आणि हेरिटेज म्हणजे आपला जो समृद्ध वारसा आहे आणि प्रत्येक शहराला त्याचा एक वारसा असतोच, ती वारसा स्थळं आपण बघितली पाहिजे. प्रत्येकाचा माझा म्हणजे मी आग्रह धरतो की प्रत्येकाने तो बघितला पाहिजे. आपण खूप दूर दूरच बघायला जातो पण आपण आपल्या घराजवळच बघत नाही, हे लोकांची एक हे असते. तर मी तो बदलवण्याचा प्रयत्न केला. मी आधी आपलं घराजवळच्या ज्या वास्तू आहेत त्या बघायला सुरुवात झाली आणि मग तिथून हेरिटेज वॉक घ्यायचा असं ते सुरुवात झाली. मुळात वॉक घ्यायचा असं काही ध्यानीमनी नव्हतं.

0: पण जेव्हा आपण बघितलं आणि हल्ली सगळीकडे सोशल मीडिया आहे, तर मग ते टाकल्यानंतर सोशल मीडियात जेव्हा मी टाकायचो तर मग लोकांचं लक्षात आलं की लोकांना आवड निर्माण झाली, मग समविचारी आपल्याला आपले मित्र भेटतात, तर त्याच्यातून मग वॉक ही कॉन्सेप्ट सुरू
1: झाली. पहिल्यांदा ज्या वेळेला तुम्ही असं ठरवलं की आता वॉक घ्यायचं आपण, तर मग त्या मागे प्लॅनिंग कसं होतं आणि रिस्पॉन्स कसा होता लोकांचा?
0: छान आहे. याचा एक किस्सा आहे की कोविड झाल्यानंतर किंवा त्याच्यात थोडस आधी म्हणता येईल आपल्याला, पहिल्या वॉकला अक्षरशः 5 लोक होते, मोजून 5. त्यात माझे 2 मित्र होते, एक नागपुरातले इतिहासातले जाणकार आणि तज्ञ म्हणून आपण त्यांना, श्रीपाद चितळे, जे आता या जगात नाहीये, तर ते होते. आणि त्यांच्या थ्रू मग ती विजन मिळाली की आपण वॉक घ्यायचा. तर मग मी त्यांना म्हटलं होतं की मला महाल समजून घ्यायचा आहे, तर ते म्हणाले की ठीक आहे आपण जाऊया. आणि मग जेव्हा आम्ही प्रत्यक्ष हे केलं, मी एक फ्लायर बनवलं, ते सोशल मीडियात पोस्ट केलं, तर ते मला म्हटले काय तुला काय वाटतं किती लोक राहतील, म्हटलं कमीत कमी 25 असायला हवीत आत्ताच्या डेट प्रमाणे. तर ते म्हणाले ठीक आहे चालेल, मग आपण या दिवशी जाऊ. लिटरली आम्ही 5 लोक होतो, त्यांनी त्याच आवेशानी मला पूर्ण सगळं दाखवलं जे ते नेहमी दाखवायचे. आणि त्यांनी मग मला महालातला जो समृद्ध इतिहास आहे, भोसल्यांचा वाडा, तिथल्या अवतीभोवतीची मंदिरं आणि ते सगळं जेव्हा त्यांनी दाखवलं, तर त्यांना मग मी म्हंटल की सर सॉरी काय की नाही जमलं एवढं लोकांना, तर ते म्हणाले अरे मला माहिती आहे आवड आणि प्रत्यक्षात ते येऊन बघणं याच्यामध्ये फरक आहे.
1: बरोबर.
0: तर त्याच्यामुळे प्रयत्न कर, बघ कसा रिस्पॉन्स येतो. तर पहिल्या वॉकला अक्षरशः 5 लोक होते, आणि मग त्याच्यानंतर थोडं थोडं जेव्हा लोकांना समजायला लागलं, त्याच्यात इंस्टाग्रामचा माझा एक मित्र आहे, तर त्याच्यासोबत मग जेव्हा कोलॅब करून आम्ही एकत्र दोघांनी केलं, तर त्याला एक चांगला रिस्पॉन्स मिळायला लागला.
1: अच्छा. तुम्ही ठरवता कसं की या वॉकला आज हे दाखवायचं किंवा हे एक्सप्लोर कसं करायचं, हे तुम्ही कसं ठरवता?
0: हे कसं आहे ना, स्वांत सुखाय आहे, म्हणजे आपल्या आनंदासाठी आपण जे करतो गोष्टी तशा सारख्या आहे. आम्ही त्याचे काही चार्जेस घेत नाही आणि काही नाही. आम्ही लोक गुगल डॉक वरती रजिस्ट्रेशन करतो प्रायर, एक आपल्याला अंदाज येतो की किती लोक येणार काय. तर मी आणि माझा एक मित्र होता अथर्व शिवणकर म्हणून, तर तो आता सध्या कॅनडामध्ये आहे, तर नाही तर तो आज इथे असता. तो आणि मी असं एकत्र आम्ही सुरू केलं. मग त्या मी कुठे बाहेर असला तर तो जास्त कंडक्ट करायचा, मग वीकेंडला वगैरे मोस्टली संडे मॉर्निंग, तर सकाळी 7 ते 9 वगैरे, तर त्यावेळेला लोकांना इंटरेस्ट होता. आणि मग त्यानंतर 50 लोक, 100 लोक असे पण झाले. मग ज्या वेळेला G20 एक इथे होतं नागपूरला, तर त्याच्यात C20 जेव्हा झालं, त्याच्यात युथ जे होते ते Y20 अंतर्गत एक आपण घेतला होता हेरिटेज वॉक.
1: ओके.
0: तर त्याच्यामध्ये खूप माणसं होती, म्हणजे भयानक. आणि मग त्याच्यानंतर जसं जसं ज्या ज्या कोणत्या संस्था असतील सामाजिक आणि सोशल मध्ये, ज्या एनजीओज काम करतात, मग त्यांच्यासोबत कोलॅब करून जसं वेळ मिळेल तसं आम्ही तो वॉक घ्यायचो. तर मग लोकांना त्याच्यात अवेअरनेस, आता अजून लोक तयार झाले, आता आम्ही दोघं खूप कमी करतो पण आता बाकीची जी टीम आहे, तर मग तसं सुरुवात झाली. सो त्यानुसार मग ती सुरुवात झाली.
1: मग या हेरिटेज वॉक अंडर तुम्ही काय काय दाखवता?
0: आता हेरिटेज वॉक मध्ये कसं आहे ना की नागपुरात 4 साइडला 4 मोठ्या गोष्टी आहेत, म्हणजे स्थान आहेत जी बघितली पाहिजे. तर कसं आहे की आपण नागपूरचा विचार केला, नागपूरमध्ये महाल एरिया हा सगळ्यात जुना, तिकडे बोसल्या.
1: आपण 4 एरिया थोडक्यात डिस्कस करूया.
0: हो चालेल ना. तर आता कसं आहे की नागपूरचे 4 म्हणजे पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर आणि म्हणजे मध्य नागपूर असे 5 विधानसभा क्षेत्र आहे. तर त्याच्यामध्ये जसं आता महाल एरिया जो तो मध्य नागपूरमध्ये येतो, तो प्राईम एरिया, म्हणजे मेन एरिया तोच होता. पूर्वी कसं होतं ना की सगळे लोक महालात राहायचे, मग तिकडनं लोक हळू बाहेर पडले, पण आजही 2 महाली भेटले तर त्यांची ती असतेच, तर ती महालचा विषय निघाला, विषयच येत नाही. तर तशी म्हणून आधी आम्ही महाल घेतो की तिकडे बऱ्याचशा गोष्टी आहे, म्हणजे तिकडे तो वेळ कमी पडतो पण दाखवण्यासाठी खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत. तिकडे भोसल्यांचा वाडा आहे, त्याच्यानंतर डॉक्टर हेडगेवारांचं घर आहे, त्याच्यानंतर रुक्मिणी मंदिर आहे, हे सगळं असं 300 वर्ष जुनं वगैरे अशा सारख्या त्या वास्तू आहेत. तर ते गांधी गेट पासून आपला तो वॉक सुरू होतो आणि मग तो पुढे पुढे जातो, तर तिकडे लक्ष्मीनारायणाचं जामदारांचं मंदिर आहे. तर असं सगळं करत करत तो वॉक संपतो. मग आपण जर का दक्षिण मध्ये बघितलं तर तिकडे पण काही आहे, त्याच्यानंतर बावडी वगैरे म्हणजे आपण विहीर वगैरे म्हणतो तशा तिकडे पण आता मिळतात आहे, तर तो एखादा वॉक असतो. मग ते कसं असतं की ते लिस्ट असतं की प्रत्येकाला बावडी बघण्यात इंटरेस्ट नसतो, पण काही लोक असतात की ज्यांना ते आवडतं, तर मग ते आम्ही आमचाही अभ्यास होतो आणि आम्हालाही कळतं.

0: त्यानुसार मग त्या गोष्टी होतात. मग इकडे तेलंगखेडी एरिया जो आहे तिकडे पण एक याचं मंदिर आहे आपला शिवकल्याणेश्वराचं मंदिर, ते 300 वर्ष जुनं आहे. तेलंगखेडी तलावाचा एक वेगळा इतिहास आहे.
1: अच्छा.
0: हा तर तो आहे. त्याच्यानंतर इकडे सोनेगाव साईडला मुरलीधराचं मंदिर आहे, तर ते जुनं एक मंदिर आहे, तर ते बघण्यासारखं. तिकडे पण सोनेगावचा तलाव आहे, तर तो पण भोसलेकालीन आहे. अशा गोष्टी करत करत मग जसं असेल ते ॲज पर इंटरेस्ट आणि ॲज पर वेळ त्याच्यानुसार आपण त्या गोष्टी करतो. यस, डिझाईन फ्रेम करतो आणि मग ते जसं दाखवतो, तर ते सर्वस्वी आपल्यावरती असतं की आज आपल्याला काय बघायचं आहे त्याच्यानुसार.
1: तुम्ही लोक मागच्या 6 वर्षांपासून हा उपक्रम अगदी नियमितपणे चालवताय.
0: बरोबर.
1: तर ह्या सगळ्यात बऱ्यापैकी इतिहास तुमचाही पक्का झाला असेल आणि बऱ्याच नवीन गोष्टीही कळल्या असतील. तर पुस्तकी जो इतिहास आहे तो, आणि जेव्हा आपण एखाद्या साईटला जातो एक्सप्लोअर करायला तेव्हा तिथल्या स्थानिक लोकांकडनं कळलेल्या गोष्टी, तर ह्याचा कसा काय ताळमेळ बसवता तुम्ही लोक?
0: छान प्रश्न आहे. आता कसं असतं बघ की आपण एखाद्या हेरिटेज साईटवरती जातो, तर आजकाल कसं आहे की हेरिटेज साईटवरती पण आपल्याला गाईड असतोच,
1: आणि गाईड नसला तरी आपल्याकडे गुगल आहे.
0: पण कसं असतं ना गुगलमध्ये, कसं असतं मी आणखीन सांगेल की गुगलची प्रत्येक गोष्ट काही बरोबर असते हे नाही.
1: तोच माझा प्रश्न आहे.
0: मी तेच सांगतो,
1: आपण जो होमवर्क करून जातो आपल्याला जे माहिती असतं.
0: काय असतं ना की होमवर्क पेक्षा काय आहे ना की आपण प्रत्यक्ष जेव्हा त्या स्थानांवरती जातो ना, तर त्या स्थानावरची जी ऊर्जा आहे ती बरेचदा आपल्याला काही काही गोष्टी सांगत असते, आणि मग ती ऊर्जा घेऊन आपण जेव्हा परत वाचायला घेतो एखादी त्या स्थानाची माहिती आणि तो इतिहास, तर मग आपल्याला अजून गोष्टी समजत जातात. गाईडचं कसं असतं ना, प्रत्येकाला कसं असतं की कथाकथन वगैरे सारखा तो गाईड असतो की तो खूप सांगतो, त्याचे इसवी सण पाठ असतात, तो त्या गोष्टींना दिवसभर त्या स्थानी असतो, तर त्याला ती तो अभिमान असतो, तर त्याच्यामुळे त्याला सांगताना त्याचा जो फ्लो असतो तो डेफिनेटली एका वेगळ्या लेवलचा असतो. त्याच्यातून आपण कितीही घ्यायचं हे आपल्यावरती असतं. मग त्याच्यानंतर लायब्ररीज आहेत, काही पुस्तकं आहेत भोसल्यांच्या इतिहासावरती, पण अंधारे सरांचं वगैरे नागपूर प्रांताचा इतिहास वगैरे नावाचं पुस्तक आहे, तर ते रेफर करताना मग आपल्याला त्या गोष्टी समजत जातात आणि मग आपण कोरिलेट करून त्याविषयी आणखीन मग जाणून घेऊ शकतो. आणि हल्ली काय झालंय की रील नावाचा जो कॉन्सेप्ट आलाय आणि तो चांगला आहे. आज जर का तू इंस्टाग्राम मध्ये बघशील तर रील मध्ये खूप गोष्टी आपल्याला पण समजतात, तरी हे आपल्या घराच्या 5-7 किलोमीटरच्या रेडियस मध्ये आहे पण आपल्याला माहिती नव्हतं. कारण काय होतं की कोणी त्याला एक रील आणि व्हिज्युअलाइज करून जेव्हा ते टाकतं ना, आणि एक अगेन प्रत्येकाची क्रिएटिव्हिटी पण त्याच्यात दिसते. आणि हेरिटेज तसंच हे होतं की म्हणजे असं म्हणून आपण त्याला हेरिटेज जर का राहिला तरच आपण राहणार अशासारखं की प्रत्येक शहराला तो इतिहास आहे. आणि माननीय पंतप्रधानांचं पण तेच सांगणं आहे की देखो अपना देश, किंवा आपण आपला हेरिटेज जो आहे तो पहिले सांभाळून ठेवू आणि मग बाकी गोष्टी करू, तर ते तसं आहे.
1: आता सगळं हे जे बदलतं चित्र आहे ते ह्या सगळ्या डेव्हलपमेंट मध्ये आपला हा जो सगळा समृद्ध वारसा आहे हा कसा जतन केला पाहिजे?
0: आता डेव्हलपमेंट म्हणशील तर कसं आहे ना की अर्बनायझेशन हे गरजेचं आहे. या गोष्टी झाल्या पण पाहिजे. 200 वर्षापूर्वीच्या गोष्टींमध्ये जर का आपण तसंच राहिलो तर तसं काही पुढे जाणार नाही. तर त्याच्यामुळे कसं आहे ना की ते पण जपून म्हणजे जतन करून ठेवायचं, जपून ठेवायचं आहे. कारण मी राहणार नाही पण मी येणाऱ्या पिढीसाठी काय ठेवून जात आहे, तर मी जो मला मिळालेला वारसा आहे तो मी समृद्ध करून कसा ठेवेल तो ठेवून आपण पुढे जायला पाहिजे. पण हल्ली होतं काय ना की तोच मागे होत नाही. आणि कसं आहे की प्रयत्न प्रत्येक जण करता आपापल्या लेवलनी करता आणि असं, तर निदान आपण त्या स्थानांवरती गेलं, निदान गेलं तरी पण भरपूर फायदा होतो. म्हणजे आपल्याला गोष्टी समजतात, मग आपल्याच कडे कोणी पाहुणे आले तर आपण त्या लोकांना घेऊन जाऊ शकतो. यस, आणि माउथ पब्लिसिटी होते. मग त्याच्यामुळे त्या गोष्टी होत राहणार आहे. अर्बनायझेशनचा एक वेगळा भाग झाला तरी पण हेरिटेज ते तसंच राहणार आहे. पण त्याचं जतन, त्याला संवर्धन, म्हणून आपल्याकडे हेरिटेज वीक पण म्हटला जातो. तो पण आपल्याकडे वीक म्हणजे पूर्ण सप्ताह असतो. तर त्याच्यासाठी आहे की तुम्ही त्या स्थानांवरती जाऊन ते जतन करणं, म्हणजे निदान ती वास्तू तरी बघून येणं, तिथली साफ स्वच्छता वगैरे करणं, त्याच्यासाठी म्हणून ते आहे. तर ते करू शकतो आपण, ते आपल्या हातात आहे. ॲज अ आपण ह्युमन बिईंग आहोत आणि माणसं आहोत, तर आपण एक नागरी कर्तव्य जी आपली आहे माणूस म्हणून, तर ती जर का आपण ठेवली, तर जर का 300 वर्षापासून जर का ते व्यवस्थित जतन केलंय, तर माझी पण ती जबाबदारी आहे की मी ते पुढे पण घेऊन जाईल. तर तसंच राहणार आहे, या गोष्टी डेव्हलपमेंट होतच राहील पण सोबत ही आपण गोष्टी करायला आपण ऍज अ नागरिक म्हणून ती आपली कर्तव्य आणि ती आपण केली पाहिजे.
1: अगदीच. आताच आपल्या चर्चेत बरेचदा सोशल मीडियाचा उल्लेख झाला. हे काय म्हणू आपण, हा काळच मुळात सगळा इंटरनेट, सोशल मीडिया हा सगळा आहे. तर ह्या काळामध्ये युवकांना या हेरिटेज वॉक साठी प्रोत्साहन देण्यासाठी किंवा आकर्षित करण्यासाठी आपण काय करू शकतो?
0: छान.

0: प्रश्न आणि मी माझाच स्वतःचा अनुभव याच्यात सांगेल. जसं आता दिवाळीचे 5 दिवस असतात, तर मी सहज विचार केला, हल्ली ते पाडवा पहाट आणि दिवाळी पहाट वगैरे कार्यक्रम असतात, तर मी एक मंदिर एक दिवस असं धनत्रयोदशीपासून भाऊबीजेपर्यंत 5 दिवस 5 मंदिरं आणि असा मी स्वतः पूर्ती केला आणि तो सोशल मीडियात टाकला, तर त्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला. म्हणजे मी सकाळी गेल्यानंतर लोक संध्याकाळी तिथे जायचे, मला फोटो काढून पाठवायचे की आम्ही हे बघून आलो, हे छान आहे मंदिर वगैरे. तर मला असं वाटतं की या गोष्टी आपण आपल्यापासून जर का सुरुवात केल्या तर होतील आणि बदल घडतो, फक्त ते बदलाचे वारे जे आहेत ना ते आपल्याला आपल्यापासून सुरुवात करावे लागतात. तर तशासारखं आहे की होतात गोष्टी होतात. जसं आता श्रावण असतो, श्रावणामध्ये मी 4 सोमवार जे आहेत तर त्यावेळेला मी 4 महादेवाची जी जुनी मंदिर आहे प्राचीन त्याच्यावरती मी पोस्ट केलं, तर त्याचा रिस्पॉन्स आला चांगला, लोकांना ते कळलं, मग लोक जायचे बघायचे. सो अवेअरनेस हा आपण जर का क्रिएट केला ना तर तो होणार, तर तो तसं मला वाटतं.
1: भविष्यात कुठले स्पॉट्स एक्सप्लोअर करायचा विचार आहे?
0: भविष्यात आता बघ कसं आहे ना की आधी तर विदर्भ जाणून घेतला पूर्ण, अजूनही म्हणणार नाही की पूर्ण, अजून बऱ्याचशा गोष्टी बघायच्या आहेत. आता आपल्याकडे जर का विचार केला तर आपण जास्तीत जास्त 6-8 महिने फिरू शकतो. उन्हाळा आपल्याकडे इतका जास्त असतो की त्या याच्यामध्ये जाणं शक्य होत नाही, तर साधारण जुलै ऑगस्ट मध्ये थोडा पाऊस पडला की त्यावेळेला मग थोडा एक्सप्लोअर करणं सुरू करायचं. आणि मला असं वाटतं की ज्या वेळेला माझे कोणी मित्र असतात किंवा कोणी येतं, आपले नातलग वगैरे पण बाहेरून येतात, तर आपण एक त्यांना आपलं काय हे दाखवण्यासाठी म्हणून एक मंदिर तरी दाखवलं पाहिजे, याचा अट्टास माझा असतो आणि मी तो करतो. पण म्हणजे आता तुला सांगेल की आम्ही साधारण 4 वर्ष झाले या गोष्टीला. आपलं काशीबाई राजघाट जे आहे, म्हणजे भोसल्यांचं जिकडे स्मशान, म्हणजे त्यांचा तिकडे सगळे अंत्यविधी होतात, तर त्या काशीबाई राजघाटावरती आम्ही दीपोत्सव सुरू केला. सुंदर वास्तू आहे, आता मुळात ती नागपूरकरांना माहितीच नाही आहे, ती अगदी सेंटर प्लेस मध्ये आहे, म्हणजे आपलं मॉडेल मेन आहे ना डीमार्ट आता जिथं नवीन झालाय, तर तिथे जवळ ती वास्तू आहे. तर तिथे मी आणि अथर्वने आम्ही दीपोत्सव सुरू केला. तर पहिल्या वर्षीच इतका चांगला रिस्पॉन्स मिळाला की आम्ही तिथे 500 दिवे लावले. 14 फेब्रुवारी हा काशीबाईंचा स्मृतिदिन असतो. तर भोसल्यांच्या म्हणजे राजदरबारात तिकडे पण ते लोक राजरत्न पुरस्कार वगैरे देतात, तर मग त्याच्यावरती आम्ही म्हटलं की आपण असं करूया का, तर मग त्यांनी पण आम्हाला परमिशन दिली आणि तो इतका छान 500 दिवांचा दीपोत्सव झाला की नागपुरात असं कधी झालंच नव्हतं.
1: बरोबर.
0: तर ते सुरुवात झाली, आम्ही सलग 3 वर्ष केलं, मग आम्ही आमच्या कामांनी बाहेर होतो, तर मग आता ते सुरू आहे, म्हणजे पुढची टीम करते आहे, सगळं व्यवस्थित करते आहे, त्याला रिस्पॉन्स ही तसाच चांगला मिळतोय. तर त्यावेळेला मग आम्ही आमच्या घरच्यांनाही घेऊन गेलो होतो की चला, घरचे थोडेशा गेले की घाटावर कसं जायचं आणि तुम्ही तिथे कुठले दिवे लावणार, पण ती वास्तू इतकी सुंदर आहे की तिथे गेल्यानंतर असं काही वाटलं नाही. मग
1: चांगल्या अर्थाने दिवे लागले,
0: चांगल्या अर्थाने दिवे लागले. आणि मी खरं सांगतो, त्याला आपण असं म्हणू की जे प्रचार प्रसार माध्यम असतात, वर्तमानपत्र वगैरे, या लोकांनी पण त्याला खूप चांगली प्रसिद्धी दिली आणि त्यांच्या सोबत राहून हा एक नागपूरमध्ये राहून असा आम्ही एक छोटासा बदल केला जो आजही सुरू आहे. आता त्याला 5वं वर्ष येईल ते यावर्षी, ते तसा सुरू आहे.
1: ओके. जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारते. आपल्या शहराचा इतिहास आणि वारसा जपण्यासाठी प्रत्येक नागरिकाने वैयक्तिक पातळीवर काय केलं पाहिजे?
0: वा, आपल्या शहराचा इतिहास आणि नागरिक म्हणून माझं काय कर्तव्य? कमीत कमी आठवड्यातून एक दिवस तरी एखाद्या हेरिटेज साईट वरती जावं. आज हेरिटेज साईटची दुर्दशा खरं सांगतो खूप खराब आहे. म्हणजे मी तुला एक सांगेल की रुक्मिणी मंदिर आहे, खरं सुंदर मंदिर आहे, ते तिथलं जे कार्विंग आहे ना अप्रतिम सुंदर आहे, पण हा तिथला जो म्हणजे काय म्हणू आपण, तिथे तिथली जी रया आहे ती पूर्णच गेलेली आहे. सगळीकडे घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे. आपण आपल्या लेवलने जेवढं होतं तेवढं नक्की करावं, निदान जावं बघावं, आणि जो प्रदक्षिणा मार्ग आहे म्हणजे त्या मंदिराचा, इतकं सुंदर उत्कृष्ट कार्विंग केलेलं मंदिर आजच्या डेटला नागपूरमध्ये आहे, जे 300 वर्ष जुनं आहे, आणि तिथल्या ज्या मूर्त्या आहेत त्यांनी केलेलं कार्विंग अप्रतिम बघण्यासारखं. तर आपल्या लेवलने आपण प्रयत्न केले पाहिजे. आता याच्यातच मी तुला सांगेल की आपल्या नागपूरच्याच प्रसिद्ध जे कार्डिओलॉजिस्ट आहे डॉक्टर उदय माहूरकर, तर मिसेस माहूरकर आणि आम्ही लोक गेलो होतो, त्यांना खूप आवड की आपण आपलं शहर कसं काय, तर मी त्यांना घेऊन गेलेलो, तर त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत तो विषय पोहोचवला की या मंदिराबद्दल काहीतरी आपण केलं पाहिजे. तर कसं होतं ना की आपण त्या स्थानी गेल्यानंतर आपल्याला जे काय वाटतं आपण आपल्या कॉन्टॅक्ट मधूनही काही जर का करू शकलो तर लोक करतात, तर निदान तिथे गेलं पाहिजे. मुरलीधर मंदिर सुंदर आहे, ओडिया शैलीतलं एकमेव ते मंदिर आहे सोनेगाव तलावाच्या जवळच. आणि मुरलीधर मंदिर म्हणजे काय, आपण असं इमॅजिन करू की कृष्ण आणि राधा असंच असेल, पण ते तसं नाही आहे.

0: रुक्मिणी आणि सत्यभामा आणि मध्ये कृष्ण असं ते मंदिर आहे. अशी चार मंदिरं नागपुरातच आहे वेगवेगळ्या स्थानांवर.
1: होय
0: यस, ते बघायला पाहिजे. जाऊ शकतो ना आपण. आता अधिक होऊन गेला संकल्प वगैरे की एका तर मी कृष्ण मंदिरात जाईल. गोरक्षण मध्ये सगळे जातात पण या मंदिरांमध्ये कोणी जात नाही. मी जाऊन जर का प्रयत्न केला जाऊ शकतो आपण. तर तो बदल होतो. आपल्याला आपल्या लेवलने केला तर त्या गोष्टी सहज शक्य आहे. आणि नागपुरात राहून खूप गोष्टी बघण्यासारख्या. आज गुगलवरती जरी गेलं आणि गुगल गुरुची मदत घेऊन आपण जरी म्हटलं की नागपूर हेरिटेज साइट्स तरी पण पान भर लिस्ट आहे. त्याच्यातल्या तुम्ही चार गोष्टी जरी पाहिल्या महिन्यातून किंवा आपल्या येणाऱ्या पिढीला घेऊन गेला, आपल्या घरचे लहान मुलं आहेत त्यांना घेऊन गेलं, त्यांना दाखवलं, तर गोष्टी सहज घडतात. एक जाता जाता तुला सांगतो की आपल्याकडे बघ शहरांमध्ये पुतळे आहेत, करेक्ट, बाजी प्रभू देशपांडे चौक कुठे आहे,
1: रामनगरला,
0: करेक्ट, बरोबर, झाशी राणी स्क्वेअर आहे, ठीक आहे, नेताजी सुभाषचंद्र बोसांचा चौक आहे स्टेशनच्या जवळ, तिकडे कॉर्नरला नेताजींचा एक छान पुतळा आहे. मला असं वाटतं की हे पुतळे जरी आपण आपल्या येणाऱ्या पिढींना दाखवलं आणि त्याच्यात दोन म्हणजे थोडासा जरी इतिहास जरी सांगितला, चॅट जीपीटीची मदत घ्या हरकत काय नाही, तो थोडाफार तरी करेक्ट सांगेल. तर निदान ते जरी दाखवलं ना तरी भरपूर आहे की आज मुलांना माहितीच नाही की सावरकर कोण. तर आपला इथे एवढा सुंदर सावरकरांचा पूर्णाकृती पुतळा शंकरनगर चौक, तो दाखवा. तर ते होऊ शकतं, बदल आपल्याकडनं सहज शक्य आहे.
1: छोट्या छोट्या लेवलवर सुरुवात केली तरी हरकत नाही.
0: एक्झॅक्टली, मी हेच म्हणतो की सगळ्यांनी झाडू घेऊन पूर्ण झाडायची गरज नाही. छोटीशी गोष्ट आहे, तिथून सुरुवात केली. फक्त सुरुवात होणी महत्वाची आहे, मग तिथून गोष्टी हळूहळू बदलत जातात आणि बदल घडतो. याच्यावर मला विश्वास आहे. वेळ लागतो, नक्कीच लागतो, पण बदल घडतोच.
1: क्या बात आहे, तू वेळात वेळ काढून आलास आणि इतक्या छान गप्पा आपल्या झाल्या. नागपूर आणि नागपूर बाहेरील हेरिटेज ह्याविषयी तू सांगितलंस, तर त्याबद्दल तुझे मनापासून आभार. आणि या मुलाखतीद्वारे तरी आपण आपल्या शहरातला वारसा लोकांपर्यंत पोहोचू शकू किंवा तो लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी ते आपल्याला अप्रोच करतील अशी आपण पॉझिटिव्ह अपेक्षा करूया. आणि थँक्यू सो मच.
0: नक्कीच, खूप छान वाटलं मला पण. थँक्यू, थँक्यू सो मच इथे इन्व्हाइट केल्याबद्दल.
1: चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात अनुभवाचे बोल या मालिकेच्या पुढच्या भागात नवीन व्यक्तीसह आणि नवीन विषयासह. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार.
2: श्रोते हो, आताच आपण अनुभवाचे बोल या मालिकेतून स्वर्णिमा कमलवार यांनी हेरिटेज वॉक या विषयावर सर्वेश फडणवीस यांची घेतलेली मुलाखत ऐकली. या मुलाखतीसह आजचा आपला युववाणी हा विशेष कार्यक्रम इथेच संपन्न होत आहे. आजचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला तुमच्या प्रतिक्रियांद्वारे नक्की कळवा. पुन्हा भेटूया पुढील भागात अशाच काही नवनवीन विषयासह आणि रंजक गप्पांसह. तोपर्यंत मी तुमची मैत्रीण अश्विनी तुमची रजा घेते. धन्यवाद, नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर.

0: ठिकाणी तपासून एमपीडीएची कारवाई करणे, त्यांना अशा कारवाई करणे हे सरकार करत आहे. परंतु आता आम्ही संपूर्ण राज्याचा ईटीएस करतोय. यावर्षी संपूर्ण गौण खनिजाचा वाळूचा ईटीएस करतोय राज्य सरकारच्या माध्यमातून. आणि या ईटीएस मध्ये मागच्या 10 वर्षांमध्ये जे काही अवैध उत्खनन झालं असेल, जे काही अवैध उत्खनन होणार असेल, होत असेल, याबद्दलही शासनाच्या ठिकाणी गंभीरपणे लक्ष घालत आहे. आणि या प्रकरणातही शासनाने गुन्हा दाखल करत पण लक्ष घातलं आहे. पुढच्या काळामध्ये अशा घटना शासन गंभीर्याने घेईल आणि याकरता लागणारे टास्क फोर्स शासन तयार करेल.
1: राज्यात गेल्या 5 वर्षात दस्त नोंदवण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चिती करण्यात आलेल्या सर्व प्रकरणांची तपासणी महालेखा परीक्षकांमार्फत करण्याची घोषणाही महसूल मंत्र्यांनी केली. दस्त नोंदणी करण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चित करण्याचे अधिकार असणाऱ्यांनी मुद्रांक शुल्क निश्चित करताना संबंधित कायद्याचं उल्लंघन करून ते मनमानी पद्धतीनं कमी जास्त केल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. माल वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांचे परवाने रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत ही घोषणा केली. 18 मे रोजी डहाणू इथं मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात 13 जणांचा झालेला मृत्यू आणि त्याआधी कल्याण अहिल्यानगर महामार्गावर झालेल्या अपघातात 11 जण मृत्यूमुखी पडणं याबाबतची लक्ष

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राज्यात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. नागपूर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं GMR या खासगी कंपनीकडे हस्तांतरण. पुढील 5 वर्षात भारतात 48 अब्ज डॉलर्सची विक्रमी गुंतवणूक करण्याची अमेझॉनची घोषणा. शिर्डी इथं श्री साईबाबा मंदिर परिसरात 600 किलोहून अधिक निकृष्ट दर्जाचा पेढा जप्त. आणि महिला T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत बांगलादेश लढत. आता सविस्तर बातम्या. राज्यात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात गडचिरोली जिल्ह्यात नायब तहसीलदारावर झालेल्या हल्ल्यासंदर्भातल्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले,
1: या लोकांवर जे संघटित गुन्हेगार आहेत, जे अधिकारी काही आहेत, हे सर्व मिली भगत आहे. ज्या ठिकाणी मिली भगत आहे त्या

0: असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नितीन गडकरी यांनी विदर्भातील पर्यटन, खाणकाम आणि उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी या विमानतळाचं महत्व अधोरेखित केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर विमानतळ हे केवळ शहरासाठी नव्हे तर संपूर्ण विदर्भ आणि मध्य भारतासाठी ग्रोथ इंजिन ठरेल असं सांगितलं. कार्गो प्रकल्प, संरक्षण क्षेत्रातली गुंतवणूक आणि आधुनिक सुविधा यामुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल असंही त्यांनी नमूद केलं. यावेळी नागपूर विमानतळाच्या संकेतस्थळाचं लोकार्पण तसंच विमानतळाच्या नव्या बोधचिन्हाचं अनावरण करण्यात आलं. अॅमेझॉनचे प्रमुख अँडी जॅसी यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत भारतातल्या आगामी गुंतवणूक योजनांची माहिती दिली. पुढील 5 वर्षात भारतात 48 अब्ज डॉलर्सची विक्रमी गुंतवणूक करण्याची घोषणा अॅमेझॉननं केली आहे. या गुंतवणुकीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्लाउड पायाभूत सुविधांसाठी 21 अब्ज डॉलर्सहून अधिक निधीचा समावेश आहे. 2030 पर्यंत 38 लाख रोजगारांना चालना देणं, 80 अब्ज डॉलर्सच्या ई वाणिज्य निर्यातीला प्रोत्साहन देणं तसंच 1.5 कोटी लघु उद्योजक आणि 40 लाख सरकारी शाळांमधल्या विद्यार्थ्यांपर्यंत एआयचे लाभ पोहोचवण्याचं उद्दिष्ट कंपनीनं ठेवलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विक्रमी गुंतवणुकीचं स्वागत करत यामुळे भारतातल्या तरुणांसाठी नव्या संधी निर्माण होतील आणि जागतिक गुंतवणूकदारांचा भारतावरील वाढता विश्वास अधोरेखित होईल असं म्हटलं आहे.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: आज संविधान हत्या दिवस पाळला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीचा विरोध करणाऱ्या मान्यवरांना वंदन केलं. 1975 आजच्या दिवशी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्या घटनेचं स्मरण म्हणून आजचा दिवस पाळला जातो. आणीबाणीच्या काळात देशासाठी प्राण गमावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसंच संविधानाचं आणि लोकशाहीचं मूल्य नागरिकांना समजावं यासाठी आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. डिजिटल अटक या सायबर गुन्हे प्रकाराच्या 200 अधिक प्रकरणात तपास करताना सीबीआय अर्थात केंद्रीय गुप्तचर संस्थेनं महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि दिल्लीसह 16 राज्यांमधल्या 80 जास्त ठिकाणांवर छापे टाकले तसंच चेन्नई आणि कोलकाता इथून 2 जणांना अटक केली आहे. देशभरात 200 डिजिटल अटक प्रकरणांमध्ये सहभाग असलेल्या गुन्हेगारी जाळ्याविरुद्ध ऑपरेशन चक्र 6 अंतर्गत सीबीआय तपास करत आहे. अटक करण्यात आलेले आरोपी शेल कंपन्या स्थापन करून बनावट बँक खाते तयार करत होते. सायबर अटकेतून मिळालेली रक्कम या खात्यांमध्ये वळवण्यात येत होती. नरसापूर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातला आरोपी भीमराव कांबळे याला पुणे जिल्हा सत्र न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. विशेष न्यायाधीश एस आर साळुंखे यांच्या न्यायालयात अंतिम युक्तिवादानंतर हा महत्वाचा निर्णय देण्यात आला. कांबळे याला शिक्षा येत्या 29 तारखेला सुनावणी जाणार आहे. सुनावणीदरम्यान न्यायालयानं आरोपीला स्वतःची बाजू मांडण्याची संधी दिली. मात्र दोष कबूल करण्याऐवजी आरोपीनं गुन्ह्याबाबत सबबी सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर न्यायालयानं उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आरोपी दोषी असल्याचं स्पष्ट केलं. या प्रकरणातील शिक्षेचा निर्णय येत्या 29 जून रोजी सुनावला जाणार आहे. अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी इथं श्री साईबाबा मंदिर परिसरात खासगी पेढा विक्री केंद्र आणि पेढा उत्पादन करणाऱ्या आस्थापनांवर धाड टाकून अन्न आणि औषध प्रशासन विभागानं 600 किलोहून अधिक निकृष्ट दर्जाचा तसंच संशयित पेढा जप्त केला. या पेढ्याची किंमत जवळपास 2 लाख रुपये असून 15 दिवसातली ही दुसरी मोठी कारवाई असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी महायुतीच्या पॅनलमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पक्षीय राजकारणाशी संबंधित नसून सहकार क्षेत्रातल्या विकासासाठी नितीन पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी घेतल्याचं दानवे यांनी सांगितलं. जिल्हा बँकेच्या 12 जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीत थेट लढत होणार आहे. मराठा आरक्षण उपसमितीने दिलेल्या विविध सूचनांनुसार मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये मराठा कुणबी जात प्रमाणपत्र तसंच जात पडताळणी प्रमाणपत्र निर्धारित मुदतीत वितरित करण्याची कार्यवाही पूर्ण करून प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करावा असे निर्देश प्रभारी विभागीय आयुक्त खुशाल सिंग परदेशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते आज बोलत होते. कोणताही अर्ज 90 दिवसांपेक्षा अधिक काळ प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश परदेशी यांनी दिले. राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहीम येत्या 28 तारखेला राबवण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथं महानगरपालिकेच्या हद्दीत 34 आरोग्य केंद्र, महानगरपालिकेची 5 रुग्णालयं आणि शहरातल्या 40 आरोग्य केंद्रात बालकांना ही लस देण्यात येणार आहे.

असल्याची माहिती महापौर समीर राजूरकर यांनी दिली. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलत होते. 0 ते 5 वर्ष वयोगटातल्या बालकांना ही लस देऊन अभियानात सहभागी होण्याचं आवाहन महापौरांनी केलं आहे. महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत अ गटात भारत आणि बांगलादेश यांच्यात आज लढत होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. या स्पर्धेत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय संघ आतापर्यंत 3 पैकी 2 सामने जिंकून दुसऱ्या स्थानावर आहे. जालना शहरासह जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. जिल्ह्यातल्या बहुतांश भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. या पावसामुळे कपाशी लागवडीसह खरीपातल्या रखडलेल्या पेरण्यांना वेग आला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. हवामान विभागानं संपूर्ण मराठवाड्यात आज आणि उद्या पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. विदर्भातही काही ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आला असून कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्यात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. पुढील 5 वर्षात भारतात 48 अब्ज डॉलर्सची विक्रमी गुंतवणूक करण्याची अमेझॉनची घोषणा. शिर्डी इथं श्री साईबाबा मंदिर परिसरात 600 किलोहून अधिक निकृष्ट दर्जाचा पेढा जप्त. आणि महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत बांगलादेश लढत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.

0: पेक्षा कमी लोक काम करतात, त्यांना सुद्धा आपल्याला असं म्हणता येईल की त्या सुद्धा असंघटित मध्येच त्या महिला येतात आहे. त्याच्यामुळे असंघटित ह्या ज्या महिला आहेत यांचा मोठ्या प्रमाणात ह्या असंघटित सेक्टरमध्ये काम करतात आहे. कारण खेडेगावांमध्ये तुम्ही बघाल की ऑलमोस्ट ऑल सगळ्याच महिला ज्या आहेत ऑलमोस्ट ऑल त्या शेतीचे काम अगदी सगळ्या सीझनमध्ये त्या काम करत असतात. पण आम्ही हे पण बघतो की त्यांच्या समस्या पण खूप आहेत. मग दोन्ही याच्यामध्ये म्हणजे शहरी भागांमध्ये घरगुती काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्याही सुद्धा समस्या आहेत, आणि ग्रामीण भागामध्ये काम करणाऱ्या महिला त्यांच्या सुद्धा खूप भरपूर समस्या आहेत.
1: अर्थातच, कारण आता समस्यांना सामोरे जाणे हे प्रत्येक व्यक्तीच्या याच्यावर आहेत, मग ते कामगार असोत की एम्प्लॉईज असोत की अजून स्वतःचे बिझनेस करणारे असोत. बरं, पण मॅडम आता असा प्रश्न पुन्हा विचार असा वाटतो की आता संघटित महिला कामगारांचे असे काही विशेष अधिकार पण संविधानात्मक दिलेले आहेत का?
0: निश्चितच दिलेले आहेत. आम्हाला संविधानाने आमचं आर्टिकल 14, 15, 15(2) and 16 याच्यामध्ये आम्हाला जे अधिकार आहे म्हणजे फंडामेंटल राईट्स आणि आमचे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स या दोन्हीमध्ये आम्हाला अधिकार दिलेले आहेत. म्हणजे डेफिनेटली की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मध्ये

0: जे सांगितलेले आहे त्याप्रमाणे राज्यांनी आपले कायदे बनवायला पाहिजे महिलांसाठीचे. तर त्या याच्यामध्ये आपण बघूया आता की जसं मॅटर्निटी लीव्हचा हा ऍक्ट 2013 की ज्या याच्यामध्ये एखाद्या महिलेचं समजा तिचं अबॉर्शन जरी झालं तर तिला सुद्धा सुट्टी मिळायला पाहिजे. संघटित क्षेत्रामध्ये बोलते मी. आणि तिचं डिलिव्हरी जर झाली तर तिला मॅटर्निटी लीव्ह सुद्धा तिला मिळायला पाहिजे. आता तर ऍक्च्युली ती एक्सटेंड पण करण्यात आलेली आहे आता ती मॅटर्निटी लीव्ह जी आहे ती. आणि त्या व्यतिरिक्त इक्वल रिन्युमरेशन म्हणजे फॉर द एका समान कामासाठी म्हणजे एका पुरुषाला जास्त पगार आणि महिलेला कमी पगार असं डिस्क्रिमिनेशन ते करू शकत नाही. आणि हा आम्हाला मला असं वाटतं की आम्हाला हे संविधानाने आम्हाला दिलेले अधिकार आहेत आणि त्याच्यामुळे याचं पालन सुद्धा एम्प्लॉयर आहेत त्यांना ते करावं लागतं आहे. जर ते त्यांनी नाही केलं तर मग त्यांच्या विरुद्ध सुद्धा कारवाई व्हायचे सगळे पूर्णपणे शक्यता असतेच.
1: बरं, हा झाला मॅडम संघटित महिला कामगारांचे विशेष अधिकारांबद्दल बोलले. पण आता असंघटित महिला कामगारांचे पण विशेष अधिकार असे कोणामार्फत म्हणा किंवा त्यांचे पण अधिकार असे आहेत का?
0: बघा, आता त्यांचे अधिकार असे आहेत की ते कुठून तरी आम्हाला ते आणावे लागतात आहेत असं म्हणता येईल आपल्याला. आणता येतील इन द सेन्स की बिफोर दॅट मी एक एवढं फक्त एक संघटित कामगारांच्या संदर्भातल्या महिला ज्या आहेत तिथे की जशा ज्याही ठिकाणी फॅक्टरीज आहेत जिथे 10 पेक्षा जास्त महिला काम करत असतील किंवा तिथे जास्त हे आहे त्या ठिकाणी एक आयसीसी कमिटी सुद्धा फॉर्मेशन झाली पाहिजे, इंटरनल कंप्लेंट कमिटी. जसं की आता पॉश ऍक्ट आहे, प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम सेक्शुअल हॅरेसमेंट ऍट वर्क प्लेस, या अंतर्गत सुद्धा हा सुद्धा एक प्रोटेक्शन संघटित महिलांना मिळून राहिलेला आहे. पण असंघटित मध्ये मात्र हा फॅक्टर नाही आहे. त्या अक्षरशः पूर्णपणे त्यांना कोणतेही कायद्यांचे काहीच जे असं म्हणता येईल की नाही आहे, त्या प्रोटेक्टेड नाही आहेत त्या महिला. कारण त्यांना पाहिजे तेव्हा समजा आता मी म्हणते की मॅटर्निटी लीव्ह मी जर एखाद्या फॅक्टरीमध्ये काम करते आहे, संघटित क्षेत्रात काम करते आहे, त्यावेळेला प्रेग्नन्सीमध्ये मला 6 महिन्यांच्या सुट्ट्या मिळतात आहे म्हणजे मला कामावर कोणी काढू शकणार नाही. पण असंघटित क्षेत्रात तसं आहे का? अजिबात नाही. जर मी प्रेग्नंट राहिली आणि मी कामावर जर नाही गेली तर मला लगेचच काढल्या जातं. तसंच मला इथे मला पगार माझा किती असावा तो सुद्धा मला डिसाईड करता येत नाही. तर मग त्याच्यासाठीच आपण एक बघूया की एनजीओज ज्या आहेत, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहेत, त्या काम करतात आहे. जसं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की खूप वर्षांपासून डॉक्टर रुपाताई कुलकर्णी यांनी मोलकरीन संघटना त्यांनी नागपूरमध्ये त्याची चळवळ त्यांनी चालवली आणि त्या याच्यामध्ये त्यांनी अनेक महिलांना त्या चळवळी सोबत घेतल्यामुळे आज नागपूरमध्ये काही भागात मात्र सगळ्या भागांमध्ये अजूनही नाहीये की त्या बायकांना महिलांना त्यांचे अधिकार कळलेले आहेत. या अनऑर्गनाईज असल्यामुळे इथे सगळे हे प्रॉब्लेम्स येतात आहे. इथे कुठेतरी आता मला असं वाटतं की संघटनांना म्हणजे एनजीओ जो आहे त्यांना तिथे पण काम करण्याची गरज येणार आहे. तसंच आम्ही बघतो की शेतावर ज्या मजुरी करणाऱ्या महिला आहेत, ज्या कापूस वेचायला जातात किंवा शेतात काम करतात, नेहमी असं बघण्यात येतं की पुरुषांना महिलांपेक्षा जास्त पैसे दिले जातात.
1: बरोबर आहे. कारण आता अशा ज्या समस्या ज्या आहेत संघटित महिला कामगार आणि असंघटित महिला कामगार, तर यांचे अधिकार पण त्यांना माहीत नसावे ज्या असंघटित मध्ये आहेत, कारण त्या अशिक्षित असल्यामुळे त्यांना या गोष्टी काही माहीत नसतात. तर संघटित महिलांना त्यांच्या अधिकारांची जाणीव असते असे आपणास वाटतं का की त्यांना ती जाणीव असतेच बा म्हणून?
0: काही अंशी आहे त्यांना जाणीव आहे की माझे काय अधिकार आहेत याची त्यांना काही अंशी आहे असं मला वाटतं. हा अवेअरनेस आहे पण तिथे कुठेतरी हतबलता ती सुद्धा दिसून येते. एज्युकेशन आहे संघटित ठिकाणी पण आहेत पण हतबलता आहे. हा ज्याला थोडा आपण असं म्हणूया की एज्युकेटेड वाला हा याच्यामध्ये, पण त्याच जर महिला इकडे जसं दुसऱ्या कंपनीज मध्ये ज्या आहेत ज्यांचं एज्युकेशन इतकं जास्त नाहीये, पण त्यांच्यासाठी एक टाइम फिक्स झालेला आहे की तुम्ही इतके ते इतके वेळांमध्ये तुम्हाला काम करायचं आहे आणि त्या पद्धतीनेच त्यांच्या शिफ्ट चालतात. त्यांच्या कामापेक्षा जास्त काम केलं तर त्यांना ओव्हर टाईम पण त्यांना मिळतो. त्याच्यामुळे जसं वाटायला लागते आयटी सेक्टर इज इट ऑर्गनाइज सेक्टर आहे की हे अनऑर्गनाइज सेक्टर मध्ये जात आहे हा एक प्रश्न पडतो.
1: बरोबर आहे. आणि मला वाटतं संविधानानुसार 8 तासाचा जो वेळ आहे एक कार्य करण्याचा प्रत्येक फॅक्टरीमध्ये असो किंवा नोकरी पेशा पण महिला असोत, तर यांना 8 तासाचा जो वेळ दिलेला आहे, 3 शिफ्टमध्ये काम चालतं जनरली ज्या 24 तास चालणाऱ्या कंपनी आहेत.
0: बरोबर.
1: आणि 24 तास फॅक्टरीज ज्या चालतात त्याच्यामध्ये. बरं मॅडम, आता एक आपण थोडासा एक विरंगुळा घेऊया. श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम कामगार सभा आणि या कार्यक्रमात आज आपण तज्ज्ञ म्हणून ऍडव्होकेट डॉक्टर रेखा विनय बारहाते यांना बोलवलेलं आहे आणि याचा विषय आहे संघटित महिला कामगार आणि असंघटित महिला कामगारांचे अधिकार आणि त्यांच्या समस्या. तर मॅडम, आपण कामगार मंडळींना तुमच्या आवडीचं एखादी गीत ऐकवूया. तुम्ही जर तुमच्या मुखाद्वारे ते थोडस गाऊन दाखवलं तर अतिशय छान वाटेल.
0: निश्चितच. मला एक नेहमीच मराठी भावगीत मधलं आशाताई भोसले.

0: यांचं गाणं खूप आवडतं आणि निश्चितच कामगार ह्या विषयाशी आल्यामुळे कदाचित ते त्याला रिलेट होत असेल नसेल होत मला म्हणजे तेवढी कल्पना नाहीये, पण तरी सुद्धा मला ते गाणं खूप आवडतं. गाण्याचे बोल आहेत, जीवयला गा राहिले दूर घर माझे पाऊल पडले, आणि समोर आपण ऐकणारच आहोत अशा त्यांच्या गोड आवाजात ते गाणं आपण ऐकणार आहोत.
1: तर कामगार बंधू भगिनींनो ऍडव्होकेट डॉक्टर रेखा मॅडम यांचं गीत आपण ऐकूया.

0: कामगार बंधू भगिनींनो, आताच आपण डॉक्टर रेखा मॅडमचं गीत ऐकलं, आपणास सुद्धा ते नक्कीच आवडलं असणार. तर मॅडम, पुन्हा आपण मुलाखतीच्या पुढे जाऊया. पुढचा प्रश्न असा विचार असं वाटतं मॅडम, की आता संघटित महिला कामगार आणि असंघटित महिला कामगार यांना युनियन असणे गरजेचे वाटते काय?
1: निश्चितच युनियन असणे अतिशय गरजेचं आहे, कारण त्या युनियन जर राहिली तर मला माझे प्रश्न कुठेतरी मला माझे प्रश्न मांडायचे असतील तर मला तो एक प्लॅटफॉर्म मिळतो. मी एकटी तर मी कुठेच, म्हणजे मला माझ्यावर जर काही विपत्ती आली, काही मला प्रॉब्लेम्स आले काम करत असताना, तर मी माझे प्रश्न कुणाकडे सोडवावे? बरेचदा असं होतं की मी जर इंडिव्हिज्युअली जर मी कुठे गेली माझा प्रश्न घेऊन, तर तो माझा कितपत सुटेल किंवा सुटणार नाही ही मला खात्री नसल्यामुळे मला असं वाटतं की युनियन जर ती राहिली तर निश्चितच त्यातले काम करणारे सगळे जे लोक आहेत ते एका विशिष्ट पद्धतीने ते लोक काम करत असतात आणि ते कामगारांचं भलं व्हावं हा उद्देश पूर्णपणे त्यांच्या डोक्यामध्ये असल्यामुळे ते आपले प्रश्न, म्हणजे त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या त्यांच्या फॅक्टरी ओनर म्हणावा किंवा त्यांच्या समोर ते मांडू शकतात. आणि त्याच्यासाठी हा प्लॅटफॉर्म युनियन असणं अतिशय गरजेचं आहे.
0: बरोबर आहे, कारण आजकाल संघटित होऊन युनियनद्वारे लढा देण्यासाठी एकजूट होणे हे गरजेचं. बरं, आता आपण मॅडम असा प्रश्न पुन्हा विचारायचा वाटतो, तो म्हणजे समस्या या सर्वांना आलेल्या असतात, मग ते महिला कामगार संघटित असो की असंघटित असो, तर विशेष म्हणजे संघटित महिला कामगारांना अशा कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते?
1: बहुतेकदा तर असं होतं की एक तर त्यांच्या कामांच्या ज्या वेळा असतात, म्हणजे जरी आम्हाला इथे सांगितलेलं असेल की आम्ही शिफ्टमध्ये काम करतोय किंवा आम्हाला ह्या वेळ जी आहे ती आमची 8 तासांची असायला पाहिजे वगैरे, पण एखाद्या वेळेला समजा ऑर्डर जर जास्त आला त्या कंपनीकडे की एखादी तुम्हाला ऑर्डर कम्प्लीट करून द्यायचा आहे, तर त्यावेळेला मात्र मग त्या कामगारांना, ज्या महिला कामगार असू द्यात किंवा पुरुष कामगार असू द्यात, त्यांना त्या याच्यामध्ये ती ऑर्डर कम्प्लीट करण्यासाठी त्यांना 8 तासांपेक्षाही जास्त त्यांना काम करावं लागतं तिथे. आणि त्यावेळेला पर्टिक्युलरली समजा महिला ज्या असतील, कारण त्यांचा ठरलेला एक पिरियड आहे की मी एवढा वेळ काम करणार मग मी घरी जाणार, आणि घरातलं पण तिला बघायचं असतं, घरातले लहान मुलं आहेत, घरातले बाकी वृद्ध मंडळी असतील किंवा काय, त्या याच्यात तिला स्वतःला खूप जास्त सगळ्या प्रश्नांना ती सामोरे जात असते. तिला जर भरपूर पगार असेल तर तिच्याकडे अजून ती कुणाला कुणाची तरी मदत घेऊन त्या प्रश्नांना ती सोडवू शकते. पण आपण असं बघतो की मेजॉरिटी ज्या आहेत महिला ज्या फॅक्टरीजमध्ये काम करतात त्यांना इतका पगार मिळत नाही की त्या अजून कोणाला तरी आपल्या हाताशी घेऊन काम करून घेतील घरातलं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तो एक महिलांच्या संदर्भातला एक मेजर प्रॉब्लेम मला असं वाटतं तो येतो. दुसरं असं आहे की अगदी लहान मुलं जर घरात असतील आणि त्यांना जर ती महिला सोडून आलेली असेल घरी तर त्या मुलांचा एक मोठा प्रश्न निर्माण होतो. त्या व्यतिरिक्तही इतरही ज्या समस्या, म्हणजे मग त्या याच्यातनं होणारी सगळी धावपळ चिडचिड या सगळ्या समस्या तिला भेडसावत असतात. असंघटित मध्ये तर आम्ही, मला असं वाटतं की तिथे तर अनेक प्रश्न आहेत, कारण तिथे प्रोटेक्शनच नाही, लीगल प्रोटेक्शनच नसल्यामुळे, म्हणजे तिला फक्त काम करायचं आहे, कारण तिला पैसे त्यातनं तिचं घर

0: कारण असंघटित ह्या महिला ज्या आहेत त्या अशिक्षित आहेत, नंतर त्यांच्या जो तेवढे फायनान्शियल त्यांचे नाही आहे, घरातनं आर्थिक जे आहे ती फार समस्या आहेत, घरात अनेक प्रश्न आहेत, घरात असलेले व्यसनाधीनता, त्याच्यामुळे त्या महिलेला जे घराच्या बाहेर पडावं लागतं या सगळ्याच्यात, त्याच्यामुळे तिला कामाचा म्हणजे जेवढ्या वेळ ती जास्त काम करेल तेवढ्या वेळ तिला त्यातनं पैसे जास्त मिळतील हा तिच्या डोक्यामध्ये असलेला विषय असतो. कारण मी बऱ्याच जणींना मी रिअली म्हणजे आय फील सो बॅड याच्यामध्ये की माझ्या भागातल्याच दोन तीन महिलांना मी आहे काम करत असताना त्या कुणाला हार्ट अटॅक आला, कुणाला ब्रेन हॅमरेज झाला आणि तिथल्या तिथे त्या गेल्यात. म्हणजे त्यांना त्याच्यामुळे त्यांचं त्या आपल्या स्वतःच्या हेल्थवरही त्यांचं कधीच लक्ष त्या देत नाहीत, कधीच देत नाहीत. काही झालं असेल तर तिथलंच आपलं काहीतरी घरातलं घेऊन त्या आपलं चालवत असतात. त्याच्यामुळे इथल्या समस्या अनेक आहेत. म्हणून ह्यांच्यासाठी मला असं वाटतं की मधल्या ह्याच्यात असं झालेलं होतं की ह्या ज्या महिला अनऑर्गनाईज सेक्टरमधल्या ज्या आहेत, जसं आता मोलकरीन संघटनेच्या माध्यमातून की त्यांना एक आफ्टर 50 इयर्स नंतर 55 इयर्स नंतर त्यांना पेन्शन मिळावी हा एक विषय धरला गेला होता, पण त्याच्यानंतर काहीच झालेलं नाही आहे. किंवा त्यांच्या मुलांना काहीतरी फॅसिलिटीज म्हणजे 10वीपर्यंतच्या त्या मधल्या काळात LIC माध्यमातून एक योजना चालली होती की त्या 9वी 10वीपर्यंतच्या मुलांना एक मिळायची, त्यांना स्कॉलरशिप मिळायची घरगुती कामगार करत असणाऱ्या महिला मुलांसाठी. त्यांना एक चांगलं हेल्थ चेकअप होणं गरजेचं आहे, किंवा त्यांना जसं की 55 वर्षांचे झाल्यानंतर त्यांना एक काहीतरी काइंड ऑफ चेक पेन्शन त्यांना मिळावी की सो दॅट त्यात आपले औषध पाणी तरी कमीत कमी करू शकतील, अशा पद्धतीचं होणं मला असं वाटतं जास्त गरजेचं आहे. किंवा त्यांच्या कामगारांच्या घरी समजा डिलिव्हरी झाली त्यावेळेला त्याच्यासाठीचं एक मदत असं जर झालं तर निश्चितपणे, कारण आता बघा की त्यातही आहे की समजा एखाद्या कामगाराचा मृत्यू झाला तर त्याला पैसे मिळतील, पण ते पैसे मिळवायसाठीचा किती वेळ जातो त्यांचा, किती ऑफिसेसमध्ये जाऊन त्यांना कागदांची पूर्तता करता त्यांना वाटतं नको हे पैसे आम्हाला आता, अशा पद्धतीची जी भावना येते, तर मला वाटतं त्याऐवजी त्याला सोप्या पद्धतीने त्याला करण्यात यावं, तरच खऱ्या अर्थाने कामगारांचं आपण जे म्हणतोय की कल्याण होऊ शकतं.
1: बरोबर आहे, कारण असंघटित कामगार त्यांना आर्थिक परिस्थितीशी झगडावं लागतं आहे, आर्थिक परिस्थितीला तोंड द्यावं लागतं आहे, अशा परिस्थितीत त्यांचं काहीतरी आपल्या समाजाने म्हणा सरकारने म्हणा काहीतरी विशेष लक्ष देऊन त्यात काहीतरी कायदे काढणं गरजेचं ठरतं. बरं, पण शेवटी जाता जाता एक असा पुन्हा प्रश्न विचार असा वाटतो की संविधान आपल्याला आहे आणि संविधानाने दिलेले अधिकार सुद्धा आहेत, पण ते पूर्णतः अंमल होत आहेत की नाही यावर आपण काय सांगू शकाल?
0: नाही, दुर्दैवाने आपल्याला असं म्हणता येईल की संविधान आहे, संविधानातल्या तरतुदी पण आहेत, पण त्याच्यावर जी अंमलबजावणी व्हायला पाहिजे ती अंमलबजावणी अजिबात होत नाही. आणि त्याच्यामुळेच मग आपण आता म्हणतोय की जे काही कायदे पण झालेले ना संविधानाच्या माध्यमातूनच कायदे पण आपल्याला मिळालेले आहेत, पण मग त्या कायद्यांचा उपयोग पाहिजे तसा होत नाहीये. म्हणजे आज आपण असं म्हणूया की एखाद्या लेबरवर एखादा जर काही जर त्याच्यावर त्याच्या कंपनीमध्ये फायनान्शियल याच्यामध्ये जर त्याला वाटलं की मला डावलल्या गेलं किंवा काय झालं, तो जेव्हा लेबर कोर्टमध्ये त्याची केस घेऊन येतो त्याची केस त्याला करता करता 10-15 वर्ष त्याचे निघून जातात.
1: बरोबर,
0: म्हणजे त्याचा उमेदीचा जो काळ आहे तो त्याचा एक निघून जातो. माझ्याकडे आत्ता एक जण आलेले म्हणजे मला फार चांगल्याने लक्षात आहे की त्यांनी 1 लाखाचा दावा टाकलेला होता, 1 लाखाच्या दाव्याला आता जवळपास त्यांच्या केसला 12 वर्ष होऊन गेले. ते म्हणतात की मी आतापर्यंत वकिलांना माझी फी वगैरे जर मी काउंट केली तर मी उगीच केस टाकली की काय असं मला आता वाटायला लागलेलं आहे. तर मला असं वाटतं की हे सुद्धा कुठेतरी म्हणजे कामगार जे न्यायालय आहे तिथे सुद्धा त्यांचे कामगारांचे जे निकाल आहे ते लवकरात लवकर जर सोडवण्यात आले तर लोक सुद्धा तिथनं सुद्धा त्यांना त्याचा फायदा होईल, निश्चितच फायदा होईल. आणि त्यांना काय म्हणता येईल त्याला की एक खरंच बा मी कोर्टात गेलो आहे तर मला त्याचा फायदा झाला असं तो बाकी लोकांना सुद्धा सांगू शकतो, नाहीतर एक निराशाजनक चित्र आहे की लवकर केसचा निकाल लागत नाही त्याच्यामुळे काय करायचं कोर्टामध्ये जाऊन सुद्धा. म्हणजे ही जी आहे म्हणून मला असं वाटतं की संविधानाने तर आम्हाला सगळं दिलेलं आहे, पण आम्ही जे अंमलबजावणी करणारे जे लोक आहो इम्प्लिमेंटेशन जी आहे तर ते लोक पाहिजे तेवढ्या तत्परतेने कोणी करत नाहीये. आणि त्याच्यामुळेच हा जो विसंवाद जो काय किंवा आपल्याला विसंगती जी काही दिसते आहे ती आपल्याला आज समाजामध्ये ती दिसते आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळेच कामगारांनी किंवा अजूनही सगळ्याच म्हणजे ज्याही कुठलेही प्रश्न जे सोडवायचे असतील तर त्यासाठी संघटित येऊनच तुम्हाला काम करावं लागेल. आणि पर्टिक्युलरली आपण जेव्हा कामगारांच्या संदर्भात बोलतो त्यावेळेला त्यांनी त्यांच्या चांगल्या पद्धतीच्या युनियन त्यांनी तयार करणं ते पण गरजेचं आहे, कारण युनियन मधले सुद्धा लोक कधी कधी काय काय करतात त्याचे सुद्धा आपल्याकडे बरेचसे उदाहरण आहेत. त्याच्यामुळे खरंच इथे प्रामाणिकपणे काम करणारे लोक आणि प्रामाणिकपणे ह्या संघटना युनियन चालविणे ही सुद्धा जबाबदारी आमची आहे, कारण आम्हाला संविधान जेव्हा सांगत आहे की आम्ही सगळे इक्वल आहोत तर मग आम्ही निश्चितच मला असं वाटतं की आपण त्या दृष्टीनेच आपण सगळ्यांनी

0: काम सुद्धा करायला पाहिजे. कोणाचे डिस्क्रिमिनेशन होऊ नये, कोणाचंही आम्ही शोषण करू नये, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही जर पाळल्या तर मला असं वाटतं की आमचा हा जो कामगार आहे, जो खरंच आमचा बॅकबोन आहे, यांच्याशी आम्ही कुठेच काही उभे राहू नाही शकत आहे. आज आम्ही पाहतोय एवढ्या मोठ्याल्या बिल्डिंग ज्या उभ्या राहतात आहे त्या कुणाच्या भरोशावर उभ्या राहतात आहे कामगारांच्या. आणि त्यांना जर आम्ही फॅसिलिटीज नाही चांगल्या प्रोव्हाइड केल्या, म्हणजे आज जर तो त्या बिल्डिंगवरनं पडला तर त्याच्यापासून मी कसा सुटून बाहेर पडेल, याच्यासाठी लोकांचा प्रयत्न असतो की ना की त्याला त्याच्या परिवाराचं काय होईल आहे किंवा मी त्याच्या परिवाराला कसं प्रोटेक्ट करू, ही भावना नसल्यामुळे पण खूप सगळे प्रश्न निर्माण होतात.
1: शेवटी जाता जाता मॅडम आपल्या वेळपर्यंत संपत आलेला आहे, महिला कामगारांना असा संदेश तुम्ही काय प्रदान करणार?
0: मी महिला कामगारांच्या संदर्भात मला असं वाटतं की तुम्ही काम तर नेहमी करतच असता, दिवस रात्र तुम्ही काम करत असता, पण ह्याच्या सोबत तुम्ही तुम्हाला जे काही आम्हाला संविधानाने दिलेले अधिकार आहेत आणि संविधान काय म्हणतं आहे याची सुद्धा मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी ती जाणीव किंवा आपण त्याचं वाचन करणं फार इम्पॉर्टंट आहे. कारण आम्ही संविधानातल्या काय तरतुदी आहेत ह्या आम्ही कधी वाचतच नाहीत, आम्हाला त्या माहितीच नाही आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की संविधान हे सगळं आहे, त्याच्याच बेसवर आम्हाला आमचे अधिकार सगळे मिळणार आहेत. त्याच्यामुळे सर्व महिलांनी, शिक्षित असो वा अशिक्षित असो, त्यांनी कुणाच्या तरी मदतीने त्यांनी संविधानाचं वाचन करून आपला लढा, आपल्यावर होणारे अन्याय अत्याचारच्या व्यतिरिक्त जर कुणावर काही अन्याय अत्याचार होत असेल त्याच्यासाठी सुद्धा सक्षमपणे उभं राहण्यासाठी मला असं वाटतं की महिलांनी, सर्वच महिलांनी संविधानाचं वाचन करणे आणि त्याला आत्मसात करणे हे जास्त महत्वाचं मला वाटतं.
1: अर्थातच, कारण आज कामगार मंडळींच्या समस्या सोडविण्यासाठी आपलं संविधानच हे एक महत्वाचं ठरतं आणि संविधानानेच आपल्याला जे काही अधिकार दिलेले आहेत, महिला कामगार असो की पुरुष कामगार असोत. तर कामगार सभा या कार्यक्रमात मॅडम तुम्ही आज खास वेळात वेळ काढून आलात, त्याबद्दल मी कामगार मंडळींतर्फे तसेच ऐकणाऱ्या श्रोत्यांतर्फे तुमचे शतशः धन्यवाद व्यक्त करतो. नमस्कार.
0: धन्यवाद. नमस्कार.
2: श्रोते हो, आताच आपण कामगार सभा या कार्यक्रमात संघटित आणि असंघटित महिला कामगारांचे अधिकार आणि समस्या या विषयावर ऍडव्होकेट डॉक्टर रेखा विनय बारहाते यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष सातपुते. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

एफ एम बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो 7 वाजतायत. प्रादेशिक बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाख शेतकऱ्यांना 334 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याबाबतचा शासन आदेश जारी. राज्यात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. आधुनिकीकरणासाठी नागपूर विमानतळाचे GMR कंपनीला हस्तांतरण. आणि नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे दोषी, शिक्षा येत्या सोमवारी सुनावणार. राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांना 334 कोटी रुपयांहून अधिक रकमेची नुकसान भरपाई देण्याचा शासन आदेश राज्य सरकारनं जारी केला. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरपासून यंदाच्या मे महिन्यापर्यंत झालेल्या अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही आर्थिक मदत जमा होणार आहे. यात कोकणातल्या आंबा आणि काजू पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठीच्या 209 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचाही समावेश आहे. या जिल्ह्यातल्या 1,34,000 अधिक शेतकऱ्यांना ही रक्कम मिळेल. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूरमधल्या शेतकऱ्यांचं गेल्या 2 महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची 106 कोटी रुपयांच्या मदतीचा यात समावेश आहे. 95,000 अधिक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. याशिवाय विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांनाही या मदतीचा लाभ मिळणार आहे. ही रक्कम येत्या 8-10 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असं आश्वासन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधानसभेत दिलं होतं. याशिवाय कोकणातल्या सुमारे 72,000 शेतकऱ्यांना पीक विम्याचे 217 कोटी रुपये येत्या 15 दिवसात दिले जातील असं आश्वासन देखील कृषीमंत्र्यांनी दिलं आहे. राज्यात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दलाची स्थापना करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. गडचिरोली जिल्ह्यात नायब तहसीलदारावर झालेल्या हल्ल्यासंदर्भातल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. राज्यात गेल्या 5 वर्षात दस्त नोंदवण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चिती करण्यात आलेल्या सर्व प्रकरणांची तपासणी महालेखापरीक्षकांमार्फत करण्याची घोषणाही महसूल मंत्र्यांनी केली. दस्त नोंदणी करण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चित करण्याचे अधिकार असणाऱ्यांनी मुद्रांक शुल्क निश्चित करताना संबंधित कायद्यांचं उल्लंघन करून ते मनमानी पद्धतीनं कमी जास्त केल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे असं बावनकुळे म्हणाले. पुण्यात लोहगड किल्ल्यावर झालेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी एसआयटी नेमण्याचे आदेश विधानसभा तालिका अध्यक्ष राजीव खरे यांनी राज्य सरकारला दिले आहेत. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. 2023-24 मध्ये राज्यभरात जंगलाला लागलेल्या आगीच्या 5,100 घटना घडल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी आज सभागृहात दिली. यात 11,580 हेक्टरवर वनजमिनीचं नुकसान झालं असं त्यांनी सांगितलं.

यातल्या 7042 घटना एकट्या गडचिरोली जिल्ह्यातल्या आहेत. मुंबई उपनगरी रेल्वेत 2 दिवसांपूर्वी झालेल्या एका प्रवाशाच्या हत्येचा मुद्दा विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आज विधानसभेत उपस्थित केला. या मुद्द्यावर सरकारनं 29 जूनला सभागृहात निवेदन द्यावं असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. हे प्रकरण अतिशय गंभीर असून सामान्य नागरिकाच्या सुरक्षेचा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे असं पटोले म्हणाले. उपनगरी रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेविषयी सभागृहात चर्चेची मागणी त्यांनी केली. या प्रकरणाचा तपास तातडीनं करावा आणि काय कारवाई केली याबाबत सभागृहात सरकारनं निवेदन द्यावं असं ते म्हणाले. यावर अध्यक्ष नार्वेकरांनी सरकारला याबाबत 29 जूनला सभागृहात निवेदन देण्याचे निर्देश दिले आहेत. मयंक लोहार या तरुणाची 2 दिवसांपूर्वी अंधेरी ते बोरीवली प्रवासादरम्यान सचिन सुवर्णा यांनी चाकू भोसकून हत्या केली होती. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमधून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांचे परवाने रद्द करायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. 18 मे रोजी डहाणू इथं मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात 13 जणांचा झालेला मृत्यू आणि त्याआधी कल्याण अहिल्यानगर महामार्गावर झालेल्या अपघातात 11 जण मृत्यूमुखी पडणं याबाबतची लक्षवेधी सूचना सुनील शिंदे यांनी उपस्थित केली होती. या मार्गावर दर तासाला बस सोडायचे निर्देश दिले असून लवकरच ही वारंवारिता दर अर्ध्या तासात एक बस अशी होईल असं सरनाईक यांनी सांगितलं. पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये हडपसर दापोडी आणि फुगेवाडी भागात मिथेनॉल मिश्रित दारू पिऊन 22 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी आरोपींवर शक्य असेल तर संघटित गुन्हेगारीसाठीचा मकोका लावू आणि कडक कारवाई करू असं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज विधान परिषदेत दिलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नागपूर इथला डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ मध्य भारतातला प्रमुख विमानतळ म्हणून उदयास येईल. तसंच या विमानतळामुळे कृषी निर्यात सक्षम होईल, उद्योग क्षेत्रांना चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नागपूर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ GMR या कंपनीकडे हस्तांतरित करण्याचा कार्यक्रम झाला त्यावेळी ते बोलत होते. या आधुनिक विमानतळाच्या माध्यमातून कार्गो प्रकल्प देखील साकार होईल असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. विदर्भात 7.5 लाख कोटी रुपयांची व्यावसायिक गुंतवणूक होत असून त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या तर विदर्भाचा विकास वेगानं होईल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केलं. तर भारतात विमानतळ परिसरात शहर वसवण्याची संकल्पना सर्वप्रथम नागपूर शहरात विकसित होईल असं केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू म्हणाले. नसरापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याबद्दल आरोपी भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. आरोपीच्या शिक्षेबाबतचा निवाडा न्यायालय येत्या सोमवारी देणार आहे. आरोपीवर दाखल सर्व गुन्हे सिद्ध झाल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. गेल्या 1 मे रोजी घडलेल्या या गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊन 55 दिवसात खटल्याचा निकाल लागला आहे. डिजिटल अटक

0: येत्या सोमवारी देणार आहे. आरोपीवर दाखल सर्व गुन्हे सिद्ध झाल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. गेल्या 1 मे रोजी घडलेल्या या गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊन 55 दिवसात खटल्याचा निकाल लागला आहे. डिजिटल अटक या सायबर गुन्हे प्रकाराच्या 200 अधिक प्रकरणात तपास करताना सीबीआय अर्थात केंद्रीय गुप्तचर संस्थेनं महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि दिल्लीसह 16 राज्यांमधल्या 80 जास्त ठिकाणांवर छापे टाकले, तसंच चेन्नई आणि कोलकाता इथून 2 जणांना अटक केली आहे. देशभरात 200 जास्त डिजिटल अटक प्रकरणांमध्ये सहभाग असलेल्या गुन्हेगारी जाळ्याविरुद्ध ऑपरेशन चक्र 6 अंतर्गत सीबीआय तपास करत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून अलिकडेच शिवसेनेत सामील झालेले खासदार संजय दीना पाटील यांनी पत्रकारांबरोबर अर्वाच्य भाषा वापरल्याप्रकरणी खासदार संजय राऊत यांनी पोलिसात लेखी तक्रार दाखल केली आहे. संजय दीना पाटील यांच्या संवादाच्या निषेधात आज पत्रकारांनी वेगवेगळ्या पद्धतीने निषेध नोंदवला. अतिगरजू कुटुंबांना मोफत धान्य पुरवठा करणाऱ्या अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला 35 किलो धान्य दिलं जात होतं, त्याऐवजी त्याचं वाटप दरडोई 7 किलोप्रमाणे करण्याचा शासनाचा विचार आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागानं राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 तशी दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तसंच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयानं 13 जुलैपर्यंत राष्ट्रीय अन्न सुरक्षा दुरुस्ती कायदा 2026 बद्दल नागरिकांच्या सूचना मागवल्या आहेत. राज्यातल्या अनेक जिल्ह्यात पावसानं आजही हजेरी लावली. जालना शहरासह जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. जिल्ह्यातल्या बहुतांश भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. बुलडाणा जिल्ह्यात आज दुपारच्या सुमारास खामगाव तालुक्यातल्या काळेगाव, कंचनपूर, बोरी, अडगाव परिसरात जोरदार पाऊस झाला. रत्नागिरीत पावसाचा जोर आजही कायम आहे. आज सकाळपासून जिल्ह्यात पुन्हा संततधार सुरू झाली. जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मध्यरात्रीपासून संततधार पाऊस सुरू असून रावेर तालुका आणि सातपुडा पर्वतरांगात अतिवृष्टी झाल्याचं वृत्त आहे. मराठवाड्यात उद्या आणि परवा दमदार पाऊस होईल तर कोकणात 30 जूनपर्यंत पावसाचा जोर राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. येत्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाख शेतकऱ्यांना 334 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याबाबतचा शासन आदेश जारी. राज्यात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. आधुनिकीकरणासाठी नागपूर विमानतळाचे जीएमआर कंपनीला हस्तांतरण. आणि नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे दोषी, शिक्षा येत्या सोमवारी सुनावणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई. आता आपण ऐकणार आहोत आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत गौरीशंकर घाळे.
1: मुद्रांक नोंदणी प्रक्रियेतील गैरव्यवहारांची महालेखा परीक्षकांमार्फत चौकशी. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे. गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी राज्य सरकार विशेष कृती दलाची स्थापना करणार. कोकणातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषांपेक्षा अधिक मदत मिळणार. मंत्री नितेश राणे. ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची वैशिष्ट्ये. महसूल विभागातील मुद्रांक नोंदणी प्रक्रियेतील गैरव्यवहारांची महालेखा परीक्षकांमार्फत चौकशी केली जाणार असून त्यासाठी स्वतंत्र कृती दल स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत दिली. सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी नवी मुंबईतील अनधिकृत इमारतींच्या दस्त नोंदणीबाबत उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. नवी मुंबईतील अनधिकृत इमारतींच्या दस्तांची बेकायदा नोंदणी करून कोट्यवधींचा महसूल बुडवल्याप्रकरणी संबंधित दोषी अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आल्याचं मंत्री बावनकुळे यांनी सांगितलं. तसंच मुद्रांक शुल्कातील अर्धन्यायिक अधिकारांचा गैरवापर रोखण्यासाठी 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2026 या काळातील राज्यातील सर्व प्रकरणांची महालेखापाल यांच्या विशेष कृती दलाच्या माध्यमातून सखोल चौकशी केली जाईल अशी घोषणाही बावनकुळे यांनी केली. मुद्रांक शुल्क निश्चित करताना संबंधित कायद्याचं उल्लंघन करून ते मनमानी पद्धतीने कमी जास्त केल्याच्या तक्रारी आहेत. मुद्रांक शुल्क निश्चित करताना कायद्याचं पालन करूनच ही निश्चिती करावी लागेल अशा सूचना देण्यात येतील आणि त्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असं बावनकुळे म्हणाले. दरम्यान

0: राज्यात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्यात येणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. तसंच कृती दल स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून त्यामार्फत हे प्रकार रोखण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसंच गडचिरोली जिल्ह्यात साखरफाटा इथं नायब तहसीलदारावर हल्ल्याप्रकरणी फौजदारी कारवाई करण्यासाठी परवानगी देण्यासाठी दिरंगाई करणाऱ्या संबंधित प्रांत अधिकाऱ्यावरही कारवाई करण्यात येईल असंही मंत्री बावनकुळे यांनी सांगितलं. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषण निर्माण करणाऱ्या उद्योगांना बंद करण्याची नोटीस त्वरित बजावण्यात येईल आणि प्रदूषण रोखण्यासाठी 3 टप्प्यातील विशेष कार्यक्रम आखण्यात येईल अशी घोषणा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केली होती. चंद्रपूर जिल्ह्यातील बहुतांश उद्योगांचा पाहणी दौरा आपण केला असून प्रदूषणाचा गंभीर प्रकार पाहिला आहे. मात्र हे सर्व उद्योग एका रात्रीत बंद करणं शक्य नाही, त्यामुळे 3 टप्प्यात उपाययोजना आखण्यात येतील आणि मग त्याच राज्यभरात लागू करण्यात येतील अशी माहिती देखील मुंडे यांनी यावेळी दिली. पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावर नियोजित वराची वधूकडून झालेल्या हत्येप्रकरणी विशेष तपास पथक नेमण्याचे निर्देश तालिका अध्यक्ष राजू खरे यांनी विधानसभेत दिले. याबाबतचा मुद्दा सभागृहात सुनील शेळके यांनी उपस्थित करताना हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्याची मागणी केली होती. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणी विशेष तपास पथक नेमण्याची मागणी केल्यावर तालिका अध्यक्ष राजू खरे यांनी हे निर्देश दिले. त्यावर भास्कर जाधव यांनी तालिका अध्यक्ष पदावरील व्यक्तीला असे निर्देश देण्याचा अधिकार आहेत का असा प्रश्न उपस्थित करत निर्णय देण्याची मागणी केली. मुंबईतील लोकलमध्ये झालेल्या हत्येचे तीव्र पडसाद आज सभागृहात उमटले. लोकलमधील या घटनेनंतर नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. राज्य सरकारकडे कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी असून यासाठी तातडीने पावले उचलावीत अशी मागणी नाना पटोले आणि भास्कर जाधव यांनी केली. यासंदर्भात स्थगन प्रस्तावाची सूचना दिली. विधानसभा अध्यक्षांनी स्थगन नाकारत विषय मांडण्याची मात्र मुभा दिली. त्याचवेळी राज्य सरकारने यावर त्वरित उपाययोजना करावी तसंच सोमवारी याबाबत सभागृहात निवेदन करावं असे निर्देश विधानसभा अध्यक्षांनी दिले. कोकणातील आंबा आणि काजू पिकाचं तब्बल 90% नुकसान झालं असून ही परिस्थिती पाहता राज्य सरकार राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या अर्थात एनडीआरएफच्या निकषांच्या पलीकडे जाऊन बागायतदारांना विशेष बाब म्हणून वाढीव आर्थिक मदत देईल असं आश्वासन मंत्री नितेश राणे यांनी सभागृहात दिलं. निलेश राणे यांनी कोकणातील फळबागांच्या नुकसानीचा मुद्दा लक्षवेधीद्वारे उपस्थित करताना वाढीव मदतीची मागणी केली होती. कोकणातील बागायतदारांना तातडीने दिलासा देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असून 209 कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव मदत आणि पुनर्वसन विभागाकडे पाठवण्यात आला आहे. 15 दिवसात हा निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसंच फळपीक विमा योजनेतून निधी वितरित केला जाईल असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी उत्तरात सांगितलं. अमरावती शहरात नियमबाह्य पद्धतीने आदिवासी विद्यार्थ्यांना अभ्यासिका उपलब्ध करून दिल्याप्रकरणी संबंधित गृहपालासह दोघांना निलंबित करण्यात आलं आहे आणि या सर्व प्रकरणी आदिवासी विकास आयुक्तांकडून चौकशी करण्यात येईल अशी माहिती आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दिली. याबाबतचा प्रश्न सुलभा खोडके यांनी उपस्थित केला होता. खासगी रुग्णालयांनी रुग्णांना विविध आजारांवरील उपचारांसाठी किती दर आकारावा यासंदर्भात राज्य शासनांनी धोरण ठरवावं असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्या अनुषंगाने राज्यातील खासगी रुग्णालयातील दरांबाबत धोरण ठरवण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेतली जाईल अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सदस्य बापूसाहेब पठारे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. तसंच खासगी रुग्णालयांना रुग्णालयाबाहेर उपचारांचे दरपत्रक लावणं बंधनकारक करण्यात आलं असून त्याची अंमलबजावणी होते की नाही याची तपासणी केली जाईल असंही आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.
1: आताच आपण विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते गौरी शंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे.
0: ठाणे जिल्ह्यातील पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून दीर्घकालीन उपाययोजनांसाठी सर्व संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेणार राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांची माहिती. अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर कारवाई. मालवाहू वाहनांचे परवाने रद्द होणार मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेच्या अखेरच्या वर्षातील परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटण्याचा प्रकार गंभीर असून त्याच्या सखोल तपासासाठी सीआयडी चौकशी करावी अशी सूचना मुंबई विद्यापीठ प्रशासनाला करणार उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी

ची माहिती। शाळांमध्ये पिण्याचं पाणी, स्वच्छतागृह, सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन आणि संरक्षक भिंत या सुविधा आहेत की नाही याची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था उभारणार, शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांचं आश्वासन। पुणे विषारी दारूकांडातील आरोपींवर मकोका लावण्याचा विचार, 22 मृतांच्या कुटुंबियांना मदत देणार राज्य सरकारची विधान परिषदेत ग्वाही। ही होती विधान परिषदेच्या कामकाजातली काही क्षणचित्र। गुरुवारी सभागृहाच्या कामकाजाची सुरुवात विशेष बैठकीने झाली। 12वी धरणातील जलसाठा 35% आल्यानं ठाणे जिल्ह्यात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या परिस्थितीवर शासन गांभीर्याने उपाययोजना करत असून पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देत औद्योगिक क्षेत्रासाठीच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्यात आली आहे। तसंच वाढतं शहरीकरण आणि लोकसंख्या लक्षात घेऊन दीर्घकालीन जलनियोजनासाठी नगरविकास, जलसंपदा आणि पाणीपुरवठा विभागांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी विधान परिषदेत दिली। सदस्य निरंजन डावखरे यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती। राज्यमंत्री साकोरे बोर्डीकर म्हणाल्या की एमआयडीसीच्या मालकीच्या 12वी धरणातून ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, मीरा भाईंदर, बदलापूर, अंबरनाथ, मुरबाड आणि शहापूर या शहरांना पाणीपुरवठा केला जातो। अल निनोच्या प्रभावामुळे पाऊस लांबल्यानं उपलब्ध जलसाठ्याचं काटेकोर नियोजन करण्यात येत असून पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य दिलं जात आहे। 12वी धरणाची क्षमता वाढवण्याबाबतच्या मागणीचीही तपासणी करण्यात येणार आहे। मुंबई महानगर प्रदेशातील वाढती पाण्याची गरज लक्षात घेऊन नवीन दोन धरणं प्रस्तावित करण्यात आली असून भविष्यातील मागणीचा विचार करण्यात येत असल्याचं राज्यमंत्री साकोरे बोर्डीकर यांनी स्पष्ट केलं। राज्यात अवैध प्रवासी वाहतुकीमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून अशा वाहनांचे परवाने रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। सदस्य सुनील शिंदे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर मंत्री सरनाईक बोलत होते। सरनाईक म्हणाले की अलीकडेच घडलेल्या दोन भीषण अपघातांमध्ये अनुक्रमे 13 आणि 11 जणांचा मृत्यू झाला असून दोन्ही घटनांमध्ये अवैध प्रवासी वाहतूक हेच प्रमुख कारण होतं। या प्रकरणांमध्ये वाहनचालकांसह संबंधित वाहन मालकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। संबंधित मालवाहू वाहनाचा परवानाही रद्द करण्यात आला आहे। अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली होती। आवश्यक कार्यवाहीनंतर मदत वितरित करण्यात येणार आहे। राज्यातील वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरचा ताण लक्षात घेऊन एसटी महामंडळासाठी 8300 नवीन बसेस खरेदी करण्यात आल्या आहेत। संबंधित मार्गावर तात्पुरत्या स्वरूपात प्रत्येक तासाला एसटी बस चालवण्याचे निर्देश देण्यात आले असून पुढच्या 2 ते 3 महिन्यात दर अर्ध्या तासाने बस सेवा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा मानस असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। राज्यातील अपघातप्रवण ठिकाणांचा अभ्यास करून व्यापक रस्ता सुरक्षा आराखडा तयार करण्यात आला आहे। केंद्र शासनाच्या सहकार्याने त्याची लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे। ग्रामीण आणि दुर्गम भागात प्रवाशांना अधिकृत वाहतूक सेवा उपलब्ध व्हावी यासाठी 100 मिनी बसेसही ताफ्यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत। शाळांमध्ये पिण्याचं पाणी, स्वच्छतागृह, सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन आणि संरक्षक भिंत या सुविधा आहेत की नाही याची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येईल असं आश्वासन शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिलं। सदस्य चित्रा वाघ यांनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते। शाळांमध्ये असलेल्या सुविधांची माहिती मुख्याध्यापक आणि शिक्षक हे युडायस या पोर्टलवर भरतात। कधीकधी त्यांनी भरलेल्या माहितीबाबत काहींच्या मनात शंकाही असते, त्यामुळे त्याची पडताळणी करणारी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। तसंच शाळांना उपयुक्त सुविधा मिळाव्यात यासाठी लोकप्रतिनिधींनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून देण्यात भूमिका बजावावी असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं। मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेच्या अखेरच्या वर्षातील परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटण्याचा प्रकार गंभीर असून त्याच्या सखोल तपासासाठी सीआयडी चौकशी करावी अशी सूचना मुंबई विद्यापीठ प्रशासनाला करण्यात येईल असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं। अशोक उर्फ भाई जगताप यांनी विचारलेल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते। वाणिज्य शाखेच्या 6व्या सत्राचे इकॉनॉमिक्स, कॉमर्स तसंच डायरेक्ट अँड इनडायरेक्ट टॅक्सेस पेपर 2 या 3 विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचं एप्रिल 2026 उघडकीला आलं। या प्रकरणी 3 विद्यापीठाचे कर्मचारी, 6 विद्यार्थी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, परंतु या गुन्ह्याचा सखोल तपास होऊन जबाबदारी निश्चित व्हावी यासाठी मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेला हे प्रकरण सीआयडी चौकशीला पाठवण्यात

0: च्या सूचना दिल्या जातील असंही मंत्री पाटील यांनी स्पष्ट केलं. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील हडपसर दापोडी आणि फुगेवाडी परिसरात मिथेनॉल मिश्रित विषारी दारू पिऊन 22 जणांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणातील आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मकोका लावण्यात येईल. या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातलं जाणार नसून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पोलीस राज्य उत्पादन शुल्क तसंच अन्न आणि औषध प्रशासनाकडून एकत्रित कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली. भाजपचे सदस्य अमित गोरखे यांनी या संदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली त्यावर उत्तर देताना कदम यांनी सांगितलं की या प्रकरणाचा तपास वेगानं सुरू असून संपूर्ण साखळी उघड करण्यात तपास यंत्रणांना यश आलं आहे. विषारी दारू तयार करणं पुरवठा करणं आणि विक्रीशी संबंधित असलेल्या सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस विभागातील एकूण 13 कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरण्यात आलं आहे.
1: आताच आपण विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते अनुराग कांबळे आणि वाचन केलं होतं रश्मी पाटकर यांनी. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई.

न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 7:30 झाले आहेत. शेतशिवार हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत.

0: आवड बळी राजाची या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं मी संजय थोरात
1: मी शीतल निमजे
0: सर्वांचं स्वागत करतो. कार्यक्रमाची सुरुवात करूयात या छानशा पत्रानं. तर हे छानसं पत्र आलेलं आहे रवळगाव तालुका सेलू जिल्हा परभणीचं पत्र आहे. शंकर भदरगे, छाया भदरगे, सुबोध भदरगे, विक्रांत भदरगे आणि समस्त भदरगे परिवार. तसंच सोबत हे आहेत देशमुख गल्ली मोठा मारुती परभणी इथून अनंत नगर साळे आणि समस्त मित्र मंडळ. मुक्काम जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालन्याचं हे छानसं पत्र आहे. डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक.
2: म्हणूनच या पिकाची लागवड आणि व्यवस्थापन करणं हे आता अत्यंत गरजेचं झालं आहे आणि या संदर्भात आज आपल्याला अधिक माहिती करून देणार आहेत उद्यान विद्या विभाग कृषी संशोधन केंद्र पालघर येथील शास्त्रज्ञ डॉक्टर लहानू गभाले. सर, आजच्या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
3: धन्यवाद.
2: सर, जांभूळ या पिकाविषयी आम्हाला काय सांगाल? त्याचे औषधी गुणधर्म काय आहेत आणि त्याचे उपयोग काय आहेत?
3: जांभूळ या पिकाला अन्यन्य असं आयुर्वेदामध्ये महत्व आहे. यामध्ये जांभळाची फळं ही चवदार स्वादिष्ट असल्याने ही खाण्यासाठी तर वापरतात, परंतु जांभळाच्या फळांपासून विविध प्रकारची प्रक्रियायुक्त पदार्थ बनवले जातात. यामध्ये मग जाम, जेली, वेगवेगळ्या प्रकारचे

0: पेय असतील किंवा शॉर्ट्स म्हणतात तर शॉर्ट्स पण तयार केले जातात. तसेच जांभळाच्या बियांपासून पावडर तयार केली जाते आणि ही पावडर मधुमेही रुग्णांसाठी वरदान ठरलेली आहे. अपरिपक्व जांभळाच्या फळांचा उपयोग व्हिनेगर बनवण्यासाठी इंडस्ट्रीमध्ये केला जातो. जांभळांच्या पानांचा रस व गुळ समप्रमाणामध्ये घेऊन ते एक तास उन्हामध्ये तापू द्यायचं आहे आणि ते मिश्रण निवळल्यानंतर ते घ्यायचं आहे. त्याच्यामुळे जी काही पित्ताची दाहकता जी आहे तर ती कमी होण्यास मदत होते. तसंच जांभळाच्या पानांचा रस, गुळ व मध हे एकत्रित प्रमाणामध्ये घेतल्यास रक्त अतिसार थांबण्यास मदत होते. तसेच जांभळाच्या काड्या ह्या दातांनी चावल्यास दात बळकट होतात. तसंच जांभळाचे झाड हे कमी प्रमाणामध्ये पाणी शोषून घेत असल्यामुळे या रेल्वेच्या ट्रॅकच्या खाली स्लीपर्स म्हणून या जांभळाच्या लाकडाचा उपयोग केला जातो. तसेच वारा प्रतिरोधक म्हणूनही मुख्य बागेच्या भोवताली आपण जांभळाच्या झाडांचा उपयोग केला जातो.
1: या पिकाची लागवड करण्यासाठी जमीन आणि हवामान कसं असायला हवं?
0: जमिनीचा विचार केला गेला तर जांभूळ हे फळपीक रानटी असल्यामुळे या पिकाची लागवड ही आपण साध्या माळरानावरही अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकतो. परंतु माळरानावर किंवा हलक्या जमिनीमध्ये या पिकाची वाढ किंवा त्याचा विस्तार हा चांगला होत नसल्याने पर्याय आपल्याला उत्पादन अशा जमिनीमध्ये कमी मिळते. जर मध्यम ते भारी काळी कसदार जर जमीन जर असेल तर अशा जमिनीमध्ये या झाडाची वाढ किंवा त्याचा विस्तार हा समाधानकारक होऊन इथे आपल्याला फळधारणा मोठ्या प्रमाणामध्ये मिळते. त्याचबरोबर पाण्याची पातळी जर बघितली गेली तर साधारणतः 2 मीटरच्या खाली पाण्याची पातळी असली गेली पाहिजे. तसेच सामूचा जर विचार केला गेला तर साधारणतः 5.5 ते 7.5 जमिनीचा सामू हा असला गेला पाहिजे. तसेच जांभूळ या पिकासाठी चुनखडयुक्त जमिनी ज्या आहेत त्या या पिकाला मानवत नाहीत. अशा जमिनींमध्ये झाडाची पाने जी आहेत तर ती पिवळी पडतात आणि पर्यायी तिथे प्रकाश संश्लेषणाची क्रिया व्यवस्थित न झाल्यामुळे आपल्याला उत्पादन कमी मिळते. म्हणून चुनखडयुक्त जमिनी या पिकाच्या लागवडीसाठी टाळाव्यात.
1: हवामान कसं असायला हवं?
0: जांभूळ हे उष्ण व समशीतोष्ण कटिबंधातील फळपीक असल्याने या पिकाला कोरडे हवामान चांगल्या प्रकारे मानवते. फुलधारणा होण्याच्या काळामध्ये किंवा फळे तयार होण्याच्या काळामध्ये हवामान कोरडे असणं गरजेचं आहे. कडाक्याची थंडी या पिकाला मानवत नाही. जर फुले आणि फळे तयार होण्याच्या काळामध्ये जास्त तापमान जर असेल तर फळगळ आणि फुलगळ होण्याची शक्यता असते. सर्वसाधारणपणे फुलधारणेसाठी 20 डिग्री सेल्सिअस पर्यंतचे तापमान तर फळधारणेसाठी 25 डिग्री सेल्सिअस पर्यंतचे तापमान या पिकाला चांगल्या प्रकारे मानवते. उन्हाळ्यामध्ये जे काही उष्ण वारे जे आहेत या वाऱ्यांमुळे फळगळ किंवा फुलगळ होण्याची दाट शक्यता असते.
1: जांभूळाच्या काही वेगवेगळ्या जाती आहेत का?
0: हो नक्कीच. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने 2004 साली कोकण बहाडोली ही जात पालघर जिल्ह्यामधील बहाडोली या गावातून निवड पद्धतीनं विकसित केलेली आहे. या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे या जातीची फळं ही आकाराने मोठी असतात, चवीला अतिशय स्वादिष्ट असतात. तसंच टिकवण क्षमता या फळांची साधारणतः सर्वसाधारण तापमानाला 4 दिवसांपर्यंत ही फळे टिकून राहतात व ही जात चांगल्या प्रकारे उत्पादन देते. सर्वसाधारणपणे 15 ते 20 वर्ष वयाच्या झाडांपासून इंडियन एव्हरेजमध्ये 50 ते 100 किलो फळे ही जात देते. महाराष्ट्राचा जर विचार केला गेला तर सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या राज्यांमध्ये या जातीची लागवड जवळपास 98 ते 99% या जातीची लागवड असून या जातीला मोठ्या प्रमाणामध्ये बाजारात मागणी आहे. या जातीच्या व्यतिरिक्त राजेंद्र जामून ही बिहार कृषी महाविद्यालय भागलपूर येथून विकसित केलेली जात असून या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे या जातीची फळे जी आहेत तर ती आकाराने भाडोलीपेक्षा छोटी असतात परंतु उत्पादन या जातीचं जास्त आहे. त्यानंतर पारस ही गुजरात राज्यामध्ये लागवड केलेली ही जात आहे. या जातीची फळे ही स्वादिष्ट, चवीला रुचकर व आकाराने मोठी आहेत. त्यानंतर CISH 37 ही केंद्रीय फळ संशोधन केंद्र लखनौ येथून विकसित केलेली जात असून या जातीची फळे आकाराने मोठी असतात परंतु ही जात काढणीस जूनच्या 2 आठवड्यापर्यंत तयार होते. त्यानंतर CISH 42 ही सुद्धा केंद्रीय फळ संशोधन केंद्र लखनौ येथून विकसित केलेली जात असून या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे या जातीची फळे ही स्वादिष्ट व गोड असून फळांचा आकार हा छोटा आहे आणि ही जात बिया विरहित जात म्हणून विकसित केलेली आहे. या व्यतिरिक्त जामून गुजरात 2 आणि 8 या लवकर येणाऱ्या जाती आहेत. तसेच गोमा प्रियंका ही जात सेमी डॉर्फ म्हणून आपण या जातीचा वापर करू शकतो. या व्यतिरिक्त मागील

0: वर्षी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राऊरी यांनी फुले निळकंठ ही जात विकसित केलेली आहे आणि आताच IIHR बँगलोर या संस्थेने अर्का जामून ही नवीन जात विकसित केलेली आहे. या व्यतिरिक्त जांभळामध्ये KG10 पांढरा जांभूळ किंवा निरंतर जांभूळ किंवा वर्षातून दोनदा येणारे जांभूळ असे वेगवेगळे प्रकारही आपल्याला सध्या शेतकऱ्यांकडून चर्चेला पाहायला मिळतात. परंतु या काही जाती आहेत, या जातींवर सध्या विद्यापीठांमध्ये काम चालू असल्याने सद्यस्थितीमध्ये कोणत्याही शेतकऱ्यांनी विद्यापीठांच्या शिफारशीशिवाय या जातींची लागवड करू नये.
1: जांभूळ पिकाची लागवड करायची असेल तर त्याच्या काय पद्धती आहेत?
0: जांभूळ पिकाची लागवड आपण बीद्वारे आणि मृदगाष्ट पद्धतीने कलम करून आपण या पिकाची लागवड करू शकतो. शक्यतो शेतकरी बांधवांनी कलमांपासून आपण लागवड करायची आहे, कारण बियांपासून रोपे तयार करून लागवड जर केली तर साधारणतः 10 ते 12 वर्षांनंतर फळधारणा होते. परंतु कलमांपासून जर लागवड केली गेली तर 4 ते 5 वर्षापासूनच फळधारणा चालू होते. म्हणून कृषी संशोधन केंद्र पालघर येथे कोकण बाडोली या जातीची मोठ्या प्रमाणामध्ये कलम विक्रीस उपलब्ध आहेत. या कलमांचा आपण लागवडीसाठी वापर करावा. यासाठी डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने 8x8 किंवा 10x10 मीटर अंतरावर लागवड करण्याची शिफारस केलेली आहे आणि त्यासाठी एप्रिल मे महिन्यामध्ये 90x90x90 सेंटीमीटर आकाराचा खड्डे खोदून घ्यायचे आहेत. हे खड्डे उन्हामध्ये चांगले 20 ते 25 दिवस तापू द्यायचे आहेत, जेणेकरून आतमधील जे काही किडी किंवा बुरशी असेल तर ते मेली जाईल. त्यानंतर खड्डे 20 ते 25 दिवसानंतर भरायला घ्यायचे आहेत. खड्डा भरताना खड्ड्याच्या सुरुवातीला 100 ग्रॅम प्रति खड्डा मिथिल पॅराथॉनची भुकटी किंवा फॉलिडॉल पावडर सर्वात प्रथम खड्ड्यामध्ये मिसळून द्यायची आहे. त्याच्यानंतर 1 ते 2 घमेले चांगलं माती टाकायची आहे. त्यानंतर साधारणतः 6 इंच जाडीचा पालापाचोळ्याचा थर द्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा 2 ते 3 घमेले चांगली माती टाकायची आहे. त्यानंतर पुन्हा त्यावर 2 ते 3 घमेले चांगलं कुजलेलं शेणखत किंवा गांडूळ खत, 1 किलो निमपेंट, 1.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट या मिश्रणाने हा खड्डा भरून घ्यायचा आहे. खड्डा भरून घेताना शेतकरी बांधवांनी एक काळजी घेतली गेली पाहिजे की खड्डा हा जमिनीपासून साधारणतः 1 फूट उंच असला गेला पाहिजे. अशा पद्धतीने खड्डा पूर्ण भरून झाल्याच्या नंतर जून जुलै महिन्यामध्ये 2 ते 3 पाऊस झाल्याच्या नंतर जमिनीमधील जी काही उष्णता जी आहे तर ती निघून गेल्याच्या नंतर शासनमान्य रोपवाटिकेमधून जी काही कलम आहेत या कलमांची लागवड आपण या खड्ड्याच्या मध्यभागी करायची आहे. शेतकरी बांधवांनी खड्डा भरून घेताना खड्डा हा जमिनीच्या 1 फूट वरती असला गेला पाहिजे याची काळजी घ्यावी, जेणेकरून पावसाळ्यामध्ये जे काही पाणी आहे तर हे पाणी लावलेल्या कलमाच्या बुंद्याजवळ पाणी साठणार नाही.
1: खताचं आणि पाण्याचं व्यवस्थापन कसं करायचं?
0: जांभूळ या पिकामध्ये खत आणि पाणी व्यवस्थापन हे खूप महत्वाचं मानलं जातं. जर यामध्ये योग्य खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन जर असेल तर झाडाची वाढ ही समाधानकारक होत असते. सुरुवातीची पहिल्या वर्षी 1 ते 2 घमेले शेणखत 50 ते 100 ग्रॅम सुफला आळे पद्धतीनं झाडाला द्यायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या वर्षी 50 ते 100 ग्रॅम मिश्र खत जून जुलै महिन्यामध्ये द्यायचं आहे. तर 50 ते 100 ग्रॅम युरिया हा ऑगस्ट महिन्यामध्ये द्यायचा आहे. त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या वर्षी 200 ते 250 ग्रॅम मिश्र खत हे जून जुलै महिन्यामध्ये द्यायचं आहे. तर 5व्या वर्षापासून साधारणतः 5 घमेले शेणखत, 1 किलो युरिया, 1.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट व 1/2 किलो म्युरेट ऑफ पोटॅश चरातून बांगडी पद्धतीने वर्षातून 2 ते 3 वेळेस समप्रमाणात विभागून देणं गरजेचं आहे. खत व्यवस्थापन करताना नवीन बाग असताना पहिली 2 वर्ष 20 लिटर पाण्यामध्ये 2 किलो युरिया आणि 2 किलो ओलं शेण यांचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे व या शेणाची जी काही रबडी आहे ही रबडी प्रत्येक महिन्याला एका कलमाला 1/2 लिटर याप्रमाणे झाडाच्या भोवती ती आपल्याला ओतायची आहे, जेणेकरून झाडाची वाढ ही सुरुवातीची 2 वर्ष जोमदार होऊ शकेल. त्यानंतर फळे काढणी झाल्यानंतर म्हणजे साधारणतः 5व्या वर्षानंतर शेणखत म्हणजे सेंद्रिय खते व रासायनिक खतांची मात्रा ही रेग्युलर पद्धतीनं देणं गरजेचं आहे व ज्यावेळेस झाडावर फळधारणा झालेली आहे किंवा फळे तयार होण्याचा कालावधी आहे तर यावेळेस जे काही मायक्रो न्यूट्रिएंट्स आहेत म्हणजे यामध्ये झिंक असेल, कॉपर असेल, बोरॉन असेल, मॉलिब्डेनम असेल तर यांसारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची ड्रिप ड्रीप मधून तसंच फळांवर फवारणी करणं गरजेचं आहे. पाणी व्यवस्थापनाचा जर विचार केला गेला तर जांभूळ पिकाला पावसाळ्यानंतर

0: साधारणतः 1 ते 1.5 महिना पाणी द्यायचं नाही, म्हणजेच आपण इथे जांभळाला पाण्याचा ताण द्यायचा आहे आणि त्यानंतर मात्र आपण हळूहळू झाडाला पाणी चालू करू द्यायचं आहे. जर आपण ताण सोडताना ड्रिपचा जर वापर करत असेल तर साधारणतः सुरुवातीच्या काळामध्ये 4 ते 5 तास आपण पाणी देणं गरजेचं आहे आणि त्यानंतर पुन्हा आपण जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये पुन्हा आपल्याला एखादा महिना तरी झाडाला ताण देणं गरजेचं आहे आणि त्यानंतर मात्र जानेवारी फेब्रुवारी महिन्यापासून जांभूळ या पिकाला फुलधारणा आणि फळधारणा व्हायला सुरुवात होते. त्यानंतर मात्र आपण जांभूळ पिकाला आठवड्यातून 1 ते 50 लिटर पाणी शेवटपर्यंत देणं गरजेचं आहे.
1: बरं, आंतरपिकं घेता येतात का?
0: जांभूळ या पिकामध्ये आपण जसं मगाशी सांगितलं की सुरुवातीची 3 ते 4 वर्षापर्यंत आपण आंतरपिकं जांभूळ पिकामध्ये घेऊ शकतो, कारण 4थ्या ते 5व्या वर्षापासून जांभूळ या पिकाला फळधारणा सुरुवात होते व 6व्या ते 7व्या वर्षापासून व्यापारी दृष्ट्या या पिकाला सुरुवात होते. म्हणून सुरुवातीची जी काही 3 ते 4 वर्ष जी आहेत, ही 3 ते 4 वर्षामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला पिकं किंवा नत्र स्थिरीकरण करणारे जी काही द्विदल वर्गीय पिकं जी आहेत, या द्विदल वर्गीय पिकांची आपण इथे लागवड करू शकतो. किंवा यामध्ये आपण सुरुवातीच्या काळामध्ये कढीपत्ता किंवा शेवगा यांसारख्या पिकांची आपण मिश्र पीक म्हणून किंवा आंतरपीक म्हणून आपण यामध्ये लागवड करू शकतो.
1: बरं, फुलं लवकर येण्यासाठी काही उपाय आहेत का?
0: हो, नक्कीच. जांभूळ पिकामध्ये लवकर फुलधारणा होणे ही मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना समस्या उद्भवते. यासाठी आपण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने लवकर फुले व उत्पन्न मिळण्यासाठी झाडाला प्रतिवर्षी 50% फांद्यांवर ऑक्टोबर महिन्यामध्ये गर्डलिंग करण्याची शिफारस केलेली आहे. आता ही गर्डलिंग कशा प्रकारे करायची आहे? तर गर्डलिंग करताना साधारणतः झाडाच्या 50% फांद्या 1 ते 2 इंच जाडीच्या निवडायच्या आहेत. ह्या फांद्यांना उभा एक सरळ काप द्यायचा आहे, गोलाकार काप द्यायचा आहे. काप अशा पद्धतीनं द्यायचा आहे की त्यामध्ये 1 रुपयाचं नाणं जे आहे तर ते अलगद त्यामध्ये बसलं जाईल. अशा पद्धतीने त्याला एक उभा फक्त गोलाकार फांदीला काप घ्यायचा आहे. झाडाची पूर्ण साल काढायची नाहीये. अशा पद्धतीनं आपण एक ऑक्टोबर महिन्यामध्ये गोलाकार काप घेतल्यानंतर झाडाची गर्डलिंग आपण करू शकतो. आता गर्डलिंग करण्यामागे मुख्य कारण म्हणजे जांभळाच्या झाडाची जी काही फांदी आहे, या जांभळाच्या झाडाच्या फांदीच्या टोकाकडील जो भाग आहे तर यामध्ये कर्बोदके मोठ्या प्रमाणात असतात आणि जर आपण गर्डलिंग केलं नाही तर ही कर्बोदके पुन्हा मुळाकडे फ्लोएमच्या माध्यमातून ती जातात आणि जर आपण गर्डलिंग केलं तर ही जी कर्बोदके आहेत, ही कर्बोदके झाडाच्या फांदीच्या शेंड्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये साठून फुलधारणा किंवा फळधारणा होण्यासाठी त्याला मदत मिळते. म्हणून गर्डलिंग करणं गरजेचं आहे.
1: फळं लागल्यानंतरचं व्यवस्थापन कसं करायचं?
0: फळे लागल्यापासून ते काढणीपर्यंतचा कालावधी कमी करण्यासाठी फुलांची कळी निघाल्यानंतर एकदा व फळधारणा झाल्यानंतर 15 दिवसांच्या अंतराने 2 दा अशा 1% मोनोपोटॅशियम फॉस्फेटच्या फवारण्या करणं गरजेचं आहे किंवा 1% पोटॅशियम नायट्रेटची आपण यामध्ये फवारणी करू शकतो. तसंच फळांची गळ ही टाळण्यासाठी साधारणतः 60 PPM NEA आपण इथे फवारणी करू शकतो.
1: कीड आणि रोगांचं व्यवस्थापन करण्यासाठी काय करता येईल?
0: जांभूळ या पिकामध्ये फळमाशी हा एक मुख्य कीड मानली जाते. तर यामध्ये आपण सुरुवातीच्या काळामध्ये बाग स्वच्छ ठेवणे गरजेचं आहे. तसेच जी काही किडकी जे काही फळं आहेत तर ती गोळा करून नष्ट करणं गरजेचं आहे. तसेच फळे लहान असताना मॅलाथिओन 10 ml/10 L पाण्यामध्ये अधिक त्यामध्ये 100 ग्रॅम गुळ याच्या मिश्रणाच्या आपण फवारणी करणं गरजेचं आहे. तसेच वेळोवेळी बागेमध्ये वखरणी करणं गरजेचं आहे व फळमाशीसाठी आपण हेक्टरी 4 ते 5 रक्षक सापळे लावणे गरजेचं आहे. आणि ज्या वेळेस जांभळाला नवीन नवती येते किंवा पानं येतात तर अशा वेळेस पाने खाणाऱ्या आळीचा मोठ्या प्रमाणामध्ये इथे उपद्रव आपल्याला पाहायला मिळतो. त्यासाठी रोगार 10 ml/10 L पाण्यामध्ये मिश्रण याचं तयार करून फवारणी करणं गरजेचं आहे किंवा 5% निंबोळी अर्काची फवारणी शेतकरी बांधवांनी करावी.
1: काढणी प्रतवारी किंवा बॉक्स पॅकिंग करताना काय काळजी घ्यायला हवी?
0: जांभळाची काढणी करताना ही काढणी शक्यतो आपण शिडीच्या सहाय्याने किंवा झाडावर चढून हाताने अलगद फळे तोडून केली गेली पाहिजे, कारण जांभूळ हे अतिशय नाजूक आणि नाशवंत फळ असल्याने त्याची काढणी ही हाताने गोलाकार असं त्याचं देठ फिरवून त्याची काढणी केली पाहिजे. जांभळाच्या फळाच्या देठाजवळ शक्यतो कोणत्याही प्रकारची इजा होता कामा नये, कारण

0: अशा वेळेस जर इजा जर झाली तर त्यामध्ये बुरशी लागण्याची शक्यता जास्त असते. जांभळाची फळे ही स्थानिक बाजारपेठेमध्ये बांबूच्या टोपल्या किंवा क्रेट्समध्ये आपण विक्रीसाठी त्यांचा वापर करतो, परंतु मोठ्या बाजारपेठेमध्ये किंवा त्याला जास्त भाव मिळावा यासाठी कोरुगेटेड बॉक्सेस किंवा पनेट बॉक्सचा आपण इथे वापर करतो. यामध्ये आपण साधारणतः अर्धा किंवा एक किलोचे बॉक्स तयार करतो. बॉक्स तयार करताना यामध्ये एक सम प्रमाणामध्ये आपण जांभूळ आपण त्या बॉक्समध्ये भरतो. बॉक्सच्या वरती शेतकऱ्याचं नाव, त्यांचा पूर्ण पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल आयडी असेल तर ईमेल आयडी आणि एखादी म्हण किंवा त्या जांभूळ खाण्याचे फायदे, एक छानसा असा त्या बॉक्सवर जांभळाचे फोटो असला गेला पाहिजे. अशा पद्धतीने तो जो बॉक्स जो आहे तो बॉक्स आपण तयार केला गेला पाहिजे, जेणेकरून जे काही ग्राहक आहेत हे ग्राहक त्या जांभळाच्या बॉक्सकडे आकर्षित झाले पाहिजे.
1: यामध्ये काही इतर समस्या आहेत का?
0: जांभूळ या पिकामध्ये आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे चुनखडीयुक्त जमीन टाळावी, कारण अशा जमिनीमध्ये पाणी पिवळी पडतात. तर याचं मुख्य कारण म्हणजे फेरस या अन्नद्रव्याची कमतरतेमुळे पाणी ही पिवळी पडतात. तर ही समस्या टाळण्यासाठी चिलिटेड आयर्न किंवा अमोनियम फेरिक सल्फेट याच्या 1-2% आपण फवारणी करणं गरजेचं आहे, किंवा फेरस सल्फेटची 250 ग्रॅम प्रति झाड प्रतिवर्ष आपण बांगडी पद्धतीनं हे फेरस सल्फेट त्या झाडाच्या बुंद्यामधून देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर दुसरी समस्या म्हणजे फळे तडकणे. तर ही मुख्य समस्या आपल्याला उन्हाळ्यामध्ये जांभूळ पिकामध्ये पाहायला मिळते, कारण जमिनीमध्ये पाण्याचा जर स्ट्रेस असेल किंवा वरून उष्णता जास्त जर असेल तर अशा वेळेस एकदम अचानक आलेला पाऊस किंवा आपण बागेला मोठ्या प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात दिलेले पाणी याच्यामुळे फळे तडकण्याचे प्रमाण हे जास्त असते. तसेच बोरॉन या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळेही फळे तडकण्याची शक्यता असते. त्यासाठी बोरॅक्स 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये फवारणी फळे छोटी असताना किंवा गोटी आकाराची असताना करणं गरजेचं आहे. तसेच पाण्याच्या पाळ्या ज्या आहेत या रेग्युलर देणं गरजेचं आहे. झाडांना आच्छादन करणं गरजेचं आहे. तसंच जे काही वारा प्रतिकारक जी काही झाडं आहेत यामध्ये सुरू असेल यांसारख्या झाडांची आपण लागवड करणं गरजेचं आहे. तसेच दुसरी समस्या म्हणजे फळे उशिरा येणे ही एक प्रमुख समस्या आहे. तर या गडलिंगचा आपण उपयोग करू शकतो किंवा 1% मोनोपोटॅशियम फॉस्फेटचा आपण यामध्ये वापर करू शकतो. त्यानंतर फळे आणि फुले फुरगळ ही एक प्रमुख समस्या यामध्ये मानली जाते. परंतु जांभूळ या पिकामध्ये फुले व फळे आल्याच्या नंतर साधारणतः 3-4 आठवड्यापर्यंत नैसर्गिकरित्या फुलगळ ही किंवा फळगळ ही होत असते. परंतु जर ते तापमानामध्ये जर वाढ झाली किंवा जमिनीमधून जर पाण्याचा ताण जर असला तर अशा वेळेस फुलगळ किंवा फळगळ मोठ्या प्रमाणात होत असते. म्हणून पाण्याच्या पाळ्या ज्या आहेत त्या रेग्युलर देणं गरजेचं आहे. आपण इथे वारा प्रतिरोधक झाडांचाही आपण इथे वापर करू शकतो. अशा ह्याच्या काही उपाययोजना आहेत तर त्या उपाययोजना आपण केल्या पाहिजेत. याचबरोबर 3-5% केओलिनची आपण फवारणी करून फुलगळ फळगळ आपण टाळू शकतो.
1: जाता जाता शेतकऱ्यांना काय संदेश द्याल?
0: शेतकरी बांधवांसाठी एक सल्ला यामध्ये आपण देऊ शकतो की जांभूळ या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असल्याने या पिकाची जी काही कलमे रोपे आहेत ती शासनमान्य किंवा विद्यापीठांच्या रोपवाटिकेमधूनच घेतली गेली पाहिजेत, कारण बऱ्याचदा कलमे ही इतर रोपवाटिकेमधून घेतल्यामुळे मोठ्या

कार्यक्रमातील यानंतरचं पत्र आहे, उमरी दर्याबाई तालुका हदगाव जिल्हा नांदेड येथून बाळूअप्पा घडबळे, ज्योती घडबळे, आराध्या, शिवसुंदर घडबळे आणि समस्त मित्र परिवार. नळेश्वर नगर नरवेल येथून पीएस नावकर, निर्मला नावकर, विशाल, नारायण इंगळे, सोपान टायडे आणि मित्र परिवार. कबनूर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथून रेवन भांबिष्टे, अनिता भांबिष्टे, राहुल भांबिष्टे आणि समस्त मित्र.

0: परिवार कावलगाव तालुका पूर्णा येथून विठ्ठल पिसाळ, सीमा पिसाळ, कृष्णा पिसाळ, मंगेश पिसाळ आणि समस्त मित्र परिवार
1: नारायण चिरके, सौचंपाबाई चिरके, राहुल चिरके, कृष्णा चिरके, अक्षय मोरे, करण गांगर्डे, समर्थ आंबोरे आणि समस्त मित्र परिवार तालुका माजलगाव जिल्हा बीडचे हे श्रोते आहेत. तिरुपती नगर लातूर येथून संगीता जैन, सूरज जैन, पी आर जैन आणि समस्त मित्र परिवार.
0: अच्छा,
1: राहणार वजूर सराटे, तालुका जिल्हा जालना येथून शिवाजी ढाकणे, पुंजाराम दादा सराटे, आत्माराम ढाकणे, सुंदरबाप्पा जाधव आणि विनायकराव सोसे हे छानसं पत्र पाठवतात. बीड इथून प्रकाश पगारिया, पराग पगारिया, प्रदीप पगारिया, केशव पटेल, सरला प्रकाश आणि समस्त मित्र परिवार. हे शेवटचं माझ्या हातातलं आजच्या कार्यक्रमातलं हे पत्र आहे. हाती गेट राजपूर, जिल्हा बडवानी, मध्य प्रदेश येथून संतोष पाटील, लाडकी पाटील, संजू, भाग्यश्री, नेहा, बरखास, सावनी, पार्थ आणि हर्ष पाटील, मुकाम पोस्ट गुंजोटी, तालुका अहमदपूरचे श्रोते आहेत. प्रल्हादराव आलापुरे, सुशीलाबाई आलापुरे, रुपाली तुकाराम आलापुरे, जयश्री आणि श्रीकांत आलापुरे हे छानसं पत्र पाठवतात.
0: मुक्काम पोस्ट वारणानगर तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर येथून अमित नारायण लोंढे, विजय नारायण लोंढे, अर्चना अमित लोंढे, स्वाती विजय लोंढे, मीनाक्षी नारायण लोंढे, चार्वी विजय लोंढे आणि समस्त मित्र परिवार, तसंच शिवकुमार सोने, नवे पारगाव, प्रवीण बागल खटाव, दीपक चव्हाण, रितेश नांदा, रणवीर रेशमा, राज नीरज आणि मित्र परिवार, मेहरनगर उमरखेड येथून अभिजित गव्हाणकर, सरिता गव्हाणकर, सिद्धांत गव्हाणकर, प्रिंश एकांश आणि मित्र परिवार, दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन संजय, आशिष, पृथ्वीराज सांधवी, परभणी येथून गणेश हारगावकर आणि समस्त मित्र परिवार. ढाणकी तालुका उमरखेड येथून श्रीकांत डांगे, करुणा, ओमकार, अंजली डांगे आणि मित्र परिवार, गुरुचौक पोफाळी तालुका उमरखेड येथून गणेशराव लांडगे, विमलताई लांडगे, कुमारी अलका लांडगे, विनायक लांडगे, कुमार वरुण लांडगे आणि मित्र परिवार.
1: बर.
0: गणेशनगर तालुका पूर्णा येथून बळीराम भारती, शांताबाई भारती, नंदकिशोर भारती, आदित्य गिरी, पूजा भारती आणि मित्र परिवार. मुक्कामपोस काळेगाव तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथून सुधाकर जाधव, प्रशांत जाधव, प्रणव देशमुख, संचित देशमुख, जगुताई जाधव, स्वातीताई देशमुख, वर्षाताई देशमुख, पूजाताई देशमुख, प्रणाली देशमुख, ऋतुजा देशमुख आणि समस्त जाधव आणि देशमुख परिवार.
1: या सर्व पत्राच्या माध्यमातून आम्हाला अभिप्राय कळवला आहे तो याप्रमाणे आहे की आकाशवाणी परभणी केंद्र हे आमच्या गळ्यातलं ताईत असून आम्ही खूप आवडीने या आकाशवाणी परभणी केंद्रावरचे कार्यक्रम ऐकत असतो. तसंच या कार्यक्रमाचं प्रसारण FM बँड 102 MHz आता प्रसारित होत आहे, त्यामुळे आम्हाला दोन्हीकडे ही कार्यक्रम ऐकण्यासाठी खूप मजा वाटते. नवनवीन माहिती ही प्रसारित होत असते नित्यानं, कृषीविषयक कार्यक्रमात, आरोग्यविषयक कार्यक्रमात आणि इत्थंभूत माहिती आमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम आकाशवाणी परभणी केंद्र हे करत असतं. तसंच नव्यानं सुरू करण्यात आलेला हॅलो आकाशवाणी आणि स्वर लहरी या कार्यक्रमासाठी कार्यक्रम विभाग प्रमुख यांचे परत शतशः धन्यवाद या पत्रातून त्यांनी दिलेले आहेत. तर श्रोते हो, तुमच्या आग्रहाखातर हा कार्यक्रम परत एकदा सुरू झालेला आहे, तेव्हा तुम्हाला दूरध्वनी क्रमांक तर माहितच आहे,
0: 0242 220 890,
1: आणि दिलेल्या वेळेमध्येच फोन करावा, इतर वेळामध्ये फोन स्वीकारला जात नाही.
0: श्रोते हो, तुम्हाला जर स्वर लहरी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक गुरुवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये 0242 220 890 या दूरध्वनी क्रमांकावर तुम्हाला फोन करायचा आहे, तुमच्या आवडीच्या गीताची फरमाइश करायची आहे, तेही मराठी चित्रपटातील. आणि जर तुम्हाला हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमाचं सहभागी व्हायचं असेल तर दर सोमवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये तुम्हाला फोन करायचा आहे 0242 220 890 या दूरध्वनी क्रमांकावर, आणि तुमच्या आवडीची झकास आणि बहारदार हिंदी चित्रपटातील गीताचा आनंद या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्रोते हो तुम्ही घेऊ शकता.
1: तर रसिक श्रोते हो, हा कार्यक्रम अजून चांगला रंगवता येईल केव्हा, जेव्हा आपला सहभाग असेल
0: नक्कीच.
1: तर श्रोते हो, ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं छानसं गीत.

0: तर आजच्या कार्यक्रमातून आपला मित्र मी संजय थोरात
1: आणि मी शीतल निमजे,
0: निरोप घेत आहोत येत्या कार्यक्रमात भेटण्याच्या आशेने.
1: नमस्कार.
0: नमस्कार.
2: ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.

शेतीची वार हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो 8 वाजता आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारण आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई। उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाख शेतकऱ्यांना 334 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याबाबतचा शासन आदेश जारी। जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरातली घसरण कायम। नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे दोषी, शिक्षा येत्या सोमवारी सुनावणार। आणि व्हेनेझुएलात झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे मरण पावलेल्यांची संख्या 164 वर 971 जण जखमी। महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांना 334 कोटी रुपयांहून अधिक रकमेची नुकसान भरपाई देण्याचा शासन आदेश राज्य सरकारनं आज जारी केला। गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरपासून यंदाच्या मे महिन्यापर्यंत झालेल्या अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही आर्थिक मदत जमा होणार आहे। यात कोकणातल्या आंबा आणि काजू पिकाचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठीच्या 209 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचाही समावेश आहे। कोकणातल्या 1,34,000 हून अधिक शेतकऱ्यांना ही रक्कम मिळेल। नागपूर, वर्धा, चंद्रपूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूरमधल्या शेतकऱ्यांच्या गेल्या 2 महिन्यात अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीपोटी मंजूर झालेल्या 106 कोटी रुपयांच्या मदतीचा यात समावेश आहे। 95,000 हून अधिक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। याशिवाय विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांनाही या मदतीचा लाभ मिळणार आहे। ही रक्कम येत्या 8 ते 10 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असं आश्वासन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी

यांनी आज विधानसभेत दिलं. याशिवाय कोकणातल्या सुमारे 72,000 शेतकऱ्यांना पीक विम्याचे 217 कोटी रुपये येत्या 15 दिवसात दिले जातील असं आश्वासन देखील कृषीमंत्र्यांनी दिलंय. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतली घसरण आजही कायम राहिली. ब्रेंट क्रूडचे दर 9% घसरून प्रति बॅरल 73 अमेरिकन डॉलर्स आणि 6 सेंट्सवर व्यवहार करत होते. तसंच वेस्ट टेक्सास इंटर

0: सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. मात्र येत्या सोमवारी क्रमानुसार याचिका सादर करावी असं न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना आणि न्यायमूर्ती जयमाल्य बागची यांनी सांगितलं. न्यासाला मिळालेल्या देणग्यांसंदर्भात सीसीटीव्ही फुटेज, डिजिटल पेमेंटच्या नोंदी आणि इतर सर्व प्रकारचे पुरावे जतन करावे अशी मागणी याचिकाकर्ते वकील नरेंद्र कुमार गोस्वामी यांनी केली आहे. आज संविधान हत्या दिवस पाळला जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीचा विरोध करणाऱ्या मान्यवरांना वंदन केलं आहे. आणीबाणीच्या काळात भारतीय नागरिकांचं धैर्य दिसून आलं. आजही भारत न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांशी बांधील असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे. आणीबाणीबाबत माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या एका कवितेची आठवण त्यांनी करून दिली.
1: जब आपातकाल को एक वर्ष हो गया तो अटल जी ने एक कविता लिखी थी और उन्होंने उस समय की मनस्थिति का वर्णन अपनी कविता में किया है. झुलसाता जेठ मास शरद चांदनी उदार, झुलसाता जेठ मास शरद चांदनी उदार, सिसकी भरते सावन का अंतर्गत रीत गया, एक बरस बीत गया.
2: सीख चो में सिमटा जग किंतु विकल प्राण बेहद, धरती से अंबर तक बुझा मुक्ति गीत गया, एक बरस बीत गया, एक बरस.
0: 1975 मध्ये आजच्या दिवशी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्या घटनेचं स्मरण म्हणून आजचा दिवस पाळला जातो. आणीबाणीच्या काळात देशासाठी प्राण गमावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसंच संविधानाचं आणि लोकशाहीचं मूल्य नागरिकांना समजावं यासाठी आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. रेल्वे मालवाहतुकीचं आधुनिकीकरण करण्याच्या दृष्टीनं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्ली इथं एक आढावा बैठक घेतली. विविध वस्तूंचं आकारमान आणि वैशिष्ट्यांनुसार मालगाडीच्या वाघिणींची रचना करावी असा प्रस्ताव या बैठकीत पुढे आला आहे. मीठ आणि सिमेंट अशा वस्तूंसाठी मुद्दाम तयार करण्यात आलेल्या वाघिणींचं आरेखन या बैठकीत सादर करून त्याच्या सफलतेविषयी चर्चा झाली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नसरापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याबद्दल आरोपी भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. आरोपीच्या शिक्षेबाबतचा निवाडा न्यायालय येत्या सोमवारी देणार आहे. आरोपीवर दाखल सर्व गुन्हे सिद्ध झाल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. गेल्या 1 मे रोजी घडलेल्या या गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊन 55 दिवसात खटल्याचा निकाल लागला आहे. व्हेनेझुएलात झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये मरण पावलेल्यांची संख्या 164 झाली असून 971 जण जखमी झाले आहेत. व्हेनेझुएलाच्या हंगामी अध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी ही माहिती दिली. काल मध्यरात्रीनंतर 7.2 रिक्टर तीव्रतेचे धक्के तिथे जाणवले. गेल्या 100 वर्षात एवढ्या तीव्रतेचा भूकंप या परिसरात झालेला नाही. धक्क्यांचा प्रभाव सुमारे 1700 किलोमीटर दूरपर्यंत ब्राझीलमध्ये अमेझॉनपर्यंत जाणवल्यानं घाबरून रहिवाशांनी इमारती रिकाम्या केल्या. देशात आणीबाणी घोषित केली असून मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामकाज बंद ठेवलं आहे. जखमींच्या आणि मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. संकटाच्या या काळात भारत व्हेनेझुएलाच्या पाठीशी असल्याचं दोन्ही नेत्यांनी सांत्वनपर संदेशात म्हटलं आहे. केंद्र सरकारनं व्यावसायिक एलपीजी पुरवठ्यावरचे सर्व निर्बंध हटवले असून पश्चिम आशियातल्या संकटापूर्वीच्या स्तरावरचा पुरवठा पुन्हा सुरू केला आहे. यामुळे औद्योगिक आणि व्यावसायिक एलपीजी ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. संकट सुरू झाल्यानंतर थांबवण्यात आलेल्या बल्क एलपीजी पुरवठ्यावरचे निर्बंधही कमी करून त्याचा पुरवठा संकटापूर्वीच्या वापराच्या 50% आणला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था डीआरडीओने तयार केलेल्या नेत्रा या स्वदेशी बनावटीच्या हवाई हल्ला इशारा आणि नियंत्रण यंत्रणेला अंतिम परिचालन मंजुरी मिळाली आहे. बंगळुरू इथं आज झालेल्या एका समारंभात भारतीय वायुदलाचे उपप्रमुख एअर मार्शल अवधेश कुमार भारती यांना ही मंजुरी सुपूर्द करण्यात आली. नेत्रासारखं स्वदेशी तंत्रज्ञान ऑपरेशन सिंदूर आणि बालाकोट हल्ल्याच्या वेळी उपलब्ध झाल्यामुळे देशाच्या संरक्षण सिद्धतेत मोठी वाढ झाल्याचं यावेळी वायुदल उपप्रमुखांनी सांगितलं. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या जहाजांनी इराणच्या आयआरजीसीने अधिकृतरित्या

नेमून दिलेल्या मार्गानेच प्रवास करावा, इतर मार्गांनी प्रवास केल्यास ते धोकादायक ठरू शकते अशी सूचना इराणी अधिकाऱ्यांनी दिली आहे. इराणच्या अधिकृत वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या एका पत्रकात ही माहिती दिली आहे. आंतरराष्ट्रीय सागरी संस्थेशी झालेल्या करारानुसार इराणी अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये याचा समावेश आहे. यापुढच्या काळात होर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या जहाज प्रवासाचं व्यवस्थापन करण्यासाठी इराण आणि ओमाननं संयुक्त कृती दल स्थापन करण्याचं ठरवलं आहे. होर्मुझमध्ये अडकून पडलेल्या 11,000 खलाशांच्या सुटकेसाठी सर्व सुरक्षा परवान्यांसहित हमी योजना तयार केली असल्याचं आंतरराष्ट्रीय सागरी संस्थेच्या अध्यक्षांनी सांगितलं आहे. महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज मँचेस्टर इथं भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना सुरू आहे. बांगलादेशानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र त्यांची सुरुवात खराब झाली. दुसऱ्याच षटकात संघाची धावसंख्या 8 असताना दिलारा अख्तर 4 धावांवर बाद झाली. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा बांगलादेशच्या 16 षटकांमध्ये 3 बाद 106 धावा झाल्या होत्या. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती सी पी राधाकृष्णन यांनी आज संसद भवनात राज्यसभेच्या 10 नवनिर्वाचित आणि पुनर्निर्वाचित सदस्यांना शपथ दिली. यामध्ये आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि झारखंड मधल्या सदस्यांचा समावेश आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 27 ते 29 जून दरम्यान सेशेल्स या देशाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ते सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2,50,000 शेतकऱ्यांना 334 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याबाबतचा शासन आदेश जारी. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरातली घसरण कायम. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे दोषी, शिक्षा येत्या सोमवारी सुनावणार. आणि व्हेनेझुएलात झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे मरण पावलेल्यांची संख्या 164 971 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

हे प्रसारण आपण ऐकत आहोत न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आता लोकसंगीत आज ऐकूया. महाराणा प्रताप यांचा पोवाडा. गायला आहे शाहीर बापूराव विभूते आणि सहकारी यांनी.

0: शाहीर बापूराव विभूते आणि सह कलाकारांनी गायलेला महाराणा प्रताप यांचा पोवाडा आपण ऐकला लोकसंगीत या कार्यक्रमात.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आभार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम बुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. रात्रीचे 8:30 वाजलेत. 12:10.

अनिता चंद्रकांत कुलकर्णी यांनी गायलेलं वंदना विठणकर यांचं गीत आपण ऐकलं आणि आता भावधारा या कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

रतिलाल भावसार यांनी गायलेलं सदानंद डबीर यांचं गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी 9:15 वाजतायत. आता रात्री 10 पर्यंत आपण ऐकणार आहोत आकाशवाणी दिल्ली केंद्राचं प्रसारण.

श्रोतृनाथ ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात पंडित सी आर व्यास यांचं गायन. त्यांनी गेलेला राग मारू बिहाग आपण ऐकलात. त्यांना तबल्यावर साथ केली होती ओंकार गुलवडी यांनी. विलंबित गत एक तालात निबद्ध होती आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: श्रोतृ नमस्कार. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:30 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत नभोनाट्य.
1: प्रसारित करीत आहोत नभोनाट्य माणसा आधी माणूस हो भाग दुसरा. लेखक विनायक पाटील. संगीत बाळ नाईक. पार्श्वसंगीत विजयकुमार खटावकर. सादरकर्त्या तनुजा कानडे. ऐकूया तर नभोनाट्य माणसा आधी माणूस हो.
2: अरे गप्पा, तुम्ही भी माणसाची ओळख विसरलात का काय?
3: कोण? शिंदा बाबा.
4: वय वय क्यूज
2: शेवता. हे शेवता, हे बघ आपला आबा आला. शेवता
3: कोण?
4: आबा.
2: होय होय आबा.
4: आबा आबा आबा कुठं होता? तिथं
3: हो शेवता. अगं क्या उड्याल मिठी मारशील, पाडून टाकशील नव भाताऱ्याला. गप गप आता रडू रगत. आता मी आलोय नव. चल चल जाऊया आतमध्ये.
4: बाळा आपला आबा आलाय. बाळा.
3: आबा? कोण? बाळा तू आहेस अजून इथ? दिल्या वचनाला जागलास म्हणायचं.
4: पण आबा मला अदुगर सांग, इतक दिस कुठं होतास तू?
3: हो हो सांगतो सांगतो.
4: अरे किती किती शोधलं तुला या बाळानं तर. हे काय डाक? आबा हे डाक कसलं? रक्ताच? होय वय रक्ताच. आणि आबा आबा आबा तुझं डोळं
3: डोळं डोळं फुटलं पोरी, डोळं फुटलं.
4: आबा
3: बरं झालं साफ साफ डोळं फुटलं ते. आता या दोन्ही फुटक्या डोळ्यात पाण्याचा साधा टिपूस बी बाहेर पडणार नाही. इतकंच नव तर माझ्या या साजिऱ्या बोजिऱ्या फुलाच्या चेहऱ्यावरच दुःख दुःख बी मला कधी कधीच दिसणार नाही.
4: बस बस आबा आता ह्याच्यामुळे काय बी बोलू नगस.
3: शेवंता
4: माझ्यामुळे आपल्या घराण्याची अब्रू मातीला मिळाली. माझ्यामुळे आपली झोपडी जळाली गेली. माझ्यामुळे तुझं दोन्ही बी डोळं फोडण्यात आलं. आणि त्याच्यानंतर जे घडणार आहे ते माझ्यामुळे. त्या परस म्या म्याच.
3: शेवंता.
4: होय बाळा. त्या परस म्याच माझ्या जीवाचा नाश करून घेतला तर.
3: शेवंता कसलं तरी येड इकडे इचार डोसक्यात घालून घेऊ नका शेवंता.
4: आबा
3: माणसाने इतकं दुबळं होऊ नये पोरी. अगं आताच कुठं रामायणाला सुरुवात झाले हा रावणाची स्वरात नक्कीच. पण मधीच जर दुबळेपणानं शेतनं माघार घेतली तर जय होईल ते रावणाचाच.
5: होय शेवंता आता माघार घेऊन चालणार नाही. त्याला आता अटकावा केलाच पाहिजे.
4: पण अटकाव करणार तरी कसा? आणि अटकाव करणार तरी कोण?
3: खरंय तुझं म्हणणं. आज दुनियाच बदलली पोरी, दुनियाच बदलली. देवानी आपला दिग्विजयी अश्वमेध घोडा दशदिशात फिरवणे अदुगर. राक्षसांचेच विजयी वारू देवांच्या छाताळावर थैथयाट करून लाजताय. म्हणून आपण आपण

0: माणसांनी बी माघार घ्यायची. नाही नाही पोरी, असा पळपुटेपणा आपल्या घराण्याच्या कोणत्याही पिढीनं आज पावत तर केलेला नाही.
1: ते काय बी असेल आबा, तरी झुंज आहे ती एका सैतानाशी.
2: वय आबा, झुंज आहे ती एका उलट्या काळजाच्या माणसाशी. आणि आपण
0: आपण आपण दुबळं आहोत. आजच नवं तर पिढ्या पिढ्यांचं दुबळं आहोत. केवळ केवळ मरण येत नाही म्हणूनच आपण जगत आहोत. या मुडद्यांच्या दुनियेत आपण समद मुडद आहोत. आपण समदच मुडद आहोत.
2: पण म्या म्हणतो आपण कुणाकडे तरी दाद मागितली तर.
3: दुबळ्यांना कधी दाद दिली जात नाही शिंदा बाबा. दुबळ्यांना दिली जाते ती फक्त दया.
0: दया वाजोट्या शब्दाची वाजोटी माया.
2: माझी
3: समजा आपण हे प्रकरण घेऊन पुढे गेलो तर सगळीकडे निश्चितच खळबळ उडेल आणि चारी बाजूला उभी राहतील ती फक्त नाटक. आणि मुखवटे चढवले जातील आस्थेचे, सहानुभूतीचे, चिडीचे, संतापाचे आणि निष्प्रह रामशास्त्र्यांचे देखील. आसवांचे पाठ वाहवले जातील, शब्दांच्या मशाली पेटवले जातील आणि शेवटी
2: शेवटी काय होईल पोरा?
3: शेवटी काहीच होणार नाही. फक्त नाटक तेवढी संपतील. मुखवटे उतरले जातील, बासनात बांधून ठेवले जातील पुन्हा पुढे कधीतरी होणाऱ्या फुडल्या नाटकाच्या प्रयोगासाठी. आणि आबाच्या फुटक्या डोळ्यांची कणव करून आबाच्या हातात ठेवले जातील शे 200 रुपये.
0: आग लागो त्यांच्या त्या शे 200 रुपयाला. अरे काय उपयोग होणार आहे त्या वरवरच्या मलमपट्टीचा? ते शे 200 रुपये जाळून त्याची राख या फुटक्या डोळ्यात पेरली तर या काचातून नवीन बुबळ उगून येणार आहे.
2: मग काय करायचं तरी काय म्हणतो साबा?
0: त्याला थडा शिकवायचाय. त्या माधव नीच उलट्या काळजाच्या सरपंचाला धडा शिकवायचा आहे. ते धडा शिकवायचा आहे.

0: ये गिदाम शैक
1: अजूर यो शंदा रायला कुटे कत्याला तो बाबा साहेब देशमुख भेटलाच नाही. अरे निदान कुणाला तरी दुसऱ्याला भेटायचं. आता मधीच सरपंच जाया निघाला तर संधी मेहनत फुकाट.

0: सरपंचा
1: कोण
0: कोण आहे
1: तुझा बाप
0: कोण
2: आबा
1: वही वही आबा
0: इकडे काय करतोयस
1: तुझ्या पापाचं रांजण भरतोय
0: म्हणजे म्हाताऱ्या अजून तुझी गुर्मी उतरली दिसत नाही
1: तुझी मस्ती उतरल्या बिगार माझी गुर्मी भी उतरणार नाही एवढंच नव्ह तर सरपंचा उद्यापासून गावागावात फिरून मी तुझ्या पापाचे पाडे वाचणार आहे
0: म्हाताऱ्या आता मात्र तू कुत्र्याच्या मोतीनं मरणार आहेस या बंदुकीच्या दस्त्यानं मी तुला खेचून खेचून मारणार आहेस
3: मेलो मेलो अरे धावा धावा कुठेतरी तो सरपंच पदक जीव घेतोय मेलो
0: बर म्हातारड्या बर
3: चिंदा अरे धाव चिंदा
4: आबा काय झालं आबा
3: अरे चिंदा कुठं होतास तू
4: तू सांगितल्या प्रमाणे तिथं बरोबर पोहोचलो पण मला तिथं कोणीच भेटलं नाही म्हणून तुझ्या काळजीनं परत आलो

0: मग काय झालं अब
1: मला मारलं त्या त्या सरपंचाला मला मारलं जीव जाईल तोवर मारलं नाही चिंदा आता मी जगत नाही चिंदा
0: नाही अब नाही
1: चिंदा मी मेलो ना तर समजा समजा जगाला ओरडून सांग त्या त्या रामखोर सरपंचानं मला मारलं आ नाही नाही चिंदा आता जगत नाही मी
0: ग बाबा काहीतरी बोलू नकस
1: चिंदा चिंता आता आता माझी शेवंता शेवंता एकलीच राहणार शेवंता
0: गप गप बाबा गप
1: शेवंता शेवंत शेवंत शेवंता
0: आबा आबा काय झालं आबा बोल बोल आबा बोल हा आबा आबा आबा आबा आबा
2: शिंदा
0: सरपंच सरपंच काय केलंस तुम्ही अरे का म्हणून त्या म्हाताऱ्याचा असा जीव घेतलास
2: मी तेच विचारतोय शिंदा अरे काय केलंस तू अरे का का म्हणून तू या भोळ्या बाबड्या माणसाचा मोडका पाडलास
0: काय म्हणालास
2: अरे बालपणापासूनचा तुझा तो सवंगडी अरे त्याला फसवून इकडं आणून त्याचा असा घात करणं तुला सोपत
0: सरपंच
2: हा शिंदा आता जाग्यावरनं हलायचा प्रयत्न करू नकस गोळी घालीन
0: सरपंच
2: मुडदा पडला तरी परवा नाही खून करून पळून जात होताच म्हणून नाईला जाणं गोळी घालावी लागली असं सांगता येईल मला
0: म्हणजे सरपंच आबाचा खून काय म्या केलाय
2: खून काय म्या केलाय कमाल आहे जोराच्या उलट्या मामा म्हणतात ना त्या ह्या अशा
0: अरे पण आबानं मला प्रत्यक्ष आपलं तोंडानं सांगितलंय
2: हा पण हे दुसऱ्या कोणी बघितलं का दुसऱ्या कोणी ऐकलं का तुझ्याशिवाय इथं दुसरा कोणी साक्षीदार आहे का
0: आता तर आणखी दुसरा साक्षीदार कशा पाय हवा स्वतःच साक्षीदार आहे हवं
2: म्हणजे तुला काय वाटलं तुझ्या बोलण्यावर कुणी विश्वास ठेवी आणि समजा तरी बी तू साक्षी द्यायची म्हणलीस तरी शिंद कोर्टात साक्षी द्यायला जाई पर्यंत तू चित्ता तरी राहू शकतोस मला ठाव आहे शिंद या टायमाला तू घाबरलेला आहेस अरे बाबा प्रसंगच तसा बाका आहे कुणाची बाब आहे उद्या साक्षी व्यवस्थित झाल्या पुराय व्यवस्थित मिळाले मग झालं का चढला का एकदम फासावर
0: फासावर
2: तर अरे बाबा जीभ हातभर लांब बाहेर पडल संसार उघड्यावर पडल बायको दारा दारात भीक तरी मागत फिरल नाही तर येडी पिशी होऊन जीव तरी देईल
0: नगर नगर सरपंच नगर माझ्या संसाराचा असा इस्तोट व्हाया देऊ नकस पाय पडतो मी तुझ्या सरपंच या समजा गुतवला तर मला सोडू सरपंच सोडू
2: खरं सांगतोयस तू हे
0: माळ्याची शपथ घेऊन सांगतो सरपंच मला समजा गुतवण्यातून सोडू सरपंच
2: आता तुला सोडवायचं म्हणजे कायद्याच्या कामात ढवळाढवळ करायची आणि आपण तर कायद्याच्या मार्गानं चालणार कायदेशीर नागरिक
0: काय बी असलं सरपंच तरी तुम्हाला वाचू सरपंच
2: मग शिंद मी सांगतो त्या प्रमाणे करशील
0: करेन
2: मग यो आबाचा मुडदा उचल या वाघदरीच्या घाटातून दे फेकून
0: वाघदरीच्या घाटातून
2: वय खाली दरीत एकदा का तो मुडदा पाडला की एका दिवसात कोली कुत्री त्याचा फडशा पाडून टाकतील म्हणजे समजा पुरावाच गायब मग तू बी मोकळा आणि म्या बी मोकळा
0: शेवताला काय सांगू
2: सांग घाटात ना उतरताना आबाचा पाय घसारला आबा दरीत कोसळला खाली उतरलो शोध शोध शोधला पण कुठं पत्त्याच लागला नाही
0: म्हणजे म्या खोट बोलायचं
2: शिंद सुटायचं आहे ना व तुला या गुताड्यातून मग निस्ते नाटक करायचं
0: नाटक
2: अरे माणसाचा औक्ष म्हणजे एक नाटकच आहे शिंदा माणसाच्या लल्लाटात सटवीनं लिवलेलं नाटक समजले अन एक 300 रुपये ठेव तुझ्याकडे अर्ध
0: 300 रुपये
2: अरे बाबा या असल्या टायमाला आताच पैसा असल्याला बारा धर धर येळ हे प्रसंग हे उपयोगी पडतील घे घे आणि हे बघ आबाचा पार

0: कारण म्हटलं की मग बायकुला घे आणि जा मग महिला वर्ग आहे नव तिथं राहत्याच्या संघाती कायमचाच
1: वर्गच राहत नव दुसऱ्याच्या झोपड्यात
0: अरा काय ही परिस्थिती अरे एवढं मेहनत करून आमच्या या तळागाळाचा माणसाला सावताच झोपड घेता येऊ नये नाही ते काय नाही शिंदा तुझ्या पोराला म्हणावं घे सावताच झोपड
1: ते काय सोपं काम आहे त्याला मी 1,500-2,000 रुपये लागतात
0: 1,500-2,000 रुपये ना मग दिले हे बघ या आबाचं परकाराने व्यवस्थित मिटवून टाक देऊन टाकतो तुला 3,000 रुपये
1: 3,000 रुपये
0: त्या 3,000 तुझ्या पोराचं झोपड बी होईल आणि तुझ्या पोराचं लगीन बी होईल
1: या सरपंच साहेब या ही बघा आबाची झोपडी या कसली बी काळजी करू नका तुमचा रस्ता अगदी मोकळा आहे बघा
0: म्हणजे
1: वाढली संधी माणसं तिकडे भाजनाला गेली आणि आता मी तुमची वाट बघत असेल
0: अरे पण तू तिला सांगितलीस ना समजे व्यवस्थित समजाव
1: आता तुम्हीच प्रत्यक्ष बघा की हा पण साहेब तिला अधुकर विश्वासात घ्या
0: तू
1: जरा गोड गोड बोला बोलतो मग बघा कसं पात्र गुट्टर गम गुट्टर गम करीत अलगत खांद्यावर बसलते मग हळूहळू गोड गोड आक मारा
0: जातो जातो शेवंता शेवंता
1: साहेब साहेब अहो वाघाच्या शिकारीला निघणार ती काय
0: म्हणजे
1: ही बंदूक कसं पण हवी हातात पाखरू भितरलं तर हाताला मी घावणार
0: नाही सर नक्की मग ही बंदूक ठेव तुझ्याकडे
1: माझ्याकडे
0: अरे ठेव नवी नवी सांभाळ गोळी वारलेली आहे मी जा तू दरवाजा समोर उभा राहा तू आणि मग हाक मार तू
1: जा
0: शेवंता ए शेवंता शेवंता आबा
2: वही वही आबा
0: अरे पण तू
2: जीताच आहे मी अजून सरपंच तुझ्या सरणावर शेवटचं लाकूड चढवला बेदार मला मरण कसं येईल
0: म्हणजे तू मेल्याच
2: नाटक होत
0: अरे पण म्या सौताच्या हाताने
2: तू मारल्याचं खरं होत सरपंच पण म्या मेल्याचं नाटक केलं होत कारण तसं मेल्याचं नाटक केल्या बिगार म्या जिताच राहू शकलो नसतो
0: अरे शिंदाला शिंदाला पण या ठाव होत
2: चांगलं ठाव होत पहिल्यांदाच मला उचलताना त्याचा हात दाबून केलेल्या इशाऱ्यानं तो जे काही समजायचं ते बराबर समाजला होता
0: अरे पण
2: शेवंता समोर गळ्यातल्या माळेला हात लावून त्याला नाटक करायला सांगितलं होतंच नव अरे त्याच्या अधुगरच तुझ्या समोर त्याचं नाटक सुरू झालं होत
0: असे
2: म्हणजे शिंदाला तू म्हणाला नव्हतास माणसाचं औक्ष म्हणजे एक नाटक आहे म्हणून माणसाच्या लल्लाटात सटवीनं लिवल्यालं नाटक तस तुझ्या लल्लाटात सटवीनं लिवल्यालं तुझ्या औक्षाचं नाटक सरपंच आता इथं सुरू झालंय
3: गप्पस थेरड्या वटवट बंद कर आता तुझा मुडद्या पाडल्या बिगर उपाय नाही शिंदा शिंदा माझी बंदूक आण
1: सरपंच पुढे पाऊल टाकू नका गोळी घालेल
0: कोण शिंदा तू गोळी घालशील मोडद्या बंदूक कशी धरायची त्याची तरी माहिती आहे का तुला
4: नसा

श्रोतो यानंतर ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरनं प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल.

0: Dinesh Trivedi formally assumed office today after presenting his credentials to Bangladeshi President Mohammad Shahabuddin at Bengabhavan in Dhaka. Following the credential presentation ceremony at the Presidential Palace, Trivedi visited the Indian Visa Application Centre in Dhaka to inspect its operations and interact with officials. In the FIFA World Cup, Curaçao will take on Ivory Coast in Group E match at Philadelphia in US at 1:30 Indian time. In another Group E fixture, Ecuador will face Germany at East Rutherford in at 1:30 a.m. IST. And that's the end of this news bulletin.
1: श्रोते दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आलं. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 11:10 आणि 20 सेकंद झाली आहेत. ही प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या पहिल्या प्रसारणाकरिता आपण भेटणार आहोत 5:50. दरम्यान एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचं प्रसारण रात्रभर सुरू असेल. तोपर्यंत निरोप घेऊया. नमस्कार. शुभरात्री. जय हिंद.